लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात हे गीत.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर, AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून हे प्रसारण आपण ऐकत आहात। न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत। आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 30 मे 2026, पहाटेचे 5:55 झाली आहेत। अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता सुरू होत आहे। आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्रावरील प्रसारण सुद्धा आता सुरू होत आहे। आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। सभेची सुरुवात मंगलध्वनीनं।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून हे प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या संक्षेपित.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं जया भारती.

ऐकूया कार्यक्रमात सुरुवातीला नारायण सुक्त. वैशंपायन गुरुजींच्या आवाजात आता ऐकूया नारायण सुक्त.

श्रोते हो भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. आपण ऐकता आहात कार्यक्रमात. आता ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग.

श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदाच्या समूह स्वरात यशवंत देव यांचं गीत. गीताला संगीतबद्ध केलं आहे कानू घोष यांनी.

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात ही रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी अगदी

0: उच्च पग्रवाहिनीवरून तसंच FM 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून सुद्धा. श्रोतेहो, सकाळचे 6:30 वाजलेत. आता कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार श्रोते हो, आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाभारतात अनेक प्रेरणादायी कथा आहेत, त्यापैकी अर्जुनाची ही कथा आपल्याला माहितीच असेल. एकदा गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेतली. त्यांनी झाडावर एका पक्षाची प्रतिकृती ठेवली आणि सर्वांना त्या पक्षाच्या डोळ्यावर बाण मारण्यास सांगितलं. प्रत्येक शिष्याला त्यांनी विचारलं, तुला काय दिसतंय? कोणी म्हणालं झाड दिसतं, कोणी म्हणालं पक्षी दिसतो, पण अर्जुनाने मात्र आपल्याला फक्त पक्षाचा डोळाच दिसतो आहे असं सांगितलं. अर्जुनाचं संपूर्ण लक्ष आपल्या ध्येयावर होतं, म्हणूनच त्याचा बाण अचूक लागला. यश मिळवण्यासाठी मन एकाग्र असणं आणि ध्येय स्पष्ट असणं किती महत्वाचं असतं हे या कथेतून कळतं. आजचा आधुनिक काळ हा स्पर्धेचा, वेगाचा आणि सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा काळ आहे. डॉक्टर, शिक्षक, वैज्ञानिक, कलाकार, उद्योजक, अभियंता होण्याची अनेक स्वप्न युवा वर्गाच्या मनात आहेत, पण ही ध्येय गाठताना अनेक आकर्षणं, मोबाईल, समाज माध्यमं आणि मनोरंजनाच्या गोष्टी आपल्या वेळेचा मोठा भाग घेतात, मन विचलित करतात, आपल्या ध्येयाच्या आड येतात. पण महाभारतातील अर्जुनाप्रमाणे आपलं लक्ष स्पष्ट ठेवलं आणि योग्य नियोजन, कठोर परिश्रम, सातत्य आणि आधुनिक साधनांचा योग्य उपयोग केला तर ध्येय गाठणं फार अवघड नाही. आणि एकदा का ध्येय गाठलं की यश आणि आनंद दोन्ही आपसुकच मिळतात, नाही का?

बरे तर श्रोते हो, या कार्यक्रमापुरता मी आपला निरोप घेते. नमस्कार. जगूया आनंदी, जगूया आनंदी. सकारात्मक

सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सुरुवातीला कार्यक्रमांची रूपरेषा. थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात रताळी पिकाची लागवड याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:02. सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा, पोस्ट पार्टम डिप्रेशन भाग 3, तज्ज्ञ डॉक्टर सिमीन बावडेकर, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती. सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर, बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण भाग 3, सहभाग डॉक्टर पल्लवी भोसले, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती. सकाळी 7 आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके, साहित्य ते सिनेमा या मालेत पहेली या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 9 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 20, लेखक नितीन साळुंखे. सकाळी 9:30 स्वरांजली, या महिन्याचे गीत बोल आहेत अंगणी माझ्या उमटली चांदण्यांची पाऊले. गीत सदानंद डबीर, संगीत आरोही आगरकर. सकाळी 9:45 नाट्यपराग, 12:00 वनिता मंडळ, आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती. ऋतुगान या विषयावरील उर्मी हा निवेदनासह गीतांवर आधारित कार्यक्रम आजच्या वनिता मंडळात. 12:45 निरंतर स्वरलहरी, आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती. विषय कृषी आणि आकाशवाणी. 12:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. संध्याकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून या सदरात सुप्रसिद्ध पार्श्वगायक के यांच्या स्मृतीदिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के, आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती. संध्याकाळी 6:30 संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी, आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती. तर्क तीर्थाटन यामध्ये डॉ सरोजा भाटे यांचं भाषण स्मरण तर्क तीर्थांचे. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा आवार माझा शिवार, खरीप हंगामातील पेरभात लागवड याविषयी डॉ सिद्धार्थ कदम यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत, यामध्ये पुंडलिक महादेव रुपनकर आणि पार्टी यांची धनगरी ओवी आपण ऐकू शकाल. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका युवा भारती. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये स्मिता मोकाशी यांचं गायन. रात्री 9:15 ते 10:00 प्रसारित होणारे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. नादब्रह्मांतर्गत आज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम. सकाळी 10:30 मृणाल मोहन उपाध्याय यांचं पखावज वादन ताल झपताल. 2:30 शिवकुमार कृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग वालची. संध्याकाळी 5:02 जानकी कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन राग हंसध्वनी, कमल मनोहारी आणि कानडा. श्रोते हो, कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा इथे 36 आणि सांताक्रूज इथे 35 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. किमान तापमान कुलाबा इथे 29 आणि सांताक्रूज इथे 30 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे सांताक्रूज इथे 73% इतकी नोंदवली गेली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळलेलं असेल. कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मच्छीमार बांधवांसाठी इशारा आहे 2 जूनपर्यंत. हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. येत्या 24 तासांमध्ये नैऋत्य अरबी समुद्र सोमालियाची किनारपट्टी, उत्तर अरबी समुद्र दक्षिण गुजरातची किनारपट्टी या भागांमध्ये ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. वादळात हा वेग ताशी 65 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे.

0: मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता कृषीवाणी कार्यक्रम. त्याआधी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकरता हवामानाचा इशारा. या तीनही जिल्ह्यात आज आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज वेधशाळेनं दिला आहे. आता कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया रताळी पिकाची लागवड याविषयी माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. साधारण उतार असलेली आणि उत्तम निचऱ्याची जमीन रताळी या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी. टेकडीच्या उतारावरील वर्कस जमिनीत हे पीक घेता येईल. पूर्व मशागतीसाठी जमीन 15-25 cm खोलीपर्यंत नांगरून किंवा खोदून घ्यावी आणि 60 cm अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत. रताळ्याची लागवड करण्यासाठी कोकण अश्विनी, वर्षा, श्रीवर्धनी आणि कमलसुंदरी या जातींचा वापर करावा. लागवडीसाठी वेलांच्या शेंड्याकडील आणि मधल्या भागातील बेणे निवडावेत. बेण्याची लांबी 20-30 cm असावी आणि त्यावर 3-4 डोळे असावेत. एक गुंठा क्षेत्रासाठी वेलाचे 800 तुकडे लागतात. पावसाळी पिकाची लागवड जून महिन्याच्या 2-15 पूर्ण करावी. बेणे वरंब्यावर 25 cm अंतरावर लावावेत. प्रत्येक ठिकाणी एक फाटा लावावा. बेण्याचा मधला भाग जमिनीत पुरावा आणि दोन्ही टोके उघडी ठेवावीत. बेण्याच्या मधल्या भागातील दोन डोळे मातीत पुरले जातील अशी काळजी घ्यावी. सऱ्या करण्यापूर्वी 15 दिवसांनी पहिली बेणणी करावी. दुसरी बेणणी लागवड केल्यापासून 30 दिवसांनी करावी. त्याचवेळी वेलांना रासायनिक खतांचा दुसरा हप्ता देऊन भर द्यावी. जमिनीत टेकलेल्या वेलांच्या डोळ्यातून मुळे फुटतात. अशावेळी लागवडीनंतर 45-60 दिवसांच्या दरम्यान शेंड्याकडील भागाचा गुंडाळा करून ठेवल्यास मुळे फुटत नाहीत. रताळ्यावरील भुंगेराच्या नियंत्रणासाठी रताळ्याचे बेणे 0.05% मेलेथियॉनच्या द्रावणात भिजवून घ्यावेत. लागवडीनंतरही 30 आणि 60 दिवसांनी औषधाची फवारणी करावी. भुंगेऱ्याच्या योग्य नियंत्रणाकरिता मादीगंध सापळ्यांचा वापर करावा. सोंड्या भुंग्यांच्या व्यवस्थापनासाठी 2 ओळी रताळे आणि 1 ओळ झेंडू याप्रमाणे लागवड करावी. लागवडीनंतर सुमारे 3.5-4 महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी. रताळी काढण्यास तयार झाली हे पाहण्यासाठी काही रताळी सुरीने कापली असता जो पांढरा चीक बाहेर येतो तो वाळल्यानंतर पांढऱ्या रंगाचाच राहिला पाहिजे. त्या चिकाला काळसर किंवा हिरवट रंग आल्यास रताळी काढण्यास तयार नाहीत असं समजावं. प्रति हेक्टरी सुमारे 15 टन रताळी मिळतात.
0: रताळी पिकाची लागवड याविषयी माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं स्वप्निता शिंदे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2 वाजता ऐकू शकाल.
2: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
3: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
4: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
5: श्रोतेहो नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणं सुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचे लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी, आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञाजननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. श्रोते हो, तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहेत, त्या अशा आहेत: शरीरात पुरेसे पाणी ठेवा, तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा, रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील

0: बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैवरसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाईम्स तयार होतात, तर जैवरासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात, ज्यामुळे पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळे घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते, परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही, तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाईम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लिनर्सप्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत, त्यामुळे ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळे पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळे कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रुपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लिनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात, परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, सकाळचे 6:55 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृत बातम्या आकाशवाणीच्या
2: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः नूतनस्य क्वाड्रिपार्टाइड सिक्योरिटी ग्रिड इत्यस्य प्रवर्तनेन सीमप्रबन्धने प्रमुखस्य परिवर्तनस्य घोषणाम् अकरोत्. सः अवदत् यत् अस्माकं सीमायाः रक्षणम्, अवैधप्रवासस्य निर्मूलनं च राष्ट्रस्य जनसाङ्ख्यिक्याः रक्षणाय महत्वपूर्णमस्ति. सः ह्यः गुजरातस्य भुजनगरे भारत पाकिस्तान सीमायां सामरिकदृष्ट्या

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत पहेली या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: साहित्याच्या

0: जगात राजस्थानी साहित्यिक विजयदान देथा हे नाव सुप्रसिद्ध आहे. नोबेल पारितोषिकासाठीही त्याचं नाव यादीमध्ये होतं. ते बीजी या नावाने परिचित होते. त्यांच्या कथा लोककथा आहेत असं म्हटलं जातं, पण वास्तविक त्या माणसांच्या मनातील गुंतागुंत इतक्या कुशलतेने मांडतात की त्या त्यांच्या सृजनशीलतेचा नमुना आहेत हे ध्यानात यायला वेळ लागत नाही. त्यांच्या कथेत स्त्री मनाचे इतके सूक्ष्म आयाम त्यांनी पकडले आहेत की स्त्रीवाचकही चकत होतात. त्यांच्या संग्रहातील द्वंद्वमधील कथेवरती दोन हिंदी चित्रपट तयार झाले, एक मणिकौलचा दुविधा आणि दुसरा अमोल पालेकरचा पहेले, ज्यात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी काम केलंय. साहजिकच लेखकाच्या शब्दांना प्रत्यक्ष रूप आलेल्या कलाकारांनी त्या कथेत प्राण ओतलेत. पण कथा वाचताना जे तरल भाव वाचकाच्या मनात येतात ते अजोड असतात. कथेतली लच्छी ही जी नायिका आहे ती अतिशय देखणी सौंदर्याची पुतळीच असते. तिचे लग्न एका धनाढ्य शेठच्या मुलाशी झालेलं आहे आणि ते दोघं घरी यायला निघालेत. नवरा मुलगा रूपवान पत्नीकडे ढुंकूनही बघत नाही, तो लग्नाचे हिशेब तपासण्यात गढलेला असतो. हिशेब महत्वाचे, बायको तर जन्माची आहे, तिला नंतरही पाहता येईल. अवखळ नवरी त्याचे लक्ष वेधायला पडते, अहो मला जर ते ढालू आणून द्या ना. गावंढाळ्यासारख्या मागणीला हसून तोट अग काजू किसमीस आहेत त्या खा ना, आईला सांगू नकोस. आपल्यासारखे श्रीमंत लोक ही जंगली फळं नाही खात. ह्यावरती खाली उतरते आणि ओढणीमध्ये लाल हिरवी फळं तोडून भरते. पण तो क्षण मात्र तिच्या आयुष्यातला बदलाचा क्षण असतो. त्या झाडावरती एक भूत बसलेलं असतं, तिचं सौंदर्य पाहून ते भारावून जातं. कोण तरुण नवरा असलं दैवी सौंदर्य सोडून हिशेब करत बसत? भूत तिच्या प्रेमामध्ये पडतं. वाड्यावर येताच वडिलांना हिशेब दिले तर वडील म्हणाले, अरे तुझं लग्न झालं हे ठीक आहे रे, पण धंद्याच्या वाढीला उद्याच्या मुहूर्तासारखा मुहूर्त पुढल्या चार वर्षात नाहीये. तू उद्या लगेच निघावंस, बायको तर आहेच रे घरी. नवरदेव प्रवासाच्या तयारीला लागले. लच्छीला सांगून लगेचच ते निघतात. कणभरही विषाद नसतो त्याच्या बोलण्यात. वाटेवर भूत त्याला पाहतं, हा निरस नवरा आता चार वर्ष येणार नाहीये, तेव्हा आपणच जावं त्याच्या रूपात. तो वाड्यावर येतो. वडील संतापतात, काय परतलास? अहो ऐका जरा ऐका. वाटेमध्ये एक साधू अगदी वारुळून बसलेले होते. मी त्याची सेवा केली, त्याने प्रसन्न होऊन म्हटले की हा मुहूर्त घरी जायला उत्तम आहे, रोज तू पलंगावरून उतरशील तेव्हा पायाशी अस्सल चोऱ्याची नाणी असतील. मी ताडून बघितलं, ही घ्या नाणी. तो घरी आला, नवरी खुश झाले. पण त्याने तिला सत्य सांगितलं, त्याला प्रेमामध्ये खोट नको होते. तिने त्याला मनापासून स्वीकारलं. लगेचच तिला काही दिवसांनी दिवस गेले. तो तिची खूप काळजी घेत होता. तिकडे कुणीतरी गाववाल्याने तिच्या नवऱ्याला सांगितलं की घरी काहीतरी गडबड आहे. तो तातडीने परत आला. वादावादी झाले. सर्वांनाच प्रश्न पडतो की खरं कोण. एक मदारी तिथे येतो आणि तो अचाट गोष्टी करायला सांगतो त्या दोघांना. त्यातलं भूत प्रेमापोटी सगळं करतं. अखेर मदारी त्याला एका कातडी पिशवीमध्ये जायला सांगतो. तो जातो आणि मदारी लगेच त्या पिशवीला बांधून नदीमध्ये फेकवते. खरा नवरा घरी येतो. घरी आनंदी आनंद होतो. लच्छी मात्र उदास असते. सच्चं प्रेम नदीत वाहून गेलेलं असतं. डोळे पुसत ती शय्याग्रहात जाऊ लागते. अत्यंत हळुवारपणाने लेखकाने ही प्रेमकथा रंगवली आहे, पण सिनेमात मात्र तो हळुवारपणा कुठेतरी हरवलाय असं मला वाटलं.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला पहेली या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 1:55.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक. ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात।

0: तसंच AIR मराठी DTH उपग्रहांनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
3: ऋतुगान
2: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
4: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
5: आता गवाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण
4: काय
5: नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
4: हा तुला ग काय घेणं देणं सांग तू आपली.
5: पाणी उकळून शांत यावं.
4: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
5: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
4: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
5: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजा तो शिकवतोय ना.
4: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी. अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
6: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
7: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
8: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड

0: परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 जणांचा तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
1: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे, त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले.
0: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते. मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. एआयचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल एआय हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपरफुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीय पंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
2: या तृतीय पंथीयांकडे पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असताना असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीयपंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहेत आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आज मितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठेतरी हातभार लावल्यासारखा होईल. आता या प्रशिक्षणानंतर जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.
0: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीच्या दिमाखदार दीक्षांत संचलनाला आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर सुरुवात झाली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या संचलनाचं निरीक्षण करत आहेत. थोड्याच वेळात होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमानता आणण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दलाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉ नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचं नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतो हो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं

रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

श्रोते, सकाळचे 7:22 झालीत. आता दिनविशेष, आज 30 मे. श्रोते हो, आजच्याच दिवशी म्हणजे 30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा देण्यात आला होता. आज गोवा राज्य स्थापना दिवस आहे. आज हिंदी पत्रकारिता दिवस सुद्धा आहे. आज ज्यांच्या पुण्यतिथी आहे त्यांचं स्मरण. प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचं निधन आजच्या दिवशी झालं. भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1968 रोजी झालं होतं. आपला भाऊ ऑर्विल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचासुद्धा आज स्मृतिदिन आहे. या सर्वांना विनम्र आदरांजली. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, AIR मराठी DTH परवाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM 103.6 MHz. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: सकाळचे 7:25 झाले आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, त्याआधी हा संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोकेमान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोकेमान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरडे आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकांड तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलची आपण स्टडी केली होती 2019 मध्ये. त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉजिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकांड, अरेकांड सुपारीला हेल्प करू शकतो. त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, इट कॅनॉट कॉज कॅन्सर, बट येस इट कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?
2: जसं सांगितलं मी की हेड नेक मध्ये खूप पार्ट असतात. एक ओरल कॅव्हिटी मुख सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वर यंत्र. करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचे खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅविक्युलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड नेकचा प्रकार येतो.
1: अच्छा.
2: आणि त्यामध्ये ओल कॅव्हिटी इज वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का की त्या मुखाच्या कॅन्सरला ते कनेक्ट झालेले असतात की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
2: नाही, हेड अँड नेकचा असं वेगळा काही कॅन्सर होत नाही. त्यामध्ये खूप पार्ट असतात, सांगितलं वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नॉसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली. टबॅगोचा कॅन्सर आणि तो तोंडामध्ये होतो. दारूचा कॅन्सर पीएफ असं स्वरयंत्र मध्ये होतो. असे डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट ऑफ हेड नेक, त्यामुळे त्याला डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
2: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण की ते अलर्ट नाही झालं त्यांचं काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचंय, काम करायचंय. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलेंट्स लागतात. स्टिम्युलेंट्स म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसन आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
1: अच्छा.
2: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया 3 रुपया 5 रुपया मध्ये तंबाखू भेटतो. आणि खैनी असते ती खूप दिवस चालते.
1: अच्छा.
2: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो, त्यामुळे ते फार स्वस्त आहे, स्वस्त प्रकार आहे. ते तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो आणि त्यात जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पुढे फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय आणि तंबाखू खातोय, माझी वाईफ, माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत.
1: बरोबर.
2: तर ह्या

0: कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅन वर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्टर्ब होणार.
1: अगदी बरोबर आहे डॉक्टर. तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
0: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर बरंच होत नाही, सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्यावर, तोंड पूर्णपणे खूप उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना फोर फिंगर आपल्या दात आजायला पाहिजे, त्याला आपण फोर फिंगर टेस्ट म्हणतो. पण जे तंबाखू सुपारी खातात त्यांचं दोन फिंगर किंवा एक फिंगर ही जात नाही. आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तर बिलकुल ओपन नाही होतो. असं पण असतात की तोंडा कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे, आपल्याला काही बघताही येत नाही. असं ही जी प्रकार असते आणि हे तक्रार घेऊन आपल्याकडे येतात.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया ही व्यसन करायला लागल्यापासून साधारण त्याला किती, म्हणजे काहींना कमी म्हणजे लगेचच होत असेल किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
0: खैनी जी असते सांगितलं, खैनी आणि कच्चा तंबाखू असते त्याचा 10-15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्ष 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्याकडे नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10-15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे त्यांनी 10-15 वर्ष आधी आणि सुरुवात केली होती. म्हणजे गुटखा जो प्रकार आहे जो 5-7 वर्षांमध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेला की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्यांनी सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं ड्युरेशन होतं कॅन्सर आदळण्याचा तो कमी झालेला आहे.
1: अच्छा, काय त्याचं नेमकं कारण आहे?
0: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटखा, स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग. आता हे नवीन ई सिगरेट पण आलेला आहे.
1: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
0: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे. हे लोकांनी विकलं पण आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. आता लोकांना कळलंय यामध्ये कॅन्सर आहे त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे. कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर त्याने होतो. हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा, 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार, त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर. लोक बॅन का करू शकत नाही? कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाही आहे ना. त्या 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय काय अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायकम, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी, अल्व्हेओलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट यूज करतो त्यांच्या लंगमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. जर कॅन्सरने आपण कॅन्सर थांबवला तंबाखूमुळे त्यामुळे लंग प्रॉब्लेम्स नंतर होणारच.
1: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि ज्या महिला मिश्री, अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
0: मी टाटाला किंवा असं होतो ना तिथे लोक यायचे, त्यांना विचारायचो कॅन्सर व्हायला आहे ठीक आहे तुम्ही तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं सगळं टेन्सर आहे, तंबाखू खात नाही तुम्ही? तुम्ही शुअर आहात? नाही मी तंबाखू खात नाही पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाहीये की मिश्री तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाहीये की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहेत तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना. खूप लोकांना माहित नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते, त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही ना, यांनी कॅन्सर, दात साफ होतो, दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, पण त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
1: नक्कीच डॉक्टर, आणि या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो त्यामुळे त्याच्यातले

0: जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो. तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
1: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हिटेड खैनी.
0: अच्छा.
1: बिकॉज हिटेड खैनीमध्ये कॅल्शियम वाढतात आणि ते लवकर अब्सॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगलं का वाटतो, कारण की ते लवकर अब्सॉर्ब होते पोटामध्ये तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते, कारण की लवकर अब्सॉर्ब होते. तसंच टबॅको मध्ये ते अब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात कॅन्सर होण्याचे.
0: आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
1: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
0: म्हणजे
1: चुना जर आपण आत लावला ना तर आपले पोर्स उघडतात.
0: अच्छा.
1: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
0: अच्छा.
1: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना तर अब्सॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो तर लाईम आणि चुनानी ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सीप इन होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
0: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रमोदिनी देसाई यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. राजा बढे यांची रचना होती आणि दशरथ पुजारी यांचं संगीत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदाच्या समूह स्वरात वसंत निनावे यांची रचना.

0: श्रोते हो, आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत निनावे यांची रचना आपण ऐकल्याने याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहेत. शक्य तितके घरात किंवा सावलीत रहा, हवेशीर आणि थंड जागेत रहा. दिवसाच्या वेळी विशेषतः घराच्या उन्हाच्या बाजूची खिडकी आणि पडदे बंद ठेवा. रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडा. बाहेर जायचे असल्यास सकाळ किंवा संध्याकाळच्या थंड वेळेत जा. बाहेरील कामे किंवा उपक्रम दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करा. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा. या काही सूचना आहेत. श्रोते हो, सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.
1: घर खर्च के पैसे दो हस्बैंड जी,
2: ये राशन के 15,000, सब्जियों के 2,000
1: और लाइट बिल के
2: अब 0 रुपए कैसे दूं?
1: ओहो, भूल ही गई थी. अब तो सोलर पैनल लग गए हैं ना, तो जो 4,000 बचे हैं उससे शॉपिंग हो जाए.
2: पक्का. PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना. जुड़ने के लिए रजिस्टर करें PM सूर्य घर.gov.in. हर घर सूर्य घर.
3: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं कनकलता. सरकार ने पश्चिम एशिया संघर्ष के कारण वैश्विक ऊर्जा आपूर्ति में बाधा को देखते हुए तेल कंपनियों को 30 दिन का LPG भंडार संरक्षित करने का निर्देश दिया. राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षण में मातृ एवं शिशु स्वास्थ्य में महत्वपूर्ण सुधार दर्शाए गए हैं. अस्पतालों में प्रसव बढ़कर 90.6% हो गए हैं. म्यांमा के राष्ट्रपति मिन आंग हलाइन 5 दिवसीय यात्रा पर आज भारत आएंगे. मौसम विभाग ने आज देश के कई राज्यों में तेज बारिश और गरज के

अमित शहा यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं बीएसएफच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या दोन नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शहा यांनी सांगितलं. डीएलआय अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन एप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून याअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे.
अनक्लेम्ड असेट्स पोर्टल डॉट इन हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी विमा दावे

समभाग लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. एनसीआर अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण एनसीआर क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 वरून काल 123 पर्यंत सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण श्रोते हो पण ऐकत आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 8:40 झाले. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चैत्रल पोतदार यांनी गायलेलं हे गीत मधुकर झार.

मधुकर झारखडे यांची रचना आपण ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया अभिषेक नलावडे यांनी गायलेलं. डॉक्टर प्रभाकर गुणे यांचं गीत.

शांता शेळके यांची रचना आपण ऐकली नंदा परसुरे यांच्या स्वरात. कार्यक्रमात शेवटी ऐकूया वसंत निनावी यांची रचना उत्तरा केळकर यांच्या स्वरात. कानू घोष यांचं संगीत आहे.

श्रोते हो, आकाशवाणी गायकवृंदाच्या समूह स्वरात आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकली, आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, सकाळचे 9 वाजले. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: आज ऐकूया वरळी कोळीवाड्याची देवता श्री गोल्फा देवी हिच्या स्थापनेविषयीचा दुसरा भाग।
1: गोल्फा देवीची जत्रा नजीकच असलेल्या प्रभादेवीच्या जत्रेप्रमाणे दरवर्षीच्या पौष पौर्णिमेला भरते। जानेवारी महिन्यात येणाऱ्या या पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात। गोल्फा देवीच्या वार्षिक जत्रेच्या आदल्या रात्री मंदिरात सामुदायिक अभिषेक आणि हरिपाठ केला जातो। नंतर देवीला नवी साडी नेसवून अलंकारानं सजवतात। यात्रेच्या दिवशी पुन्हा देवीची पूजा केली जाते आणि नंतरच भाविकांसाठी मंदिर खुलं केलं जातं। या दिवशी हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात। लग्नानंतर वरळीगाव सोडून गेलेल्या सासूरवाशिणी किंवा इतरत्र राहण्यासाठी गेलेले वारली गावचे ग्रामस्थ या दिवशी आपल्या कुटुंबासहित देवीच्या दर्शनासाठी येतात। पहाटेत सुरू झालेली गोल्फा देवीची जत्रा अगदी उत्तर रात्रीपर्यंत सुरू राहते। या जत्रे व्यतिरिक्त चैत्र शुद्ध अष्टमीला भवानी उत्पत्ती महोत्सव आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या 9 दिवसांच्या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव देखील गोल्फा देवीच्या मंदिरात साजरा केला जातो। वरळीच्या गोल्फा देवीच्या जत्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या जत्रेसाठी काठियावाडी गुजराती भाविक अगदी मोठ्या संख्येनं येतात। वाघरी समाजाच्या या भाविकांची राजस्थानी वळणाची गुजराती आहे। या देवी पूजकांच्या समाजातले दरवर्षी देवीला निशाण अर्पण करतात। काठियावाडी लोकांनी या जत्रेला येण्याची परंपरा अत्यंत जुनी असल्याचं वरळी कोळीवाड्यातले रहिवासी सांगतात। वाघरी समाजानं मुंबईत काही ठिकाणी गोल्फा देवीची मंदिरं स्थापन केली असल्याची माहिती मिळते। काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे। या समाजातल्या जाणकारांशी चर्चा करताना समजतं की मूळ गुजरात मधल्या या समाजाचा राजा सोलंकी घराण्याचा होता। या राजाची देवता शाकंभरी असल्यानं ते गोल्फा देवीच्या रूपातल्या देवीला पूजतात।
2: सोलंकी हे आडनाव चालुक्य आडनावाचा अपभ्रंश आहे असं महिकावतीची बखर लिहिणारे इतिहासाचार्य वी का राजवाडे आणि त्याच नावाचं दुसरं पुस्तक लिहिणारे अशोक सावे यांनीही म्हटलंय। राजा प्रताप बिंब चालुक्य घराण्याचा होता। त्याची कुलदेवता होती शाकंभरी। त्यामुळेच त्याचे प्रजाजन असलेल्या वाघरी समाजानं गोल्फा देवीला पूजायला सुरुवात केली हे पुन्हा राजा बिंब आणि गोल्फा देवी यांचा संबंध प्रस्थापित करणारं गृहीतक आहे। गोल्फा देवीचा कौल घेतल्याशिवाय वरळी गावात कोणतंही खाजगी किंवा सार्वजनिक कार्य केलं जात नाही। देवीचा कौल घेण्याची परंपरा देखील अत्यंत प्राचीन असून ती आजही कटाक्षानं पाळली जाते। या मंदिरातल्या गोल्फा देवी व्यतिरिक्त हरबा देवीलाही कौल लावला जातो। साकबा देवीला मात्र कौल लावला जात नाही। असं का? याचं उत्तर तशी प्रथा आहे या पलीकडे आज तरी कुणालाही देता येत नाही। पण गुजराती वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा संबंध लक्षात घेऊन कुणाच्याही श्रद्धेला धक्का न लावता या प्रथेविषयी एक तर्क करता येतो। शाकंभरी देवीचं एक स्थान राजस्थानातल्या सीकर जिल्ह्यात आहे। तिथे या देवीला सकराई माता किंवा सकराय माता असंही म्हणतात। गोल्फा देवीच्या दर्शनाला येणाऱ्या वाघरी लोकांची भाषा गुजराती राजस्थानी वळणाची आहे हे लक्षात घेतलं तर सकराईचा उच्चार सकलाई असा होऊ शकतो आणि आश्चर्य म्हणजे लोकभवनात असलेल्या गुंडी देवीला कोळी समाज सकलाई या नावानंही पूजतो। याच सकलाई नावाचा अपभ्र

0: अंशहोतहोत हे नाव सकबाई सकबा असं झालं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं खरंच झालं असेल तर गुल्फा देवीच्या मंदिरातली साकबा देवी म्हणजे शाकंभरीच ठरते. आणि साकबा देवी हीच शाकंभरी असेल तर एकाच मंदिरातल्या दोन शाकंभरी मातांना कौल कसा लावणार? या प्रश्नाला उत्तर नसल्यानं केवळ गोल्फा देवी या प्रमुख देवतेलाच कौल लावला जात असावा असं म्हणता येत.
1: वरळीच्या कोळीवाड्यात गोल्फा देवीच्या प्रमुख मंदिरा व्यतिरिक्त कोळीवाड्याच्या सीमांचा रक्षण करता चेडदेव, पाप विमोचनेश्वर, मारुती मंदिर ह्यांची मंदिरं आहेत. प्रभू येशू आणि माता मेरी प्रार्थना स्थळ, पिराचा दर्गा अशी इतरही धार्मिक स्थळ. उत्तरेला समुद्राच्या किनारी वेताळाचं मंदिर देखील आहे. गोल्फा देवीप्रमाणे पाण्यातला वेताळ आणि आग्या वेताळ यांनाही कौल लावला जातो. कोळी बांधव समुद्रात मच्छीमारीसाठी जाताना वेताळ देवाला हात जोडल्याशिवाय आपली होडी पाण्यात ढकलत नाही. तो त्यांचा रक्षण करताय अशी त्यांची श्रद्धा आहे. नारळी पौर्णिमेचा उत्सवही वरळी गावात मोठ्या उत्साहात साजरा होतो. वरळीच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी बांधलेला एक किल्लाही या गावात असून वरळी सीलिंग वरून जाताना तो सहज नजरेस पडतो.

हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत, संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 9:10 झाले. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देऊळबंद या चित्रपटातील गीत शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. नरेंद्र भिडे यांचं संगीत आहे. ऐकूया देऊळबंद या चित्रपटातील हे पारंपरिक गीत.

0: श्रोते हो सकाळचे 9:15 वाजले. आता ऐकूया एक संदेश.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या, वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोते हो चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया संजीव चिमलगी आणि देवकी पंडित यांनी गायलेलं आई शपथ या चित्रपटातील गीत. अशोक पत्की यांचं संगीत आहे आणि माधुरी आशिरगडे यांचं गीत.

0: हार्दिक शुभेच्छा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सोनू निगम यांच्या स्वरात मंदार चोळकर यांची रचना होती आणि रोहन रोहन यांचं संगीत होतं. श्रोतेहो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया आर्या आंबेकर आणि नक्ष अजीज यांच्या स्वरात क्षितिज पटवर्धन यांचं गीत. संगीतकार पंकज पडघम आणि चित्रपट आहे हॅशटॅग तदेव लग्न.
1: घेऊ ना पटकन.
2: जरा शिकत
3: उपरण कुठं आहे?
2: उद्या.
4: हा घ्या घ्या.
3: हे ना या या. अरे अंड्या ये ना.
5: हॅलो हॅलो, एक मिनिट.

0: Pizza.
1: नवरा नवरीचा.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. तसंच AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील श्रोते हो तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. श्रोते हो, सध्या सगळीकडे उष्णतेची लाट आहे आणि त्या संदर्भातच या काही सार्वजनिक आरोग्य सूचना आहेत. दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणं शक्यतो टाळा. दुपारच्या वेळेत जड कामे टाळा. गर्दीच्या किंवा हवेशीर नसलेल्या ठिकाणी जाणं टाळा. चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली शीतपेय टाळा. जास्त प्रथिने असलेले किंवा शिळे अन्न खाऊ नका. मुलांना, पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका. या काही सूचना आहेत, तर अवश्य काळजी घ्या आणि या उष्णतेपासून आपला बचाव करा. सकाळचे 9:30 वाजले. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरांजली.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोतेहो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी

0: अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे. अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे. त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा. त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे. वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे. अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गूज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा. कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा. पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे. कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय, तू एकटा नाहीयेस. हे आकाश, ही निळाई, तारे वारे, हे चराचर आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते पण शब्दात सांगता मात्र येत नाही. तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले. चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले.
1: चांदण्याचे एक गाणे. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. स्तब्ध ते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली, गूज काही बोलले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. कोण होते जे मला बिलगून गेले, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले.

స్వాగతాల ధావలే. श्रोतेहो स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं. गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे. साथ संगत तबला साथ संदीप पवार. कीबोर्ड आदित्य भांदककर. सतार प्रसाद राहणे. संतूर मंगेश जगताप. इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर. आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा. संगीतकार आरोही आगरकर. निर्मिती सहाय्य निकिता तांबे. आणि सादरकर्ते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो.

कान्होपात्रा या नाटकातील हे पद आपण ऐकलं प्रदीप नाटेकर यांच्या स्वरात. मास्टर कृष्णराव यांचं संगीत होतं. श्रोते हो, या नाट्यपदाबरोबरच नाट्यपराग हा नाट्यगीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 10 वाजले. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला उंबरठा या चित्रपटातील गीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. वसंत बापट यांची रचना आहे आणि गीताला संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पाहुणी या चित्रपटातील गीत. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि राम कदम यांचं संगीत.

0: श्रोते हो, सकाळचे 10:10 झाली आहेत. आता ऐकूया एक संदेश.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया लक्ष्मीची पावले या चित्रपटातील गीत. सुरेश वाडकर आणि रंजना जोगळेकर यांच्या स्वरात, सुधीर मोघे यांची रचना आहे आणि श्रीधर फडके यांचं संगीत.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील गीत. शांताराम नांदगावकर यांची रचना आहे आणि अनिल अरुण यांचं संगीत.

कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात घरचा भेटी या चित्रपटातील गीत. राघुबंधू यांची रचना आहे आणि सुरेश कुमार यांचं संगीत. ऐकूया घरचा भेदी या चित्रपटातील रचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात. रघुबंधू यांची ही रचना आहे.

0: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं धूमधडाका या चित्रपटातील गीत. शांताराम नांदगावकर यांची रचना आहे आणि अनिल अरुण यांचं संगीत.
1: हमारी युनियन हमारी ताकत, हमारी युनियन हमारी ताकत, एक धक्का और दो, वोटिंग शाही तोड़ दो, धनाजीराव मुर्दाबाद, मालक शाही मुर्दाबाद, धनाजीराव मुर्दाबाद, वोटिंग शाही.

0: श्रोते हो, धूमधडाका या चित्रपटातील गीत आपण ऐकलत सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात. मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.

श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजले. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया मृणाल मोहन उपाध्याय यांचं पखावज वादन, ताल झपताल. त्यांना सारंगी लहरा साथ केली आहे उस्ताद फारूक लतीफ खान यांनी. ऐकूया मृणाल मोहन उपाध्याय यांचं पखावज वादन, ताल झपताल.

नाद ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात मृणाल मोहन उपाध्याय यांचं पखावज वादन ताल झपताल. त्यांना सारंगीची लहरा सांगत होती उस्ताद फरूक लतीफ खान यांची. नादब्रह्म हा कार्यक्रम आपण ऐकत होतात.

यानंतर ऐकूया फुलराणी या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीतकार निलेश मोहरीर.

श्रोते हो, आपण ऐकत होतात शर्यत या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं विजू माने यांचं गीत, संगीतकार चिनार महेश. आता आपण ऐकणार आहोत नीळकंठ मास्तर या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं, गजेंद्र अहिरे यांचं गीत, संगीतकार अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं.

झेंडा या चित्रपटातलं गीत ऐकूया. स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांच्या स्वरात, गीत गुरु ठाकूर यांचं, संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी.

0: राग तुझ्या जाणार नाही।
1: माझं घर माझं संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकत होतात। संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी।

गीतबहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया संसार या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत बद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या संसार या चित्रपटातील या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. गीतबहार कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 1:05. ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह मोबाईल ॲप.

लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 29 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.

0: दुपारचे 11:40 होत आहेत. ऐकूया एक निवेदन.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगलेच अडकाल.
3: 10 लाख द्या वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका.

0: डिजिटल अरे सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
0: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: वेळ झालीये भावगीतांचा कार्यक्रम भावधारा ऐकण्याची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आरती धाबू यांच्या स्वरात गौतम सुर्वे यांचं गीत.

0: श्रोते हो, ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा। आजच्या तीव्र उष्णतेसंदर्भात सर्वसामान्य नागरिकांनी काय करावं याविषयी एक निवेदन। शरीरात पुरेसं पाणी ठेवा, तहान लागली नसली तरी शक्य तितकं पुरेसं पाणी प्या। तहान ही निर्जलीकरणाचं योग्य लक्षण नाही। प्रवास करताना पिण्याचं पाणी सोबत ठेवा, ORS वापरा किंवा लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचं रस यासारखी घरगुती पेय घ्या। कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, लेट्यूज इत्यादी जास्त पाण्याचं प्रमाण असलेली हंगामी फळं आणि भाज्या खा। तसंच शरीर झाकून ठेवा, म्हणजे सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा। उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचं संरक्षण वापरा। उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा। तसंच सतर्क रहा, रेडिओ ऐका, टी व्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या। भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर IMD संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा। या काही विशेष सूचना आपल्यासाठी। IMD होत आहेत, ऐकूया एक निवेदन।
1: पोलीस
2: मिस सीमा,
1: हो बोलते,
2: लगेच पोलीस स्टेशनला या। थांबा, नाहीतर घरी येऊ। हा
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल।
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय। डिजिटल अरेस्ट असा काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
3: हॅलो मम्मा,
1: हाय।
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा।
0: भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात बाबासाहेब सौदागर यांचं गीत।

0: सुरेश वाडकर यांनी गायलेल्या बाबासाहेब सौदागर यांच्या या भावगीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

मंडळ अंतर्गत उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्यागौरीचा नमस्कार. आजच्या उर्मीचा विषय आहे ऋतुगान. दिवसा मागून रात्रन, रात्री मागून दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो. सुगंधामध्ये मान सदंग, सुगंधामध्ये मानसदंग, ऋतु खेळाला चढतो रंग. वसंत येतो असा बहरतो, वसंत येतो असा बहरतो, चराचराला कवेत घेतो. शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर, जलधारा येती धरणीवर. वर्षा मगती येते नाचत, हिरव्या रानी श्रावण खेळत. शरदाचे चांदणे लेऊनी, धुक्या सोबती गोड शिरशिरी. हेमंती या मार्ग दावितो, रविरथ संक्रमणाला निघतो. जुने सोडणे नवे रुजविणे, जुने सोडणे नवे रुजविणे, शिशिरातील सृजनाचे देणे. असे निरंतर चक्र ऋतूंचे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, युगायुगांचे नाविन्याचे. श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ. काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू. निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी, हेच आपले पूर्वज सांगत आले. आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय. काळाचं पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल, यात सारं ऋतुचक्र सामावलं आहे. या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता, यामुळे ऋतुचक्र फिरत राहतं.

0: सागळे।
1: ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा। पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली। तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे। रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत। कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असंच। कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे। दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय। ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता। मत्स्य पुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे। मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पती सोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत। त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात। मराठीत अमृतराय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली। एवढंच काय हो, श्राद्धविधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे। आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आलं आहे आणि राहील सुद्धा। अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली। साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले। कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं। शिव हा कालचक्राचा देव तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू। ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे। रंगगंधाशिवाय फुलं निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस। चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलयीमध्ये। ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस। फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतूनाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत, पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो, आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा। जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी। सारी सृष्टी कुणास्तव कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते। पानं फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज, आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता। चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात। कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर आहे का। तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली, प्रणयोत्सुक तरुणी सलिल सुगंधी वनी, सुखद सांज अन दिवस रमणीय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय।

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

झुळ झुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळ झुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली, आभाळाचे निळे निळे पण आभाळाचे निळे निळे पण कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी।

काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर। फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, जसा घुमवितो कान्हा गोड सुरेल वासरी। असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै। या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतुवर्णनात कसं बरं मागे असेल। राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं। ऋतुराग संगीत वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि राग बसंत। पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे। रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतुवेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं। सूर संगीत आणि हा वसंत।

श्रोते हो, ऋतु एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतु आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. हा पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कोणी म्हणतो याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतु वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतु वसंत धरेला आता चालला सोडून. श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची गंधाची नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडळाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे, गपचिप झाली सर्व पाखरे छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी, गरम झळांच्या ऐन दुपारी उन्हात खेळू नका बरे, उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात, एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. 2-2.5 महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात, अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात, पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं. तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग. अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला आहे.

ग्रीष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग। उष्णता, थकवा या भावना प्रबळ असतात। मानवी प्रेम, दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे। चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते। भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात। ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशी चिन्ह दिसू लागतात। ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हात मिळवणी करू पाहतो। वारा वेग बदलतो, सुकी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात। वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते। प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं। वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं। ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो। ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात। आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात। अति मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेन असं होतं। काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात, झाड वेली हिरव्या रंगात न्हाऊ लागतात, प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते। आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो। राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात। पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन। वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे। उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय। हिरवगार सगळीकडे, श्रावण सर म्हणजे आनंदाचा झोका जणू। हुरहुर लावणारा, जीवांना शांतवणारा, तुषारततेला न्हाऊ घालणारा, धुंद सुगंधी, आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू। नित्य नूतन, दरवर्षी हवा हवासा, तुम्हा आम्हा साऱ्यांनाच। हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो। श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो। शेकडो रचना, बंदिशी, गीत या ऋतूला बांधू पाहतात, तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो। मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो। बारो मास काव्य मान्सूनच्या वैभवाचं, विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात। बघा ह, वर्षा ऋतू आला साजणी, होते जाचणी वेगी घना नील आणि, कनकांगी केतकी मालती, कनकांगी केतकी मालती, बहुशोभती माझी पुरवी सीराणी, होत असे घन गर्जन, मन तर्जन झाले अति दिन वाणी, साहवेना काम सायका। नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश। तर अज्ञात कवी म्हणतात, वारे सुटले मेघ उसळले, गडगडती ते आभाळी, वीज कडकडे लखलख करुनी, सरसर सर वर्षा आली। सुटे मातीचा वास चहूकडे, सुटे मातीचा वास चहूकडे, हिरवे हिरवे गार दिसे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे। श्रोते हो, मी आधी म्हटलं ना, हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात, आपली आपली पदचिन्ह उमटवतात। आषाढापासून भाद्रपद सरता सरता

0: म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी. पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय. धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो. कसा तो बघा. हा श्रावण म्हणजे हिरवे पण जे जे बीज अवनीच्या पोटी त्याची सुंदर हिरवी रुजवण. खडकही होती हिरवेगार खडकही होती हिरवेगार शेवाळांची लेऊन शाल चमचम करती संध्याकाळी काजव्यांच्या अगणित ओळी. फुलापानाच्या देठातून श्रावण हसतो पोटातून भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो. पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद. भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात. मृदगंध पण टिकून राहतो. वाहून जात नाही पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो. पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो. खरं सांगू का सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं. वसंताची फुलं ज्येष्ठाची फळं श्रावणाचा हिरवा रंग अश्विनातलं खुलं वातावरण लक्ष्मीच्या पावलांची हेमंती गार वाऱ्याची झुळूक शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब. भादव्यातली माळरानं आठवून पहा. बघा किती किती परिचय रंगाने फुलून भरून गेलेली असतात. अगदी सुतारानीत असलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवतं. नेचे तर बहारदार असतात. ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो. ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो. ओले मन ओले तन ओले सूर आळवतो. ओले मन ओले तन ओले सूर आळवतो. त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार. वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला. नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला. नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला. कसा वाहे गारवारा कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे. कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे. कुठे जाऊ धाऊ कुठे कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले. कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले. धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले. धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला. नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला. नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला.
1: किती भिजविसी मला.
0: अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं. काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन भूपाली बिभास देस जय जयवंती या ऋतूत गायले जातात. पण मल्हारची सर त्यांना येत नाही. अंधारून आलेल्या कुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार मलहरण करणारा.

श्रोते हो, तृप्ती देणारा पर्जन्य काळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जातं बरं, कसं ते बघा. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला का सावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, असं म्हणतात शिरीषबाई. बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येईन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीसे, कुरणे हिरवी गार चौकडे हिरवे हिरवे मळे तसे. हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबागडण्याची हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्यारंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधूनमधून येतात. शिरीषपै म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, मग्न होऊन स्वतात झाली अबोल पुरती. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले. कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं. प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो, कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते. जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही. खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून मरून जातात. या शारदीय निसर्ग शोभेला संगीताने अजून खुलवतो तो राग श्री, केदार आणि मालकोस.

0: हेमंताचे दिवस पातले भरे हुडहुडी अंगात, शेतकऱ्याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतात. हवे हवेसे ऊन वाटते अंगणात आजी बसते, शेकोटीच्या भवती रात्री गप्पाना भरती येते. कार्तिक मार्गशीर्षाची ग्वाही देऊन जातो, पौषाची चाहूल ठेवतो, शेतकऱ्यांना संपन्न करणारा असा हा मनोहर हेमंत ऋतू. आरोग्य कमावून ठेवण्याचा हा काळ. हेमंताच्या पहिल्या मासाला श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम. मोहकपणे दिवस लहान लहान होत जातात. शिरीषपै म्हणतात रात केवढी शीतल, चांद शीतल त्याहून, रस रुपेरी चालला पानांवर ती गोठून, कसा वारा ही गोठला आणि झाडे गारठली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली. हेमंतातला मार्गशीर्ष पारध करण्याचा महिना. जीवनाचा भीषण उन्माद असतो निसर्गात. क्षुधेने चेतलेले जीव एकमेकांवर तुटून पडतात. रात्रीच्या आकाशातली ती तेजोमय शांतता आणि पृथ्वीवर जीवनाच्या आसक्तीला नियतीला शरण जाणं, आणि मग एके दिवशी मोठे दिवस होण्याची निशाणी दाखवत हेमंतात पाऊस येतो. या हेमंताला रामायणात इष्ट ऋतू म्हणून गौरवलाय. या ऋतूत गायला जाणारा राग म्हणजे मालकंस. रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात हा राग हेमंतात अजूनच खुलतो. हा रागच या हेमंताचं स्वरूप धारण करतो. उत्तर रात्रीचा मालकंस ऐकून दुःखना आनंदही, दुःखना आनंदही, अंतना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, या आरती प्रभूंच्या ओळी आठवतातच. मालकंस भारतीय संगीतातला एक भारदस्त शारदीय राग.
1: भगवंत भेटना देत

उदासवाणा शिशिर ऋतुये, उदासवाणा शिशिर ऋतुये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्या संगे झर झर झर झर गळतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, दिसे त्यांच्या बुंध्या पाशी पिकल्या पानांची रास, पिकल्या पानांची रास। कडाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते ती याच शिशिर ऋतूत। शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका हं। वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात। नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर। पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर। अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य, आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात। आशेचं तांबडच जणू मन वसंताकडे धावू लागतं। या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा। हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान, बाई तरुचे पानन पान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। आणि याच कवितेत ते शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। महन मंगला परम सुंदरा हे शिव गंगाधरा, सदय होऊनी या भूमीवर आज शिवालय करा, या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या। या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून, भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात।

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं, मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हावं तयार मनापासून. सहा ऋतूंचे चाक फिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा, वसंत सांगे मी ही येतो, वसंत सांगे मी ही येतो, हळूच मागो माग पहा, हळूच मागो माग पहा. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला, निसर्गाला, या सृष्टीला शरण जाऊया, आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचं शेत. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडी वरती. आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत, निरंतर स्वरलहरी.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम। आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती, निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव, निर्मिती सहाय्य गोपाळ ठाकूर यांचं, सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे।

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानप आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसानवाणी यातला आपण फरक जाणूया. काय होतंय, आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळ्यातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसानवाणी कार्यक्रम असला मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहतात समजा त्याच्यावर, त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा

0: बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून, जसं बीड किसानवाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात. आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळं मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बाबा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलं, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल, त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतं की बाबा आज संध्याकाळी 7:30 आहे तर हे लक्षात ठेवतं आणि याचा फायदा 100%चा आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, असे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने मागे एक मुलाखतीमध्ये होतं की बाबा फळबाग लागवड कराय का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत, हो आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊल उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशुसंवर्धन विभाग असतील, त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती, त्यांच्या काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात, काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनानेच सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे आहेत. तर किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंचसं माहीत होतं, खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं की बाबा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असा असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळे ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडल्या गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
1: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात.
2: किसानवाणी जो कार्यक्रम असतो नेहमीचाच, त्या किसानवाणीमध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसानवाणी पोहोचल, किसानवाणीमधले जे काय बारकावे असतील शेतीमधले, सततपैकी आपले चांडक साहेब तर नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती. कारण शेती करणं खूप अवघड झालंय, पूर्वीची शेती आणि आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असा माझा अनुभव आहे. कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसानवाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं एक कौतुक करावं लागेल, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात आणि विशेष म्हणजे जे काही डॉक्टर तज्ज्ञ असतील त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काही गोष्टी असतील ते शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात, हे सर्वप्रथम किसानवाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला, आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसानवाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येतं, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसानवाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात, खरबूज लागवड, टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात, ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला, तर त्यात खरबूज मधले जी काय बारकावे ती तंतोतंत जवळपास

खरबूजमध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून केसवाणीच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काही बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात. कारण केसवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये, पण जे खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जे घेतो ते आता भाजीपाल्यामध्ये बघा, आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसानीत. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये. भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखं नाहीये. टरबूजचं बी खवायचं आणि गाहरून टरबूज यायचं. आता येते का, त्याला पेपर लागतंय, त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय, त्याला ड्रिप मधलं लागतंय, फवारणी लागतात, सगळं काही लागतंय. मग हे सगळं करायला आज 4 पट भाव झाले. वॉटर सोल्युबल असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, 3 पट 4 पट भाव झालेत. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत. म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये. ज्या पटीत खर्च वाढलाय, आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे, कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे, जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी, त्याच्यापेक्षा जी नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची, ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो तर म्हणेन 10,000 रुपये कर लीजवर घे बाबा जमीन, पण तूच कर असं मला वाटतं. बरं का, म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय, भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं. खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला, अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले, खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य योग्य म्हणलं तर ना, तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे, गारपीट येते आहे,

0: काही गोष्टी येतात जी कोणत्या टायमाला कोणतं पीक. आता बटाटा, राजमा, गहू हे जे पिकं आहेत हे थंडीतलेच पिकं आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय, निसर्गाशी आपण खेळतोय, ह्या पिकात नाही बाबा कधी पण जमतं असं नाहीये. पण त्यासाठी खर्च वाढतो, यायला येईल पण खूप खर्च वाढतोय, नाही ती विनाकारण रासायनिक खून बनतय ते असं प्रगट होत आहे.
1: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
2: माझी सुरुवात ही आकाशवाणी पासूनच झाली. बीड मध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली. आणि मग योगायोगानं 7 शेवटला आणि 8 सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसान वाणीसाठी जाहिरात पाहिली. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि आलो. त्याच्यानंतर लेखी परीक्षाचं झालं, लिस्ट वगैरे लागली, त्याच्यात नाव आलं, इंटरव्ह्यूला बोलवलं. पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता. त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला लोक म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंस काय. मध्ये गेल्याच नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो. स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ. गेल्याच नंतर बसलो की ते म्हणले, सर नमस्कार. ठीक आहे म्हणले, तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं. आपलं सांगितलं, नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो येते. बर, मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी 1-2 सांगा. आता 2 काय व्यवसाय असतो झालं आमचा सुरू. त्याच्यामुळे जे सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोड आमच्या अनुभवच कथन केले, ते सगळं ऐकतच होत. मला क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास, मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. 6 मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 14 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं आम्ही. ट्रेनिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल, औषधी वनस्पतीचं असेल, सेंद्रिय खताचं युनिट असेल. परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली. आणि मग 9 दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं, सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे, गिर गायचा प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असल, धूप असल, पंती असल, गोमूत्र अर्क असल, असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत. आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं, म्हणजे फॉस्फेटरीच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय. आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छाती ठोकपणे सांगतो, जिल्ह्याचा GDP वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतं. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला GI मानांकन मिळलंय आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आमचे आपले गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बहुमहिनी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांना आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीनं करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशद करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
1: शेतो सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डिगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
3: नमस्कार, मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष. मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली. आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली. पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं. पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण 15 शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे. आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमीनचं प्रमाणाच्या जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज दिघोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते. हे सुद्धा मी माझ्यासाठी सर्टिफिकेट समजते.

वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहारची. सुरुवातीला ऐकूया निवडुंग या चित्रपटातलं पद्मजा फेडाणी जोगळेकर यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

हेच माझं माहेर या चित्रपटातलं. शांता शेळके यांचं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

यानंतर ऐकूया नशीबवान या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक.

हसते माझ्या डोळ्यात तुझ मन हसते थोड हास्यामधून।

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक 1:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, आणि त्यानंतर 1:40 वाजता पुणे आकाशवाणी केंद्रावरून सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित करण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न। गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन। आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादक शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले। देशाच्या सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं। तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले। चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते। त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली। या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं। चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला। या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं। हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं। शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले। यानिमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं। ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले। भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं। आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे। आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता। गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं. गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी, गुळ खाणसारी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते, असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ, पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, बिहार, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि कर्नाटकच्या समुद्रकिनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं.
बिहारचे कृषी मंत्री विजय कुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग लाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेले

0: एक उच्चस्तरीय शिक्षण शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारत भेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराणविरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचा 1:40 आणि 35 सेकंद होत आहेत. आता सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूया.
2: हो, आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवडीचं उद्दिष्ट, इंधन बचतीसाठी सोलापूर महापालिकेतर्फे प्रत्येक सोमवारी 9 व्हेकल डे आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये तयारी सुरू, यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडीचा हा आढावा. सोलापूर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्र गृहीत धरून कृषी विभागाचं नियोजन सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 3,38,000 हेक्टर असताना त्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यंदा 1.5 लाख हेक्टरवर सोयाबीन, 1,10,000 हेक्टरवर उडीद, 95,000 हेक्टर तूर आणि 92,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी होईल असा अंदाज कृषी विभागाच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगानं रासायनिक खतं आणि बियाण्यांचं नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत केलेल्या आवाहनाच्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार हा दिवस 9 व्हेकल डे म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी खासगी तसंच शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई वाहनं किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि इंधन बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. 9 व्हेकल डे हा उपक्रम फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. सोलापूरकरांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केलं आहे. यंदा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामं पूर्ण करावीत, भाविकांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या आहेत. तसंच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाच्या आषाढी वारीत व्हीव्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्तिक

0: यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगता सप्ताहाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नुकतंच झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आदर्श राज्यकारभार करून राष्ट्रनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं असं प्रतिपादन कल्याण शेट्टी यांनी यावेळी केलं. अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच विहिरी घाट बारवांची निर्मिती केली. अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व मोठं होतं. विद्यापीठानं आज त्यांचा वारसा जपत चांगली प्रगती केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत असं कल्याण शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्या हक्काची आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा की नाही हे संबंधित शेतकरीच ठरवणार आहेत. या लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. ज्यांच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचीही आपली तयारी असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. मोडनिंब इथं शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात येत्या 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा TET साठी जवळपास 28,998 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्र आहेत. पहिल्या पेपरसाठी 12,000 तर दुसऱ्या पेपरसाठी 16,000 उमेदवार परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली आहे. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 30 सेकंद होत आहेत. भावगीतांचा कार्यक्रम भावधारा यात ऐकूया. अपर्णा मयेकर यांच्या स्वरात हेमंत आवळणकर यांचं गीत.

0: याबरोबर भावगीताचा कार्यक्रम भावधारा संपला. 1:57 होत आहेत, ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत पहेली या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
2: साहित्याच्या जगात राजस्थानी साहित्यिक विजयदान देथा हे नाव सुप्रसिद्ध आहे. नोबेल पारितोषिकासाठीही त्याचं नाव यादीमध्ये होतं. ते बीजी या नावाने परिचित होते. त्यांच्या कथा लोककथा आहेत असं म्हटलं जातं, पण वास्तविक त्या माणसांच्या मनातील गुंतागुंत इतक्या कुशलतेने मांडतात की त्यांच्या सृजनशीलतेचा नमुना आहेत हे ध्यानात यायला वेळ लागते. त्यांच्या कथेत स्त्री मनाचे इतके सूक्ष्म आयाम त्यांनी पकडले आहेत की स्त्रीवाचकही चकत होतात. त्यांच्या संग्रहातील द्वंद्वमधील कथेवरती 2 हिंदी चित्रपट तयार झाले, एक मणिकौलचा दुविधा आणि दुसरा अमोल पालेकरचा पहेले, ज्यात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी काम केलंय. साहजिकच लेखकाच्या शब्दांना प्रत्यक्ष रूप आलेल्या कलाकारांनी त्या कथेत प्राण ओतलेत, पण कथा वाचताना जे तरल भाव वाचकाच्या मनात येतात ते अजोड असतात. कथेतली लच्छी ही जी नायिका आहे ती अतिशय देखणी सौंदर्याची पुतळीच असते. तिचे लग्न एका धनाढ्य शेठच्या मुलाशी झालेलं आहे आणि ते दोघं घरी यायला निघालेत. नवरा मुलगा रूपवान पत्नीकडे ढुंकूनही बघत नाही, तो लग्नाचे हिशेब तपासण्यात गढलेला असतो. हिशेब महत्वाचे, बायको तर जन्माची आहे, तिला नंतरही पाहता येईल. अवखळ नवरी त्याचे लक्ष वेधायला पडते, अहो मला जर ते ढालू आणून द्या ना. गावंढाळ्यासारख्या मागणीला हसून तो टाग काजू किसमीस आहे त्या खा ना, आईला सांगू नकोस, आपल्यासारखे श्रीमंत लोक ही जंगली फळं नाही खात. ह्यावर ती खाली उतरते आणि ओढणीमध्ये लाल हिरवी फळं तोडून भरते, पण तो क्षण मात्र तिच्या आयुष्यातला बदलाचा क्षण असतो. त्या झाडावरती एक भूत बसलेलं असतं, तिचं सौंदर्य पाहून ते भारावून जातं. कोण तरुण नवरा असलं दैवी सौंदर्य सोडून हिशेब करत बसत, भूत तिच्या प्रेमामध्ये पडतं. वाड्यावर येताच वडिलांना हिशेब दिले तर वडील म्हणाले, अरे तुझं लग्न झालं हे ठीक आहे रे, पण धंद्याच्या वाढीला उद्याच्या मुहूर्तासारखा मुहूर्त पुढल्या 4 वर्षात नाहीये, तू उद्या लगेच निघावंस, बायको तर आहेच रे घरी. नवरदेव प्रवासाच्या तयारीला लागले, लच्छीला सांगून लगेचच ते निघतात. कणभरही विषाद नसतो त्याच्या बोलण्यात. वाटेवर भूत त्याला पाहतं,

0: हा निरस नवरा आता 4 वर्ष येणार नाहीये, तेव्हा आपणच जावं त्याच्या रूपात. तो वाड्यावर येतो. वडील संतापतात. काय परतलास? अहो ऐका जरा ऐका. वाटेमध्ये एक साधू अगदी वारुळ होऊन बसलेले होते. मी त्याची सेवा केली. त्याने प्रसन्न होऊन म्हटले की हा मुहूर्त घरी जायला उत्तम आहे. रोज तू पलंगावरून उतरशील तेव्हा पायाशी अस्सल चोऱ्याची नाणी असतील. मी ताडून बघितलं. ही घ्या नाणी. तो घरी आला. नवरी खुश झाले. पण त्याने तिला सत्य सांगितलं. त्याला प्रेमामध्ये खोट नको होते. तिने त्याला मनापासून स्वीकारलं. लगेचच तिला काही दिवसांनी दिवस गेले. तो तिची खूप काळजी घेत होता. तिकडे कुणीतरी गाववाल्याने तिच्या नवऱ्याला सांगितलं की घरी काहीतरी गडबड आहे. तो तातडीने परत आला. वादावादी झाले. सर्वांनाच प्रश्न पडतो की खरं कोण. एक मदारी तिथे येतो आणि तो अचाट गोष्टी करायला सांगतो त्या दोघांना. त्यातलं भूत प्रेमापोटी सगळं करतं. अखेर मदारी त्याला एका कातडी पिशवीमध्ये जायला सांगतो. तो जातो आणि मदारी लगेच त्या पिशवीला बांधून नदीमध्ये फेकवते. खरा नवरा घरी येतो. घरी आनंदी आनंद होतो. लच्छी पत्रे उदास असते. सच्चं प्रेम नदीत वाहून गेलेलं असतं. डोळे पुसत ती शय्याग्रहात जाऊ लागते. अत्यंत हळुवारपणाने लेखकाने ही प्रेमकथा रंगवली आहे. पण सिनेमात मात्र तो हळुवारपणा कुठेतरी हरवलाय असं मला वाटलं.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला पहेली या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: 2:01 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी कार्यक्रम. विषय रताळी पिकाची लागवड.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. साधारण उतार असलेली आणि उत्तम निचऱ्याची जमीन रताळी या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी. टेकडीच्या उतारावरील वर्कस जमिनीत हे पीक घेता येईल. पूर्व मशागतीसाठी जमीन 15 ते 25 सेंटीमीटर खोलीपर्यंत नांगरून किंवा खोदून घ्यावी आणि 60 सेंटीमीटर अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत. रताळ्याची लागवड करण्यासाठी कोकण अश्विनी, वर्षा, श्रीवर्धनी आणि कमलसुंदरी या जातींचा वापर करावा. लागवडीसाठी वेलांच्या शेंड्याकडील आणि मधल्या भागातील बेणे निवडावेत. बेण्याची लांबी 20 ते 30 सेंटीमीटर असावी आणि त्यावर 3 ते 4 डोळे असावेत. एक गुंठा क्षेत्रासाठी वेलाचे 800 तुकडे लागतात. पावसाळी पिकाची लागवड जून महिन्याच्या 2-15 आठवड्यात पूर्ण करावी. बेणे वरंब्यावर 25 सेंटीमीटर अंतरावर लावावेत. प्रत्येक ठिकाणी 1 फाटा लावावा. बेण्याचा मधला भाग जमिनीत पुरावा आणि दोन्ही टोके उघडी ठेवावीत. बेण्याच्या मधल्या भागातील 2 डोळे मातीत पुरले जातील अशी काळजी घ्यावी. सऱ्या करण्यापूर्वी 15 दिवसांनी पहिली बेणणी करावी. दुसरी बेणणी लागवड केल्यापासून 30 दिवसांनी करावी. त्याचवेळी वेलांना रासायनिक खतांचा दुसरा हप्ता देऊन भर द्यावी. जमिनीत टेकलेल्या वेलांच्या डोळ्यातून मुळे फुटतात. अशावेळी लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांच्या दरम्यान शेंड्याकडील भागाचा गुंडाळा करून ठेवल्यास मुळे फुटत नाहीत. रताळ्यावरील भुंगेराच्या नियंत्रणासाठी रताळ्याचे बेणे 0.05% मेलेथियॉनच्या द्रावणात भिजवून घ्यावेत. लागवडीनंतरही 30 आणि 60 दिवसांनी औषधाची फवारणी करावी. भुंगेऱ्याच्या योग्य नियंत्रणाकरिता मादीगंध सापळ्यांचा वापर करावा. सोंड्या भुंग्यांच्या व्यवस्थापनासाठी 2 ओळी रताळे आणि 1 ओळ झेंडू याप्रमाणे लागवड करावी. लागवडीनंतर सुमारे 3.5 ते 4 महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी. रताळी काढण्यास तयार झाली हे पाहण्यासाठी काही रताळी सुरीने कापली असता जो पांढरा चीक बाहेर येतो तो वाळल्यानंतर पांढऱ्या रंगाचाच राहिला पाहिजे. त्या चिकाला काळसर किंवा हिरवट रंग आल्यास रताळी काढण्यास तयार नाहीत असं समजावं. प्रति हेक्टरी सुमारे 15 टन रताळी मिळतात.
2: कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रताळी पिकाची लागवड. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे त्यामध्ये पालक, बीट, गाजर, तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणं सुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचे लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी, आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञाजननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
2: दोन वाजून 10 मिनिटं होत आहेत. परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाइम्स तयार होतात तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात ज्यामुळे पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळे घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाइम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लिनर्स प्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत त्यामुळे ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळे पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळे कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रुपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लिनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात. परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. वाचन ऐश्वर्या बेहरे. सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल ते आम्ही सहक्षेपित करू.

ही आहे आकाशवाणी महाराष्ट्र आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शिवकुमार कृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग वालची. त्यांना व्हायोलिन संगत विश्वनाथ रामास्वामी यांची तर मृदंगम साथ केशव भारद्वाज यांची. ऐकूया शिवकुमार कृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग वालची.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शिवकुमार कृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग वालची. त्यांना व्हायोलिन संगत विश्वनाथ रामस्वामी यांची तर मृदंगम साथ केशव भारद्वाज यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.

0: उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थानाचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन आरडीएफ इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन

0: लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचाच 40वा स्थापना दिवस. आजच्या दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही आहे मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 23 सेकंद होत आहेत. आमची पहिली सभा आता संपली. पुन्हा आपली भेट.

0: श्रोते हो, ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची डीटीएच उपग्रह वाहिनी AIR मराठी. ऐकूया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सुरुवातीला हवामान वृत्त. सकाळी 8:30 नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं, तर दक्षिण कोकण आणि गोवा भागामध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडल्यास राज्यात हवामान कोरडंच होतं. ब्रह्मपुरी येथे मात्र सगळ्यात जास्त म्हणजे 45° सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं, तर कोकण कर्जत रायगड भागामध्ये ताशी 37 किलोमीटर वेगाने वादळी वारे, तसंच पालघरमध्ये ताशी 30 किलोमीटर, तर मध्य महाराष्ट्र आणि विलखोली नाशिक भागामध्ये ताशी 57 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत होते. हे होतं हवामान वृत्त. आता हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील, तसेच कमाल आणि किमान तापमान 35° सेल्सिअस आणि 29° सेल्सिअसच्या आसपास राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये येत्या 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळतील, तसंच गोव्यातील काही भाग आणि कोकण या इतर भागामध्ये वातावरण कोरडं राहील. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आपल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात वातावरण अंशतः ढगाळ राहील. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता ऐकूया पुढील कार्यक्रम, वनिता मंडळ.
1: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेचा भाग 23. वक्ते आहेत डॉक्टर मनीषा फडके.

आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरीटी परिसत असे. जैसा पंचमालापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तई भला जाहला विनोदू कथेचा ये. जगदीश्वर कृष्ण आणि भक्तराज अर्जुन यांच्या संवादाची ही गीताकथा. परमेश्वर आणि भक्त परस्परांशी बोलतायत आणि ह्या दोघांचं भावविश्व ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेनं आपल्याला बघायला मिळत आहे. परमेश्वर भक्तासाठी सगुण होतो हे सांगताना निराकाराने आकार धारण केला, अरूपाने रूप धारण केलं असं ज्ञानेश्वर म्हणतात. हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पैल थडी कैसा याची आवडी आवरला असे. अर्जुनाच्या प्रेमासाठी तो सगुण साकार झाला आणि अर्जुनाचे सारे लाड तो आता पुरवतोय. श्रीकृष्ण अर्जुन हे अद्वैत दर्शवणारं द्वैत. गुरु शिष्य देवभक्त सखा मित्र अशा अनेक नात्यांनी परस्परांशी अनन्य असणारी ही जोडी. श्रीकृष्ण म्हणतो, जैसा आरिसा आलिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी. आरसा जवळ आला की जसं आपण आपल्याला दिसतो ना तसा तू संवाद करण्यात अत्यंत निर्मळ आहेस. मी जे म्हणीन ते तुझ्यामध्ये उमटतंय, त्यामुळे आपला संवाद हा कसा आहे सांगू का अर्जुना. तुवा नेणूनी पुसावे मग आम्ही परिसऊ बैसावे तोगा हा पाडू नव्हे सोयरेया. हे अर्जुना तू माझा सोयरा झालायस, त्यामुळे आता द्वैताशी असलेली तुझी सोयरीक संपली, त्यामुळे तुला काही माहिती नाही म्हणून तू विचारावंस आणि मग आम्ही ते तुला सांगावं तसा हा संवाद नाही. मग हा संवाद कसा आहे.

तर दोही ओठी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. दोन ओठांनी जसा एकच शब्द बोलला जातो, दोन पायांचं चालणं एकच असतं, तसं तुझं पुसणं आणि माझं सांगणं आहे. पण अर्जुनाशी जर ऐक्य झालं तर मी बोलणार कुणाशी, म्हणून संवादापुरतं द्वैत राखून ठेवलंय. श्रीकृष्णाला प्रश्न पडलाय की अर्जुनाचा अहंबाहू गेला आणि हा माझ्या स्वरूपाला येऊन मिळाला तर मी काय करू. विपाये अहंभाव ययाचा जाईल, मी त्याची हा जरी होईल, तर मग काय किजेल एकलेया. मग मी एकट्याने काय करू. तिठीची पाहता निविजे, का तोंड भरून बोलिजे, दाटूनी खेव दिजे, ऐसे कोण आहे ज्याला बघितल्यावर दृष्टीला आराम मिळावा, ज्याच्याशी मला तोंड भरून मला पाहिजे ते बोलता यावं, ज्याला प्रेमाने आलिंगन देता यावं, असं ह्या अर्जुनाशिवाय दुसरं आहे तरी कोण. जी गोष्ट माझ्या जीवात मावत नाही ती मी गोष्ट कुणाला सांगावी. कारण अर्जुन हा कृष्णाला सुख देणारा आहे. अर्जुन हा जणू श्रीकृष्णाचा आरसा आहे. दोघं एकरूप खरे, पण दोनपणांनी दिसतात. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणून भावार्थ होतो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा, की सुखे शृंगारली या मानसा दर्पण उतो. कारण दोघांची मनं तर एकच आहेत. ज्ञानेश्वर म्हणतात, बोला माझी मन मने आलिंगू सरले, दोघांच्या मनाने एकमेकाला आलिंगन दिलं. हे सांगता येण्यासारखं नाही, पण तरी सांगितलं जातं. अगदी हीच भावना अर्जुनाची सुद्धा आहे. त्यामुळे अर्जुन म्हणतो, हे विश्वरूप दाखवणं बंद कर आणि मला तुझं चतुर्भुज रूपच पुन्हा दाखव. तो कृष्णाला म्हणतोय की तुम्ही कोणालाही दाखवलं नाहीत, कोणी देखलेलं नाही, असं विश्वरूप मला दाखवलं. माझा हट्ट होता, माझा लढिवाळपणा होता, तो पुरवलात. मी कसा हट्ट धरला होता, तर मी या नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडुवा लागी देयावा, हा छंदू सिद्धी नेला आघवा, माऊलीये तू. माझा कसा हट्ट होता, तर नक्षत्रांच्या फांद्यांशी खेळ खेळावा, किंवा मला खेळण्यासाठी चंद्रच चेंडू म्हणून दे, असं मी तुझ्याकडे मागितलं आणि माझा हा सगळा छंद तू सिद्धीला नेलास. आईने हट्ट पुरवावे, तसे हे माऊली तू माझे हट्ट पुरवलेस. पण आता असं वाटतंय, परी आता आईसी चाड जीवी, जे तुझसी गोठी करावी, जवळी कहे भोगावी आलिंगावयासी. आता असं वाटायला लागलंय की तुझ्याशी मी काहीतरी गोष्ट करावी, तुझ्याशी बोलावं आणि तुला आलिंगन देऊन तुझी जवळीक भोगावी. पण ह्या विश्वरूपाशी ते कसं शक्य आहे. ते येची स्वरूपी करू म्हणजे, तरी कोणे एक मुखेसी चावळीजे, आणि कोणा खेव देईजे तुझं लेख नाही. कोणत्या तुझ्या मुखाशी मी बोलू आणि कुणाला खेव देऊ, कारण काय तुझं मापच नाहीये, तू अपार पसरलेला आहेस. तुला मी माझ्या आलिंगनात घेऊ शकत नाही, तुला मी मिठी मारू शकत नाही. वाऱ्याबरोबर धावावं कसं, गगनाला कवेत कसं घ्यावं, म्हणून ह्या विश्वरूपाचं भय वाटतंय. तेव्हा आता माझा हट्ट लळा परत एकदा पुरव आणि तू चतुर्भुज हो. हे तुझं चतुर्भुज रूप कसं आहे. कैसे नीलोत्पलाते रावित, आकाशाही रंगुलावित, तेजाची वोज दावित इंद्र निळा. ह्या निळ्या रंगाची कुठे कुठे तुलना करू. जसं निळं फुललेलं कमळ किंवा आकाशाचा रंग आणि तेज दाखवणारं इंद्रनीळ, ह्या सगळ्यांचा निळा रंग. किंवा जणू पाचूच्या रत्नास सुगंध उत्पन्न व्हावा, आनंदास हात फुटावेत, तझं तुझं शरीर आहे. मस्तकी मुकुटा ते ठेविले, की मुकुटा मुकुट मस्तक झाले, शृंगारा लेणे लाधले अंगाचे निजया. तुझ्या मस्तकावर तू मुकुट धारण केलेला आहेस, पण तो मुकुट धारण केल्यामुळे मस्तकाला शोभा आली, की तुझ्या मस्तकामुळे मुकुटाला शोभा आली. तू शृंगार केलायस, अंगावरती नाना तऱ्हेचे अलंकार घातलेस, पण ह्या अलंकारानाच तुझ्या अंगामुळे शोभा आली. इंद्रधनुष्याची ये आडणी, माझी मेघ गगन रंगणी, तैसे आवरिले शारंग पाणी वैजंतिया. इंद्रधनुष्यानी जसा मेघ आवरला जातो, तसा गळ्यात वैजयंती माळ घालून हे शारंग पाणी तू आवरला गेलायस. वैजयंती म्हणजे हिरा, माणिक, पुष्कराज, मोती आणि नील यांचा हार. हिरा आकाशतत्व सुचवणारा, माणिक अग्नी, पुष्कराज वायुतत्वाचा निर्देशक, मोती जलतत्वाचा आणि नील पृथ्वी तत्वाचा. अशी ही पाच तत्व तुला जणू काही आवरून धरतात, तुला जणू काही आकाराला आणतात. आणि मग ह्या आकाराला आलेल्या सावळ्या वर्णाच्या, निळ्या वर्णाच्या श्यामसंदर रूपाला मला बघायचंय, ज्याच्या हाती चक्र आहे, गदा आहे, हे साकार कृष्ण रूप.

पड़े वाचूनी पाहो नावडे ते न देखता थोडे मानिता तिहे आम्हा भोग मोक्षाचा ठाई श्रीमूर्ती वाचूनी नाही म्हणून तैसाची साकारू होई हे सावरू आता हे साकार कृष्ण रूप मला दाखव ह्या साकार रूपाशिवाय दुसरं काहीही बघायला मला आवडत नाही मला भोग घ्यायचाय तोही या साकार रूपाचा आणि मोक्षाच्या ठाई सुद्धा ह्या श्रीमूर्ती वाचून दुसरं काहीही नाही तेव्हा तू आता साकार हो आणि हे विश्वरूप आता आवरून घे. इथे संजय म्हणतो श्रीकृष्णाचं अर्जुनावर किती प्रेम आहे की हा श्रीकृष्ण अर्जुन बोलेल तसा वागतोय. आजी परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव याचेची डोळे कैसे वाचेचे हनलळे पाळीता आहे. कसं याचं भाग्य आहे याच्या डोळ्यांचं की हे परब्रह्म त्याला डोळ्यांनी बघता येत आहे आणि तो जे म्हणेल ते सगळे लाड श्रीकृष्ण पुरवतोय. श्रीकृष्ण आकारापलीकडला असून अर्जुनाच्या आवडीसाठी आकारला आहे. विश्वरूप टाकून देव पुन्हा मनुष्य रूपात आले. मागुता मनुष्य झाला देवो. आता मागुता मनुष्य झाला देवो ह्यात काही मोठा आश्चर्य नाही. मग संजय म्हणतो आश्चर्य कसलं आहे तर अर्जुनाविषयी असलेल्या कृष्णाच्या प्रेमाचं आश्चर्य आहे. अर्जुनानी कसं केलंय माहितीये का तर वस्तू घेऊन वाळीजे जैसे रत्नासी दूषण ठेवीजे ना तरी कन्या पाहून या म्हणीजे मना नये. हे एखादी वस्तू घ्यावी आणि मग ती आवडली नाही म्हणून टाकून द्यावी. एखादं रत्न घ्यावं आणि त्याला दूषण ठेवावं हे चांगलं नाही असं म्हणावं किंवा एखादी मुलगी बघावी आणि मग मला ही पसंत नाही असं म्हणावं तसं अर्जुनाने केलंय. श्रीकृष्णाने आपल्या रूपाचा विश्वरूपा एवढा विस्तार केला ह्यावरूनच अर्जुनावर त्याचं किती प्रेम आहे हे सहज दिसून येतं. पण सोन्याचा दागिना करावा आणि आवडला नाही तर तो आटवून टाकावा तसं श्रीकृष्णाने अर्जुनासाठी केलं. तैसे शिष्याची या प्रीती जाहले कृष्णत्व होते ते विश्वरूप केले ते मनानं यायची मग आणिले कृष्णपण मागुते. विश्वरूप बघायचं होतं म्हणून कृष्णत्व होतं ते विश्वरूप केलं आणि आता विश्वरूप पसंत नाही म्हणून ते कृष्णरूपच परत घेऊन आले. श्रीकृष्णाचं अर्जुनावरील प्रेम ज्ञानेश्वर व्यक्त रूपात आणतात. प्रेम दिसत नाही पण घटनांमधून ते व्यक्त होत जातं. ह्या घटनांनी श्रीकृष्णार्जुनांच्या परस्पर प्रीतीचं एक भावविश्व विस्तारत जातं. अर्जुन श्रीकृष्ण संजय यांच्या भूमिकेतून ह्या भावविश्वाचा विस्तार ज्ञानेश्वर करतात आणि स्वतःही ह्या प्रेमभावात रंगून तो आनंद शब्दबद्ध करतात. शब्दापलीकडल्या अनुभवाला व्यक्तरूप देत श्रीकृष्णाच्या दृष्टीचं वर्णन सुद्धा ज्ञानेश्वर करतात आणि तो प्रसंग जिवंत होऊन सामोरा येतो. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतोय मला योग मार्ग सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो सांगतो ना आनंदानं सांगतो सुखे बोलो कारण अर्जुना तू ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरण करतोस मग सांगायला हरकत काय आहे. ज्ञानेश्वर म्हणतायत या कृष्णाची अवस्था कशी झाली आहे ना आधीच चित्त मायेचे वरी मिष जाहले पढियंताचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. आधीच आईचं चित्त आहे आणि त्यात आवडता मुलगा समोर आलाय आता तो स्नेह अद्भुतच असणार त्या स्नेहाचं अद्भुतपण कोण जाणू शकेल. अर्जुनाकडे श्रीकृष्ण बघतो त्या श्रीकृष्णाच्या दृष्टीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असो नेणीजे दृष्टी हरीची वाणू. ते म्हणतात जणू काही कारुण्य रसाचा वर्षाव श्रीकृष्ण अर्जुनावर करतोय किंवा जणू काही नवीन स्नेहाची सृष्टीच त्यांनी अर्जुनासाठी निर्माण केली आहे. किती किती बोलू आणि कशी दृष्टी आहे हरीची काय सांगू. जे अमृताची बोतली की प्रेमाची पिऊनी मातली अर्जुन मोहे गुंतली निघोनेणे. जी अमृताचा वर्षाव करते आणि अर्जुनाच्या प्रेमाने जी मस्त झालेली आहे आणि त्यामुळे ती अर्जुन मोहात गुंतली आहे आणि अर्जुनाच्या मोहातून ती बाहेर निघायलाच तयार नाहीये. ज्ञानेश्वर म्हणतात या हरीच्या दृष्टी संबंधानं जितकं बोलावं तितकी कथेची संगती सुटेल पण श्रीकृष्णाच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचं यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही ते नाहीच. म्हणून विसुरा काय येणे तो ईश्वरू आकळावा कवणे जो आपुले मान नेणे आपणेचे. मला या ईश्वराबद्दल सांगता येत नाहीये त्याच्या दृष्टीबद्दल सांगता येत नाही याच्यात आश्चर्य तो काय कारण ईश्वर कुणाला कळतो ज्याला स्वतःच स्वतःचं माप करता येत नाही त्याला कोण जाणणार.
असं स्वतःचं मोजमाप सुद्धा

माहिती नसलेला परब्रह्म देव श्रीकृष्ण अर्जुनाच्या मोहात गुंतलाय. ऐसा भुलला देवो मोहे, अर्जुना ते आलिंगुनी ठाये, मग बिहाला म्हणे नोहे आवडीही. अत्यंत प्रेमाने देवाने श्रीकृष्णाने अर्जुनाला आलिंगन दिलं आणि मग म्हणाला की नको नको, ही आवड बरी नाही, कारण काय त्यामुळे आमच्यात ऐक्यच होऊन जाईल. अर्जुनाशी एकरूप होता होता संवादासाठी पुन्हा द्वैतावर आला. अर्जुनाची अवस्था ही काही वेगळी नाही. जो अर्जुन कृष्णी विरत होता तो परतो निया मागुता, प्रश्नावळीची कथा ऐको आला. तो अर्जुन सुद्धा कृष्णामध्ये विरून जात होता, एकरूप होत होता. जो अर्जुन कृष्णी विरत होता तो परतो निया मागुता, प्रश्नावळीची कथा ऐको आला. श्रीकृष्ण ही अर्जुनाशी एकरूप होत होता, अर्जुनामध्ये सामावून जात होता, तो पुन्हा एकदा प्रश्नावळीची कथा ऐकायला मागे आला. ह्या संवादाचं कारणच एक हे आहे की अंतिमतः एकरूपता भोगता यावी. ज्ञानेश्वर हे एक होणंच आपल्या दृष्टीपथात आणतात. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, म्हणून तू आणि आम्ही हे दिसता हे देहधर्मी, मग याचा विरामी मीच होसी. हे अर्जुना, हा अर्जुन आणि श्रीकृष्ण हे केवळ देहामुळे वेगवेगळे दिसत आहेत, पण हा देह लीन झाला की तू माझ्याच स्वरूपाला येऊन मिळशील. यया बोला माझारी, होय न होय झणे करी, येथ आण आथी तरी तुझीच आण. हे माझं बोलणं खरं आहे की नाही अशी जर तुझ्या मनात शंका आली ना, तर मी तुझीच शपथ घेतो आणि सांगतो की हे माझं बोलणं अगदी खरं आहे. आणि तुझी आण वाहणं, तुझी शपथ घेणं कसं आहे? तर श्रीकृष्ण म्हणतो, पै तुझी आण वाहणे हे आत्मलिंगा ते शिवणे, प्रीतीची जाती लाजणे आठवोने दी. खरं तर तुझी शपथ घ्यायची म्हणजे माझीच शपथ घेतल्यासारखं आहे, पण माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की हे द्वैत करून किंवा हे द्वैत करण्यासाठी मला अजिबात लाज वाटत नाही. खरं तर मी हा आण वाहण्याचा प्रपंचच का करावा, कारण मी सत्यसंकल्प आहे, जगाचं कल्याण करणार आहे. पण हे अर्जुना, तुझ्यावरचं प्रेम मला तुझी शपथसुद्धा घ्यायला लावतं. परी अर्जुना तुझे निवेधे, मी या देवपणाची बिरुदे, सांडिली गामी हे आधे सगळे नि तुवा. पण अर्जुना, मला माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे, मला तुझा वेध लागलाय, त्यामुळे माझी जी देवपणाची बिरुद होती ना ती मी सांडून दिली आहेत आणि मी जणू अर्धा जीव झालोय, म्हणून मग मी तुझी शपथ घेतो आणि तू मात्र पूर्णपणे माझ्या स्वरूपात सामील झालायस. असा तू माझ्या स्वरूपापर्यंत आलास की तू सगळ्या बंधनांतून मुक्त होशील. मग बंधन ते फक्त परमप्रेम भावाचं, जे अत्यंत हवसं असतं. आणि हे हवसं बंधन एका चित्रातून ज्ञानेश्वर आपल्या समोर मांडतात. ते म्हणतात, मग सावळा स कंकणू, बाहू पसरोनी दक्षिणू, आलिंगिला स्वशरणू भक्त राजूतो. मग सावळा स कंकणू, बाहू पसरोनी दक्षिणू, आलिंगिला स्वशरणू भक्त राजूतो. आपला कंकण घातलेला हात, जणू काही माझ्या भक्तांचं मी रक्षण करीन असं काकण बांधलेला जो हात आहे, तो पसरला आणि अर्जुनाला श्रीकृष्णाने आलिंगन दिलं. कशासाठी? ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी ही अटक, ते द्यावया मिस खेवाचे केले. बोलण्यानी आणि बुद्धीची सुद्धा जिथे मजल पोचू शकत नाही, असं जे काही आहे ते अर्जुनाला द्यायचंय आणि ते देण्यासाठी अर्जुनाला आलिंगन दिलं. तेव्हा सुखाचा मगतया, पुरू आला जो धनंजया, तेथ वाडू तरी बुडोनिया ठेला देवो. श्रीकृष्णाने असं आलिंगन दिल्यावरती मग अर्जुनाच्या ठिकाणी सुखाचा पूर आला असं ते म्हणतात. आणि मग ह्या सुखाच्या पुरामध्ये देव इतका मोठा, पण त्या सुखाच्या पुरात तोही बुडून गेला, दोघं एकरूप झाले असं वर्णन ज्ञानेश्वर करतात. हेच सारं ऐक्य प्रेमभाव ह्या ग्रंथातून अनुभव विषय होतो. द्वैताकडून अद्वैताकडे होणाऱ्या प्रवासात हा शुद्ध प्रेमभाव परब्रह्माच्या अनंत अपार रूपासारखा विस्तारित होत जातो. हा प्रेमभाव साऱ्या विश्वाला गवसणी घालणारा, विश्वाचं कल्याण करणारा, म्हणूनच ज्ञानेश्वर म्हणतात की सुसंस्कृत रसिकतेनं कलात्मकतेनं परब्रह्मस्वरूपापर्यंत पोचायचं आहे, तुम्हाला परब्रह्मस्वरूपापर्यंत पोचवायचं आहे. म्हणून ऐसेनी नागरपणे, बोलू निमे ते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. दुपारचे 3:35 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत.

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात ऐकूयात दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपलं शारीरिक आणि मन स्वास्थ्य कसं अबाधित राखावं, निरोगी राखावं याविषयी वेळोवेळी तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आता जसं आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी असणं गरजेचं आहे, अगदी तसंच शारीरिक आरोग्यामध्ये आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य हेही निरोगी असणं तितकंच गरजेचं आहे. कारण हे जर आरोग्य आपण योग्य प्रकारे अबाधित राखू शकलो नाही तर त्यातूनही अनेक समस्या किंवा आजारांची उत्पत्ती होऊ शकते. त्यासोबतच श्रोते हो, आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य या माध्यमातून जसं आपण निरोगी स्वास्थ्य प्राप्त करू शकतो, अगदी तसंच आपलं मौखिक सौंदर्यही आपल्या दंतारोग्यावर अवलंबून आहे. मग त्याच दृष्टिकोनातून आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे MDS दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापशेटवार मॅडम यांना. सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? आणि यासोबतच दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य यामध्ये एक थिक लाईन आहे डिफरन्सची, त्याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल?
1: खूप छान प्रश्न विचारलाय मॅडम. ऍक्च्युअलमध्ये काय होतं की दंत आरोग्य म्हणजे केवळ दातांशी संबंधित झालं, पण जर आपण बघितलं तर मौखिक आरोग्य ही एक विस्तृत टर्म झाली की ज्यामध्ये दात आले, हिरड्या आल्या, टाळूचा भाग आला, गालांच्या आतील भाग आला, जबडा आला, जीभ आली, म्हणजे इन जनरल तोंड हे शरीराचं प्रवेशद्वार आहे.
0: बरोबर
1: आहे. तर त्या तोंडातलं आतमधले जे स्ट्रक्चर झालं ते म्हणजे एकंदरीत मौखिक आरोग्य, आणि ते अबाधित ठेवणं खूप गरजेचं असतं असं आपण एक फरक म्हणू शकतो दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्यामधला.
0: पर आता मौखिक आजार होण्यापाठीमागची जी कारणं आहेत, लक्षणं आहेत, आणि या आजारावर जे काही निदान केले जातात, जी उपचार पद्धती अवलंबिली जाते, याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: एक सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे अयोग्य स्वच्छता. योग्य प्रकारची जर दातांची, हिरड्यांची, टाळूची, मौखिक आरोग्याची स्वच्छताच व्यवस्थित झाली नाही तर नक्कीच मौखिक आरोग्य अबाधित राहणार नाही.
0: बरोबर.
1: वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागेल. दुसरं, एक जर आपण पाहिलं तर आजच्या काळात आपल्या चुकीच्या आहार पद्धती, की आपण पिझ्झा, बर्गर, सँडविच, त्याच्यानंतर गोड पदार्थ, चॉकलेट, कॅडबरी या पदार्थांकडे खूप वळतोय. अतिरिक्त प्रमाणात चहा आणि कॉफीचं सेवन केलं जात आहे. अर्थातच फायब्रस फूड हे दंत आरोग्याला, मौखिक आरोग्याला खूप महत्वाचे असतात.
0: बरोबर.
1: कारण कसं असतं, बऱ्याच वेळा की साखरेचे जे पदार्थ आहे किंवा आम्लयुक्त पदार्थ आहे त्याचे रिॲक्शन होते तोंडामधील बॅक्टेरिया आणि दातांच्या एनॅमलची झीज होऊन मग पुढे त्याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स होऊन दातांचं किडण्याचं प्रमाण सुरू होतं. त्यामुळे अयोग्य स्वच्छता आहे, खाण्याच्या चुकीच्या पद्धती आहे, अतिरिक्त प्रमाणात गोड खाणे, चहा कॉफीचे सेवन करणे, तसंच व्यसनांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. की आधीच्या काळात जर सर्वे केल्या गेल्या तर आधी काळापासूनच तंबाखू, बिडी, सिगारेट हे चालायचं, पण आता दिवसेंदिवस ते प्रमाण वाढत चाललंय. मग टोबॅको च्युईंग असेल, अल्कोहोल ड्रिंकिंग असेल, सिगारेट स्मोकिंग असेल, तर याचे पण खूप परिणाम मौखिक आरोग्यावर आहे.
0: अच्छा.
1: आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय कारणे, जे की सिस्टमिक डिसीजेस म्हणू शकतो.
0: बर.
1: फॉर एक्झाम्पल, डायबिटिक पेशंट असेल, शुगर आहे पेशंटला, डायबिटीज आहे, तर त्याचा हिरड्यांवर अतिशय परिणाम आहे. हिरड्या लाल होणे, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणं, हे वेगवेगळे जे आजार आहेत. ऍसिडिटीचं प्रमाण, ज्यांना ऍसिडिटीचा खूप त्रास असतो, त्या ऍसिडिक अटॅकमुळे दातांच्या एनॅमलची झीज होते.
0: बरोबर.
1: बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टी असतात. अजूनही सिस्टमिक काही डिसीजेस आहे की ज्याचा दंत आरोग्याशी, मौखिक आरोग्याशी खूप जवळून संबंध आहे. तर अशा प्रकारची कारणं आहे की ज्याच्यामुळे मौखिक आरोग्य अबाधित ठेवणं कठीण होऊन जातं.
0: नक्कीच. आता जशी ही कारणं जाणून घेणं महत्वाचं आहे, अगदी तसंच मौखिक जे आजार आहेत त्यांच्या लक्षणांवर

0: प्रकाश टाकणंही तितकंच गरजेचं आहे. त्याविषयी काय सांगाल?
1: आता मौखिक आरोग्यामध्ये जेव्हा आपल्याला लक्षणं दिसतात की आपला दात किडतोय, दात दुखायला लागलंय, दातांना कळ लागते, सेन्सिटिव्हिटी ज्याला म्हणतोय आपण, थंड गरम खाल्ल्यावर दात ठणकतात, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की खूप कळ लागते दातांना, पेशंटची कंप्लेंट असते, तर त्यानंतर हिरड्यांवर त्याचे परिणाम दिसतात. नॉर्मल हिरड्या या बघा गुलाबीसर रंगाच्या असतात, कोरल पिंक कलर ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो, पण हळूहळू त्या हिरड्या लाल दिसायला लागतात, हिरड्यांना सूज यायला लागते, हिरड्यांमधून रक्त येणं, हिरड्यांमधून पू येणं, ब्रश देखील पेशंट दातांना लावू शकत नाही, बोट जरी लावलं तरी हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतं.
0: बापरे.
1: त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या भागांमध्ये हिरड्यांवर असा फोड दिसतो ज्याच्यातून पू येत राहतो.
0: बापरे.
1: त्यानंतर तोंडाची दुर्गंधी असते, दातांवर किटन जमा होणे, अल्सर्स येतात तोंडामध्ये, ओठावर, जिभेवर, आणि बऱ्याच वेळा असं असतं की तोंडाची दुर्गंधी येण्याची कारण ही मौखिक रिलेटेड पण असतात आणि सिस्टमिक रिलेटेडही असतात. की काही रिनल डिसऑर्डर्स आहेत, काही डायबिटिक सारखे आजार आहेत की ज्याच्यामुळे तोंडाला एक पर्टिक्युलर स्मेल येतो,
0: बरोबर,
1: जे आपण बॅड ब्रीथ म्हणतो. मग हे सगळे लक्षण आपल्याला योग्य नसेल मौखिक आरोग्य, तर हे आपल्याला मग लक्षणं दिसायला सुरुवात होतात.
0: अच्छा, यावरची जी निदान आणि उपचार पद्धती आहे याविषयी आपण काय सांगाल?
1: सर्वप्रथम तर याच्यातली आपल्याला कुठलीही लक्षणं दिसतात आहे तर आपण आपल्या दंतवैद्यकाचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे खूप पेशंट असे असतात की कशाला दाखवायचं, काहीतरी घरगुती उपाय करू, कुठलं तरी मेडिसिन आणणार, किंवा घरगुती काहीतरी आपण ज्याला आजीबाईचा बटवा म्हणतो, अर्थातच आजीबाईचा बटवा हा चांगला आहे काही काही ठिकाणी, जसं क्लो आहे, लौंग आहे, हळद आहे, हे खरंच म्हणजे खूप चांगले पदार्थ आहे की ज्याच्यामुळे दातांना हिरड्यांना नक्कीच चांगलं होतं. पण अशा वेळेला जेव्हा लक्षणं दिसतात त्यावेळेला पहिल्यांदा घरगुती उपायाकडे न वळता आपण आधी दंतवैद्यकाचा सल्ला घ्यायला हवा. नेमकं काय झालंय, निदान होणं अतिशय गरजेचं आहे.
0: बरोबर आहे.
1: की आजार कुठल्या प्रकारातला आहे, म्हणजे तो दातांशी रिलेटेड आहे, तो हिरड्यांशी रिलेटेड आहे, किंवा अजून काही दुसरा प्रकारचा आहे, तोंडामध्ये कधी लाल चट्टे दिसतात, पांढरे चट्टे दिसतात, मग ते कशामुळे आहेत, तर आधी निदान होणं गरजेचं आहे. आणि मग निदान झाल्यावर प्रत्येक आजारावर खूप व्यवस्थित प्रकारच्या ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहे. काही जे आहे ते फक्त मेडिसिनल आहे की औषध गोळ्या आणि डॉक्टर रेग्युलर फॉलोअप दिला आपण डॉक्टरांना, तर आपलं तिथेच कमी होतं.
0: बरं.
1: पण काही असं आहे की जसं दात किडलेला आहे तो नुसतं औषध गोळ्यांवर होणार नाही, अर्थातच त्याची कीड स्वच्छ करणे,
0: बरोबर,
1: दातामध्ये सिमेंट चांदी भरणे, किंवा अजूनही खोल गेला असेल तर त्याचा एक्सरे काढणे, रूट कॅनाल वगैरे, म्हणजे जे आहे ते आपल्याला मग प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून बघणे. जसं हिरड्या सुजल्या, दातांवर खूप किटन आहे, तर मग त्यासाठी आपल्याला दात स्वच्छ करणं गरजेचे असतात. मग योग्य प्रकारची ब्रशिंग टेक्निक, दोन वेळा दिवसातून दात स्वच्छ करणे, टंग क्लिनिंग खूप महत्वाचं आहे, योग्य माउथवॉशचा वापर, या सगळ्या गोष्टी आहे की ज्या निदान झाल्यानंतर आपण योग्य प्रकारे त्या तिथेच करेक्ट करू शकतो.
0: अच्छा, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मॅडम की दुधाचे दात हे किती वयापर्यंत साधारणतः लहान बालकांना येतात आणि त्यानंतर पक्के दात कोणत्या वयापर्यंत त्यांना येतात? हा एक खूप बेसिक प्रश्न आहे सगळ्याच बालकांच्या वाढीच्या काळात त्यांच्या पॅरेंट्सना येणारा.
1: मॅडम खूपच महत्वाचा प्रश्न विचारलाय, कारण पॅरेंट्सला हे लक्षातच येत नाही की अरे ते पक्के दात आले, ते त्याला दुधाच्याच दातांची लक्षात घेतात आणि पडणारच आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. वयाच्या 6व्या महिन्याला पहिला दात येतो, समोरचा छोटासा खाली दात दिसायला लागतो. आयडियली असं असतं की वयाच्या 6व्या महिन्याला पहिला दात येतो आणि 2.5 वर्षापर्यंत, मॅक्स 2.5 ते 3 पर्यंत दुधाचे सगळे दात येतात. पण आता जसं सगळंच व्हेरिएशन होत आहे त्याच्यानुसार कधी आजकाल आपण बघतो की अरे 4थ्याच महिन्यात बाळाला दात आलंय, कधी 8व्या महिन्यात पण आलेलं आहे, कधी 10व्या महिन्यात पण आलेलं आहे, हे व्हेरिएशन होते. दुधाचे दात पडण्याचं वय असतं, त्याच्या आधी कधी पडतात लवकर, कधी नंतर पडतात, पण आयडियल हे आहे की 6 महिने ते 2.5 ते 3 वर्षामध्ये दुधाचे दात येतात. आणि कसं असतं, जितकी तुम्ही दुधाच्या दातांची व्यवस्थित योग्य प्रकारे काळजी घ्याल तेवढं तुम्हाला येणारे पक्के दात हे खूप छान येतील. आणि पक्के दात कधी येतात, आता काय होतं की वयाच्या जसं 6व्या महिन्याला पहिला दुधाचा दात येतो तसं वयाच्या 6व्या वर्षाला पहिली पक्की दाढ येते.
0: बरं.
1: खालच्या जबड्यातल्या पहिल्यांदा येतात, मग वरच्या जबड्यातल्या येतात. तर याच वेळेला सगळ्यात मोठं कन्फ्युजन होतं की पॅरेंट्सला काय वाटतं की हे दुधाचेच दात आहेत, म्हणजे दुधाचे 20 दात असतात आणि हा 21वा, म्हणजे चारी भागातल्या दाढी म्हटलं तर 24 झाले, पण वयाच्या 6व्या वर्षी ती सगळ्यात मागची दाढ येते.
0: अच्छा.
1: त्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण 6व्या वर्षी ही दाढ येते जी दुर्लक्षित केल्या जाते आणि 9व्या 10व्या वर्षी ती दाढ रूट कॅनालसाठी पेशंट आमच्याकडे येतो.
0: बापरे.
1: कारण 3 ते 4 वर्ष ती एवढी खोल किडत जाते कारण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि मग दुधाचे दात पडण्याचं प्रत्येक दाताचं वेगवेगळं वय आहे की 6व्या वर्षी या दाढी येतील, मग 7-7.5 ला खालचे दात पडणार पक्के येणार, 8-8.5 च्या तितक्यात वरचे दात पडणार समोरचे ते पक्के येणार, 9-10 वर्षाला सुळे दात दुधाचे पडतात ते पक्के येतात, 11व्या 12व्या वर्षी दुधाच्या दाढी पडतात तिथे दाढी येतात. काही असं प्रोसिजर सुरू राहतं ज्याला मिक्स डेंटिशन म्हणतो.

0: की काही दुधाचे काही पक्के असे तोंडात असतात आणि वयाच्या 12व्या वर्षापर्यंत एकंदरीत सगळे पक्के दात येतात.
1: अच्छा, ह्या दातांसोबतच बोलता बोलता तुम्ही दाढेविषयी पण सांगितलं, 11व्या 12व्या वर्षापर्यंत दाढ येतात.
0: येस येस.
1: पण अक्कल दाढ ही सुद्धा पुढे विशिष्ट वयानंतर येत असते, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: जनरली असं असतं की जेव्हा आपल्याला 12व्या वर्षी वगैरे दाढी येतात त्यावेळेला जर एक ओपीजी नावाचा मोठा एक्सरे असतो तो घेऊन बघितला आपण 12व्या 13व्या वर्षी तर त्याच्या त्या टूथ बड्स आपल्याला दिसतात, फॉर्मेशन दिसतं तिथे की एक्सरे मध्ये खाली हाडात अक्कलदाड तयार होते पण ती येत नाही त्यावेळेला. आयडियली अक्कलदाड येते ती 18 ते 25 वर्षाला.
1: अच्छा,
0: म्हणजे त्याचा अर्थातच अक्कलशी संबंध नाही आहे जो इन जनरल बोलल्या जातं, पण 18 ते 25 हे योग्य वय असतं ज्यावेळेला अक्कलदाडी येतात. पण इतक्या वर्षाच्या अनुभवाने असं बघितलेलं आहे की अक्कलदाडी 18 वर्षाच्या पुढे कधीही येते.
1: अच्छा,
0: की लिमिटेशन नाहीये की 25 पर्यंतच आली पाहिजे. मी स्वतः पाहिलेलं आहे, कुणाला 35 मध्ये आलेली आहे, एका काकूंना 50व्या वर्षी दाढ आलेली आहे.
1: अरे बापरे.
0: की असं होतं की जॉमध्ये म्हणजे हाडामध्ये जागाच नाहीये, दाढ आहे खाली अडकलेली आहे पण ती वरती येऊ शकत नाही आणि पेशंटला काही त्रास नाही, तर कधी एक्सरे केलेला नाही, ती हाडामध्ये तशीच आहे. आणि मग कालांतराने जर समोरची दाढ वगैरे पडली तिला जागा मिळाली की ती सरकते आणि पुढे येते.
1: अच्छा,
0: म्हणजे आयडियल 18 ते 25 असतं पण कधी काही कारणांमुळे किंवा डेव्हलपमेंटल लेट झालं त्याच्यामध्ये तर त्या लेट पण येऊ शकतात.
1: खरंच आहे. आणि ते अक्कलदाड येण्याचा जो काळ आहे त्या काळामध्ये पण बराच त्रास होतो. तर
0: कसं असतं, त्रास होणं म्हणजे तुमच्या जबड्यामध्ये जर जागा कमी पडते आहे तर मग तिला वरती येण्यासाठी ती जागा मिळत नाहीये, मग शेवटी तिला वर तर यायचंय. मग जर समोरच्या दाढीमुळे त्याच्यावर हाड जर कव्हर असेल दाढीवर तर अशा वेळेला तर ती वर येऊ शकत नाही.
1: बरोबर.
0: आणि जर पेशंटला त्यावेळेला अत्यंत वेदना असतील तर मग एक्सरे घेऊन इन्व्हेस्टिगेशन करून ती दाढ काढून टाकावी लागते. जर ती हाडात अर्धवट अडकलेली आहे किंवा समोरच्या दाढीला अडते आहे वगैरे वगैरे. पण जर तुमच्या जबड्यामध्ये जागा अगदी योग्य आहे, इझीमध्ये तुमची अक्कलदाड येते, तर अक्कलदाड येताना खूपसा त्रास होत नाही.
1: अच्छा.
0: पण त्याच्यासोबत या कंडिशन्स महत्वाचे आहेत. मग त्रास होत नाही. पण जर आता आजकाल बऱ्याच जणांमध्ये जॉ साईजच अशी असते की अक्कलदाड येताना त्याच्यावरची हिरडी सुजणे, अगदी लाळ गिळताना थुंकी गिळताना पण आपल्याला त्रास होतो, हिरडी लाल होणे, अक्कलदाडीच्या तिथे वेदना होणे, जेवण न करता येणे, या समस्या खूप कॉमन आहे. पण त्याच्यासाठी खूप ट्रीटमेंट्स आहेत की त्या करून पण अक्कलदाड व्यवस्थित येऊ शकते.
1: म्हणजे असं घाबरण्याचं काही काम नाही, पण योग्य वेळी योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेणं गरजेचं आहे, तर नक्कीच तुम्ही या छोट्या छोट्या त्रासांपासून वाचू शकता असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य अबाधित राखणंही तितकंच गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल बरं? कारण मुळात आपण जो आहार घेतो तो आपण दातांनी चावून खातो, तर त्याच्यामुळे त्याची जर स्वच्छता योग्य प्रकारे झालेली असेल तर नक्कीच त्याचं आरोग्यही चांगलं असेल. आणि मग ते जे आपण सेवन करतो आणि आपल्या शरीरांतर्गत ते आपण पाठवतो त्यावेळी जसं हायजेनिक अन्न आपण घेणं गरजेचं आहे, तसंच ते हायजेनिक प्रोसिजरने आतमध्ये पोहोचणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी मग हे दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य उत्तम कसं राखायला हवं याविषयी काय सांगाल?
0: मॅडम, सगळ्यात महत्वाचं असतं दुधाचे असो किंवा पक्के, दातांची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. मी सगळ्यांना हेच सांगेल की 6व्या महिन्यात जो पहिला दात येतो त्यावेळेला बाळ फिडिंग करतच असतं, दूध घेत असतो, दुधाची एक लेअर तिथे त्या दातांवर तयार होतेच. त्यामुळे पहिला दात जेव्हा तोंडात येतो त्याच वेळेपासून त्याला स्वच्छता ठेवणे, म्हणजे आई बोटाला फिंगर ब्रश वापरू शकते किंवा स्वच्छ स्टराईल कॉटन घेऊन गॉज घेऊन त्या दाताला क्लीन करू शकते. आणि मग जसं मुलं मोठे होतात, लहान मुलांसाठी स्पेशलाइज्ड टूथब्रशेस असतात, टूथपेस्ट असतात, फ्लोरिडेटेड टूथपेस्ट पण असतात की ज्याच्यामुळे दातांचं किडण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. एक योग्य वयात योग्य टूथपेस्ट सजेस्ट केलेल्या असतात, कोणी कुठली पण वापरू शकत नाही, त्यामुळे ती स्वच्छता गरजेची आहे. आणि मग जसे परमनंट टूथ येतात किंवा मिक्स डेंटिशन असतं तेव्हा सेम काळजी, कुठला ब्रश कुठल्या वयात वापरायचा, त्याची हेड साईज किती पाहिजे, ब्रिसल्स कशा असल्या पाहिजे, हँडल कसं असलं पाहिजे, मुलांसाठी ग्रीप वेगळी असते, मोठ्यांसाठी वेगळी असते, मग मॅन्युअल टूथब्रशेस वापरायला पाहिजे का पावर टूथब्रशेस वापरायला पाहिजे, म्हणजे याला अबाधित ठेवायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं योग्य प्रकारे ब्रशिंग करणे, सकाळी आणि रात्री 2 वेळा ब्रशिंग करणे अतिशय गरजेचं आहे. लहान मुलांच्या पॅरेंट्सला स्पेशली सांगेल की जे लहान झोपताना फिडिंग करून झोपतात मदर्स किंवा बॉटल दूध देतात, तर बॉटल दूध देणं तर अतिशय चुकीचं आहे, कारण तशीच बॉटल मुलं पीत पीत तोंडात झोपून जातात आणि त्यांनी किडण्याचं प्रमाण अतिशय वाढतं.
1: बरोबर.
0: किंवा तुम्ही ग्लासनी दूध देत असाल तर त्यानंतर बाळाला ब्रश करून देणं अतिशय गरजेचं आहे की जेणेकरून दातांचं आरोग्य अबाधित राहावं.
1: मग अशा प्रकारे तुम्ही योग्य अशी या दुधाच्या दाताची आणि पक्क्या दातांची निगा राखणं गरजेचं आहे.
0: लहान मुलांसाठी म्हणजे अजून आणि की असं मिक्स डेंटिशन असतं त्यावेळेला पॅरेंट्सला सांगेल की गाजर, काकडी असं फायब्रस

0: पकडून खायला द्यायला पाहिजे की आपण हे चॉकलेट वेफर्स याच्याकडे वळतात.
1: हो
0: तर हे न करता तुम्ही जर फायब्रस फूड दिलं तर ते नॅचरल ब्रशचं काम करतं.
1: बरं,
0: जसं तुम्ही गाजर चावून चावून खाणार त्याचा चोथा सगळ्या दातांवर फिरतो आणि तो नॅचरल ब्रश सारखा स्वच्छता ठेवतो. म्हणजे दात आणि मौखिक आरोग्य तर राहतच पण ती पचन संस्था पण चांगली राहते फायब्रस फूडमुळे.
1: हो,
0: तर हे पण एक कारण म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे की दंत आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी.
1: अगदी अगदीच मॅडम, आत्ताच आपण म्हणाल्याप्रमाणे योग्य प्रकारे जर दातांची स्वच्छता केली गेली नाही तर दात किडण्याचं प्रमाण हे वाढतं आणि लहान मुलांमध्ये तर हे अधिक प्रमाणात दिसून येतं. मग त्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि पॅरेंट्सनी कशा प्रकारे मुलांच्या दातांच्या स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल?
0: मला असं वाटतं आजकाल काय होतं की प्रत्येकच आई वडिलांना आपलं मूल प्रिय असतं पण लाड करत आहे म्हणजे आजचे लाड असेच आहे की हातामध्ये मोबाईल देणे, चॉकलेट कॅडबरीज देणे, लगेच बाहेर पिझ्झा बर्गर ऑर्डर करून मुलांना देणे. ही लाड करण्याची पद्धत कुठेतरी बदलली पाहिजे. मला असं वाटतं की मुलांचं जर मौखिक आरोग्य आणि दंत आरोग्य आणि लहान मुलांच्या दातांच्या ट्रीटमेंट काही सोप्या नाही आहेत. सगळ्यांना माहिती आहे त्याच्या ट्रीटमेंट मॉडेलिटीज काय आहे, ट्रीटमेंट कॉस्ट काय आहे आणि छोटे मुलं असतात ते त्यांचं किती कोऑपरेट करणार, किती वेळ त्यांना हे होणार आणि त्रास झाला की त्यांचं काय होतं की जे जेवण सकस आहार जे घ्यायला बघतात भाजी पोळी, दातं दोन्ही बाजूचे किडले आहेत, त्यांना वेदना होतात आहे, तर तुम्ही बघा मुलं सॉफ्ट डाएटकडे बघतात. ते फक्त वरण भात मऊ मऊ पदार्थ खाणार, मग त्यांनी सगळेच ओव्हरऑल इम्युनिटी कमी होते, ओव्हरऑल हेल्थ डाऊन होते. तर मी पॅरेंट्सला हेच सांगेल की लाड करा, हप्त्यातून कधीतरी तेही पदार्थ द्या पण ते पदार्थ दिल्यानंतर लगेच त्यांना ब्रश करण्याची सवय लावा. कारण लहान असो किंवा मोठे चिप्स खाल्ल्यानंतर बघा आपलं बोट तोंडात जातं,
1: हो
0: दातांमध्ये चिप्स अडकून बसतं. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला पेस्ट देणं कंपल्सरी नाहीये पण तुम्ही ओला ब्रश करून ते ब्रिसल्स जरी तुमच्या दाढींवर फिरवले तरी पण बऱ्यापैकी स्वच्छता होते. त्यामुळे हे पदार्थ दिल्यानंतर आवर्जून त्यांना चूळ भरायची, ओला ब्रश दातांवर फिरवण्याची सवय लावा, जेणेकरून मौखिक आरोग्य दंत आरोग्य अबाधित राहील. दुसरी महत्वाची गोष्ट, फायब्रस फूडवर भर द्या. जसं मी आता बोलली की मुलं खेळतात त्या परिसरात एका वाटीमध्ये तुम्ही गाजराच्या फोडी काकडीच्या फोडी ठेवा की येता जाता ते खातील, तर ते फायब्रस फूड त्यांच्या याच्यावर राहील. आणि रात्रीचं ब्रशिंग अतिशय महत्वाचं आहे. पॅरेंट्सला मी सांगेल की मुलांना घेऊन तुम्ही ब्रश करा, कारण या वयात मुलं आई वडिलांना खूप फॉलो करतात.
1: होय होय, बरोबर.
0: आपण जर त्यांच्या समोर करतोय तर डेफिनेटली त्यांना त्या सवयी लागणारच.
1: बरोबर आहे.
0: आणि एक दर 3 ते 6 महिन्याला मुलांना दंतवैद्यकाकडे जाऊन व्हिजिट देणं अतिशय गरजेचं आहे.
1: अच्छा,
0: या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या ना तर खूप म्हणजे फरक पडतो मुलांच्या दंत आरोग्यामध्ये.
1: खरोखर खरोखर. आणि पायापक्क असेल तर पुढे इमारत व्यवस्थित मजबूत पडणारच, त्यात काही शंकाच नाही. त्यामुळे बालपणातच जर योग्य प्रकारे दातांची तुम्ही दंतारोग्याची मौखिक आरोग्याची निगा राखली तर लाईफ लॉंग तुम्हाला ते मदतशीर ठरू शकतं. मॅडम, आता तुम्ही म्हणालात की लहान मुलांमध्ये जर त्यांनी योग्य प्रकारे निगा राखली नाही, स्वच्छता जर दातांची केली नाही, हिरड्यांची केली नाही तर त्यांना आजार होऊ शकतात आणि होतात जनरली आपण बघतो. तर मग एवढ्या लहान वयात मुलांना नेमकी डेंटल ट्रीटमेंट कशा प्रकारे दिली जाते?
0: मॅडम कसं आहे माहिती का की डेंटिस्ट्रीमध्ये पण वेगवेगळे विषय असतात स्पेशलायझेशनचे. जसं आपण म्हणतो की बीडीएस नंतर एमडीएस करतो, हे झालं सुपर स्पेशलायझेशन. त्याच्यात पण सब्जेक्ट्स असतात. तर स्पेशली लहान मुलांच्या दातांचे जे तज्ज्ञ असतात त्यांना पिडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आजकाल तर एवढ्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहे की अगदी 1 आणि 1.5 वर्षाच्या मुलांमध्ये पण दातांचे जर प्रॉब्लेम्स असतील तर ते देखील सॉल्व्ह होतात. मग काही आजार असतात जे लोकल अॅनेस्थेशियामध्ये होतात, काही जर मुलं कोऑपरेटिव्ह नसतील तर जनरल अॅनेस्थेशियामध्ये देखील रूट कॅनाल, मल्टिपल रूट कॅनाल, क्राउन्स वगैरे ट्रीटमेंट द्यावे लागतात. याच्यासाठी फ्लोराईड अॅप्लिकेशनच्या ट्रीटमेंट असतात की मुलांच्या दात पुढे जाऊन किडण्यापासून त्यांचं म्हणजे किड कमी प्रमाणात व्हावी किंवा किडण्याचं प्रमाण अतिशय कमी व्हावं याच्यासाठी फ्लोराईड अॅप्लिकेशनच्या ट्रीटमेंट असतात. आणि दातात जर किड लागली आहे, 2.5 वर्षाची मुलं आहे, तर लवकरात लवकर त्या दातांमधली किड साफ करून योग्य प्रकारे सिमेंट भरून घेणे म्हणजे डेंटल सिमेंट त्याच्यामध्ये डॉक्टरांकडून भरून घेणे गरजेचं आहे. कारण शेवटी या दाढी 11व्या 12व्या वर्षी पडणार आहे.
1: बरोबर.
0: तोपर्यंत त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं खूप गरजेचं असतं. तर मग डेंटल ट्रीटमेंट साइड असं डेंटल फिलिंग्स म्हणतो, डेंटल सिमेंट वगैरे, त्यानंतर रूट कॅनल आहेत, कॅपचे वेगवेगळे प्रकार आहे. जर वयाच्या आधीच तुमचा दात पडतोय मग त्या जागी तिथे स्पेस मेंटेनर नावाचे अप्लायन्स असतात. इवन तुम्हाला अजून एक सांगावं असं वाटेल की लहान मुलांना अंगठा चोखायची सवय असते ज्याच्यामुळे दात पुढे येतात. किंवा टंग थ्रस्टिंग म्हणतो की जीप खालच्या समोरच्या दातांना लावतात, तर हे देखील हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स येतात. यासाठी पण तुम्ही लहान मुलांच्या दातांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊ शकता. तर अशा मल्टिपल ट्रीटमेंट्स आणि एकदम योग्य वयात योग्य ट्रीटमेंट जर दिल्या तर पुढे जाऊन जो धोका वाढतो, पस भरणे, हिरडी सुजणे, दाड काढण्याची वेळ येते लहान मुलांमध्ये, याच्यापासून आपण तिथेच त्याला आळा घालू शकतो.
1: खरोखर खरोखर. मॅडम, रूट कॅनॉल ही जी डेंटल ट्रीटमेंट आहे

0: खाली दातांच्या नसांची ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये खराब झालेल्या नसा काढून औषधांद्वारे ट्रीटमेंटद्वारे ते साफ करून सगळं त्याला व्यवस्थित प्रिपेअर केलं जातं त्या दाताला, आणि नंतर त्याच्यात आर्टिफिशियल नस टाकलं जाते जे बायोकॉम्पॅटिबल मटेरियल असतं, आणि वरतून पुन्हा त्याला रेस्टोरेशन डेंटल फिलिंग्स करून त्याच्यावर कॅप दिल्या जाते. पूर्वी काळीपासून जर आपण पाहिलं तर रूट कॅनलला केलेला दात हा आधीच वेदनादायी असतो. ज्या वेळेला पेशंट क्लिनिकमध्ये आमच्या एंटर होतो तेव्हा तो ऑलरेडी त्रासामध्येच एंटर होतो.
1: खरंच
0: मग आल्यानंतर एक पहिलं वातावरण दवाखान्यातली ती चेअर ते मशीन्स ते सगळं बघून पेशंट कुठेतरी घाबरलेला असतो. ड्रिलिंग मशीन असते ज्याचा आवाज होत राहतो ज्याने आपण दातामधली कीड वगैरे काढतो तो आवाज आहे. अॅनेस्थिशियाची भीती असते इंजेक्शन देणार मग तितकी भूल बसणार की नाही ते पेन होणार का व्हॉट एव्हर अशा इतक्या, आणि दोन चार सिटिंग सारखं डेंटिस्टकडे जा चार चार दिवसाला त्या रूट कॅनलसाठी, या सगळ्या गोष्टी पेशंटच्या ऐकलेल्या असतात बघितलेल्या असतात आणि त्याच्यामुळे पेशंट तितका घाबरलेला असतो. पण आज वास्तव काही वेगळं आहे मॅडम. जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्या ह्याच्यात पण 7 ब्रांचेस आहे डेंटिस्ट्रीमध्ये, प्रत्येक विषयातले तज्ज्ञ असतात, तसे रूट कॅनलचे पण स्पेशालिस्ट असतात ज्यांना एंडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आता सिंगल सिटिंग रूट कॅनल निघालंय, मॅक्झिमम केसेसमध्ये सिंगल सिटिंग रूट कॅनल होतं म्हणजे एका चक्रीमध्येच तुमचं रूट कॅनल होतं. अॅनेस्थेशियाच्या सिस्टम्स बदललेले आहे की पेशंटला पेन फ्री राहून ती ट्रीटमेंट करता येते, म्हणजे घाबरण्याची गरज नाहीये. मशीनरीज ऍडव्हान्स्ड आलेले आहे की पहिल्यासारखा आवाज नाही त्या मशीन्सचा, त्यामुळे आज खूप बदललेला आहे की पेशंटने तीच भीती मनात बाळगून आता जाऊ नये.
1: नक्कीच मॅडम. आता सगळ्यात महत्वाचं जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, तर 6 महिन्यांनी दातांची तपासणी करणं गरजेचं आहे का की फक्त जेव्हा आपल्या दातांमध्ये पेन्स असतील तेव्हाच आपण दंतवैद्यांकडे जायला हवं? आणि बऱ्याच वेळा तुम्ही जसं म्हणालात की आजीचा बटवा, त्यातून अनेक उपाय सुचवले जातात ज्यावेळी आपल्याला पेन्स होतात त्यावेळी, तर ते घरगुती उपाय करणं कितपत योग्य आहे?
0: मॅडम कसं आहे की दर 6 महिन्याला डेंटल चेकअप करणं हे खरंच गरजेचं आहे, कारण आज आपण बघतो की डेंटल ट्रीटमेंट पण काही स्वस्त राहिलेले नाहीये.
1: बरोबर आहे.
0: स्वस्त राहिले म्हणजे पेशंट म्हणतो की अरे डेंटिस्टकडे गेलं की एवढा खर्च लागणारच, कारण पेशंट पण त्या वेळेला आला असतो जेव्हा ते खूप जास्त खोल गेलं असतं. रूट कॅनल आहे, कॅप आहे, इम्प्लांट आहे, मग तुम्ही येता पण त्याच वेळेला जेव्हा ते महागड्या ट्रीटमेंटवर पोहोचतं.
1: बरोबर
0: आहे. तर जर आपण दर 6 महिन्याला चेकअप केलं तर तुम्हाला डेंटिस्ट सांगतील की ते कीड लागायची जी सुरुवातच झालेली आहे ती कीड साफ करून अगदी कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये डेंटल फिलिंग्स करून घेऊ शकता. कुठे जर हिरड्यांना नुकती सूज सुरू झाली आहे, थोड्याफार प्रमाणात कीटन आहे, तर तुम्ही तिथेच दंतवैद्यकांकडून दात स्वच्छ करून घेऊन योग्य प्रकारचे टूथपेस्ट टूथब्रश माउथवॉश घेऊन तो आजार तिथेच थांबवू शकता. एक्सरे वगैरे काढले कुठे दिसते की अक्कलदाण येण्याच्या स्टेजमध्ये आहे, पुढे जाऊन असा अशा प्रकारे धोका आहे, तो तिथेच आपण संभाव्य धोका टाळू शकतो. तर 6 महिन्याला चेकअप करणं हे आपल्यासाठी आणि आपल्या खिशासाठी दोन्ही फायदेशीर आहे.
1: खरंच
0: मौखिक आरोग्य छान राहणार आणि पुढच्या तुम्हाला ज्या तक्रारी आहे त्याच्यापासून तुम्ही नक्कीच आज आपला बचाव करू शकता.
1: अगदीच. आपल्या शरीरांतर्गत जे काही ऑर्गन्स आहेत त्यात जे आजार निर्मिती आहे ती सगळी आपल्या मुखाद्वारेच होत असते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तर आपण आपलं मुख आरोग्य योग्य राखणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आमच्या सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवलीत मॅडम. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयी जे योग्य आणि परिपूर्ण मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम, मनपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा कार्यक्रमातून मी आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. 4 वाजले, वेळ झाली आहे गीतबहार या कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगिळ आणि शरद जांभेकर यांनी गायलेलं अष्टविनायक या चित्रपटाचं शीर्षक गीत. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार अनिल अरुण.
4: स्वस्त

यानंतर ऐकूया माहेरची माणसं या चित्रपटातलं देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर आणि अरुण इंगळे यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. सायंकाळचे 4:30 वाजत आहेत, ऐकूया कार्यक्रम मालिका विशेष.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत
2: पोहाडा
1: आणि आदिवासी लोककला. आज ऐकूया भाग 8 देवीची गाणी आणि उखाणी. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
3: श्रोते हो नमस्कार. दिनेश तुलाही नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो. कांचन तुलाही नमस्कार. कांचन, आज आपण जिथे आलेलो आहोत आदिवासी पाड्यावर या ध्वनिमुद्रणासाठी, तिथे बघ स्त्रिया खूप मोठ्या संख्येने दिसत आहेत.
3: मला त्यांच्या तारपा नृत्याची आठवण झाली जिथे स्त्री पुरुष एकत्र नृत्य करत होते.
1: आणि आज सुद्धा बघ ही मंडळी ढोलकी झांजा वगैरे घेऊन अगदी सज्ज आहेत. काहीतरी कार्यक्रम करण्याचा भेद दिसतोय.
3: आपण आता त्यांना सुरुवात करायला सांगूया आणि ऐकूया. हा करा ना सुरुवात.

0: दिनेश, यांच्या पारंपरिक लोककलांमध्ये मगाशी मी तारपा नृत्याचा उल्लेख केला, तर बायका पुरुषांच्या बरोबरीने तिच्यामध्ये किती मोकळ्या मनाने नाचत होत्या ना.
1: हो ना, म्हणजे
0: ती जोडी कशी होती, एक पुरुष एक स्त्री, एक पुरुष एक स्त्री, आणि असं त्यांचा एक छोटा घेरा होता. आणि मग तो वाढत वाढत गेला, त्याची लय वाढली, वेग वाढला, आणि ते एक अद्भुत नृत्य असं स्त्री पुरुष
1: एक साखळी गुंतलेली होती ना, अतिशय सुंदर असं ते दृश्य होतं. म्हणजे एरवी व कंचन या बायका इथल्या आदिवासी बायका ज्या आहेत त्या इतक्या लाजऱ्या बुजऱ्या आहेत, आणि आपल्याशी बोलताना सुद्धा त्या खूप लाजत होत्या, पण गाणी म्हणताना किंवा नाचताना त्या इतक्या एकरूप होऊन जातात त्या कलेशी, त्यावेळेस त्यांची भीड संकोच पार कुठल्या कुठे निघून जातो.
0: अगदी
1: कंचन किती तल्लीन होऊन ही मंडळी ही गाणी सादर करतात बघ. आपण यांच्याकडून आणखी एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर त्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याकडूनच.
2: अरे नवरात्राच्या उपास करू.

0: नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय?
1: लक्ष्मण सोमा गोतरणे.
0: कुठे राहता तुम्ही?
1: मुरुम भाटीले.
0: हा, आता ही देवीची गाणी आपण ऐकली.
1: हा,
0: कधी गायली जातात ही?
1: हे गाणी 5 मंगळवार आम्ही

0: धरलेलं जातं.
1: बरं.
0: आणि मग ते मंगळवार शेवटचा पाचवा मंग बोळावा काढायचा.
1: कुठल्या महिन्यातले पाच मंगळवार?
0: श्रावण महिन्यामध्ये.
1: श्रावण महिन्यामध्ये पाच मंगळवार.
0: पाच मंगळवार.
1: त्या दिवशी उपास वगैरे असतो?
0: हा, उपास राहतात. नवरा बायको राहते, उपास
1: दोघांचा उपास असतो. आणि मग त्या दिवशी गाणी तुम्ही म्हणता.
0: शेवटच्या दिवशी मग शेवटचा मंगळवारी गाणी म्हणायची रात्रभर. आणि ते मंग बोळावा पाठवून द्यायचा शिवावर.
1: कुठे पाठवून द्यायचा?
0: शिवाचे बाहेर गाई बकऱ्यांवरून असा काही हात जोडेल राहतात ना माणसाही.
1: बर.
0: मग त्याच्यापासून मग ते मंगळवार पाळले जातात.
1: बर.
0: आणि ते मंगळवार पाळला काय शेवटचा बळवून लावायचा. मग जनावरांना सुख, बाई माणसांना, पोरा सोरांना अखेरला सुख शांती येते.
1: म्हणजे आपल्या आपली जी जनावर आहेत, गाई गुरु आहेत, त्यांच्या सुखासाठी म्हणून हे उपास केले जातात.
0: उपास केले
1: देवीची भक्ती केली जाते.
0: देवी.
1: आणि कुठली देवी?
0: गडावरची.
1: गडावर
0: सप्तशृंगी.
1: सप्तशृंगी देवीसाठी ही गाणी आहेत. पण आता तुमची आदिवासींची जी देवी आहे कणसारी देवी, तिची पण काही गाणी?
0: तिची ते मग दुसरी कंथा राहते, ते घांगड भक्त्यांची.
1: ती याच्यामध्ये नाही?
0: ती याच्यामध्ये नाही.
1: आणि मला एक सांगा की ही देवीची गाणी जी आहेत, ही देवीची गाणी स्त्री आणि पुरुष दोघं मिळून म्हणतात का?
0: बायाला ना तर राहत्यात, नाही बायाला मग पुरुष पासून म्हणायचं. तुम्ही येतात बायाला
2: त्या म्हणत त्यात हा त्या पण सांगत त्या.
1: आणि कोणकोणती वाद्य याच्यामध्ये वापरली जातात?
0: टाळ राहतो नाही का लहान, ते न हे राहत चांदरी राहते एक, तेच वाजवत तसं नाही काय.
1: आणि टाळ्या पण जोडीला असतातच?
0: टाळे मला टाळे पिटायला लागते.
1: किती वेळ चालते ही भक्ती तुमची?
0: रात्रभर राहते ती.
1: रात्रभर चालवत? म्हणजे मंगळवारचा संपूर्ण?
0: संपूर्ण मंगळवार संपूर्ण राहतो सकाळपर्यंत.
1: असे पाच मंगळवार तुम्ही करता?
3: कंचन, पाचव्या मंगळवारचा यांनी उल्लेख केला, हा शेवटचा दिवस असतो
4: श्रावणातला.
3: श्रावणातला पाचवा मंगळवार. आणि त्या दिवशी जी गाणी गायली जातात त्यांना बोळवतीची गाणी असं म्हणतात.
4: म्हणजे त्या दिवशी पाचवा मंगळवार झाला ना की ती देवी बोळवायची,
3: विसर्जन
4: वेशी बाहेर, शिव बाहेर असं ते म्हणले ना, तर वेशी बाहेर जाऊन तिला बोळवायची, म्हणून ती बोळवतीची गाणी. म्हणजे मला सुरुवातीला काय वाटलं होतं की जशी भोगावती आहे किंवा भगवती म्हणतो आपण,
3: तशी
4: हा तशी ही बोलावती आहे का? तर तसं नाही, ते बोलावतीची म्हणजे त्याला बोळवण करायची तिची ती गाणी.
3: आता श्रावणातल्या पाच मंगळवारांविषयी तुम्ही सांगितलं, पण नवरात्रामध्ये नाही गात का?
0: घटस्थापना आपल्या देवीचे राहत्यात ना नवरात्रात,
1: म्हणजे अश्विन महिन्यात.
0: हा, मग नऊ दिवस पूर्ण, दहाव्या दिवशी मग देवीचं बुडवणूक करायची.
1: त्याही काळात ही गाणी तुम्ही म्हणता?
0: हा, नऊ दिवस सारखे.
1: श्रावणातले मंगळवार आणि नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस.
0: अच्छा, उत्सव.
1: तुम्ही हे जे वाद्य आता वाजवलं ढोलकी ना?
2: ढोलकी जे म्हणणारे आहे,
1: वेगवेगळे ताल असतात की एकच ताल
2: असतो ना वेगवेगळे?
1: आणि ते हाताने वाजवताना तुम्ही त्याच्यावरती काठीने पण एक जण वाजवत होता?
2: हा, तो पाहिजेच ना जोडी.
1: अशाच पद्धतीने?
2: अशाच पद्धतीने वाजवतात. हा, दोन तीन पद्धतीने असा, जसे गाण्याचे,
1: जशी गाणी असतील तसं
2: गाण्याचे स्वरूप सगळं.
1: किती गाणी आहेत अशी देवीची साधारण?
2: देवीची साधारण गाणी भरपूर आहेत, रात्रभर पुरत आहेत.
1: रात्रभर पुरतात एवढी आहेत?
2: तर ते गाण्याचे तालेवर सगळं काही वाजवत जमत. तसे पद्धतीने
5: ढोलकी पण चालते. जसा गाण्याचा मूड आला ना तशी मग ढोलकी पण मूड मध्ये चालते.
1: की ही गाणी तुम्ही कुठे गाता? म्हणजे देवळामध्ये गाता की घरामध्ये?
5: देवीचा थान आहे ना, काही गावांना पण आहेत ना, मग तिथं काहीतरी साधन असल्याशिवाय तिथंच बसायचं.
0: आले सुपारीवाले का माझ्या, तुम्ही या बसा, मग तिथे रात्रभर जायचं. असं
1: म्हणजे इथे देवीचे स्थान आहे
0: तिथे जायचं.
3: कांचन, या भागामध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं वणीचं सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे, ज्याला साडेतीन पीठांपैकी एक असं मानलं जातं. आणि हे लोक सुद्धा त्या देवीला मानतातच.
4: हे लोक तिला गडावरची देवी असं म्हणतात आणि तिची भक्ती करतात. या भक्तीमध्ये नृत्य आलं, गायन आलं, वादन आलं, हे सगळंच. तर आता हे

0: कंचन ही जी आदिवासी मंडळी आहेत ना, म्हणजे आपले मित्र मैत्रिणीच आता आपण म्हणूया त्यांना, तर त्यांच्यामध्ये काही छुपे कलाकार सुद्धा आहेत बघ.
1: म्हणजे कसं, तुझं कुणाशी बोलणं झालं
0: माझ्यासोबत हे जे आलेत ना यांना ओळखते.
1: अरे म्हणजे काय, त्या माधळ मध्ये काय रंगवलंय त्यांनी ते नाटक. अरे नाचणं म्हणजे नृत्य, अभिनय आणि गाणं, जादू न बंधू आम्ही दोघ भावरे, असं त्यांचं गाणं विसरणार.
0: त्यांचा अभिनय, त्यामुळे आपल्याला ते विशेष नजरेत भरले.
1: आता तू पुन्हा यांना कशासाठी आणलंयस?
0: चल ना आपण बोलूया त्यांच्याकडे, अनेक कला आहेत अशा, बोलूया आपण त्यांच्याशी.
2: तुमचं नाव सांगा भाऊ, काय नाव तुमचं?
3: जयराम पांडू राऊत.
2: कुठे राहता?
3: पांगुळगर.
2: तुम्ही जंगलामध्ये वगैरे जाता?
3: हा, जंगलात.
2: वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकता, प्राण्यांचे आवाज ऐकता आणि त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करता?
3: करता. पहिल्या सुरुवातीला लहान लेकरू कसा काय, बाई गुरुदार राहते ती मोकळे झाल्यावर, ते लहान बाळ खाली पडल्यावर, जमिनीवर पडल्यावर, माय मेंदीवर कसा काय आवाज देत, त्या बाळाचा आवाज काढतो. तसाच जंगलात जाताने एक भिंगराज पंक्षी म्हणून कसा काय आवाज देता, ते भिंगराज पंक्षीचा आवाज देतो. तसाच मांजर एक भुकेला झाल्यावर आपल्या जवळ फिरत, मग ती मांजर काय कशी काय आवाज देते. तसाच पाटी रात्रीच्या कोंबडा कसा काय बोलतो.
2: आणि तुम्हाला सगळ्यात आवडणारा आवाज कुठला?
3: आवाज मांजराचा.
2: का बरं?
3: म्हणजे तो एक आपली ते लक्ष्मीच आहे ना.
2: अच्छा, म्हणून आवडतो. जरा काढून दाखवा ना.
3: बारीक पिलाचा.
2: छान छान, थँक्यू.
1: दिनेश, त्यांना विचार ना ह्यांना कोणती भूमिका करायला आवडेल एखाद्या चित्रपटात.
2: जर तुम्हाला आम्ही सांगितलं की आम्ही एक पिक्चर काढतोय, तुम्हाला आम्ही घेणार आहोत, तर तुम्हाला कुठलं काम करायला आवडेल, कुठली भूमिका कराल तुम्ही?
3: हा, डाकूच्या.
2: डाकूची? अरे बापरे, छान. आणि तुम्ही नाच कोणाकडे शिकलात?
3: नाच मग असा याचा त्याचाच पाहून.
1: दिनेश, असे सुप्त कलागुण असणारे अनेक जण यांच्यामध्ये आहेत आणि ही बघ एक कलाकार मी देखील शोधून आणली, काहीचं नाव चंपा आहे.
0: अच्छा.
1: आणि बघ आता हिच्याजवळ काय काय गुण आहेत.

लाकडा हे गाडीचं आहेत मांजर रे गाडीचं आहेत मांजर आम्ही आहे रे पठाराची देवता आम्ही आहे रे पठाराची देवता.

0: लगीन कुठे गेलेत?
1: इथंच
0: इथेच याच गावात.
1: मला भाऊ नसल्यामुळं घर जावाई ठेवला.
0: बर बर.
1: आई अपांग आहे.
0: बर. आणि वडील काय करतात मग?
1: वडील वारला.
0: बर. मग आता गर्दनी आणि तुम्ही आणि तुमची आई असं सगळं जण राहत. मुलबाळ झालं का नाही अजून?
1: मुल पोरग तिघ मुलगी एक.
0: तुमचं वय काय आहे?
1: वय मला नाही
0: सांगता नाही येणार.
1: शाळेत तिसरी धर होत.
0: आता आठवतंय का अजून काही लिहायचं वाचायचं?
1: लिहिताना येत सही येते.
0: सही येते.
2: हे गाणं कोणी शिकवलं तुला?
1: मला कोणी नाही शिकवलं, हे देवाची बुद्धी आहे.
0: तुम्ही रचता आणि लिहून ठेवता कुठे?
1: लिहून नाही ठेवत.
0: मग कसं करता?
1: मग असं तोंडी पाठ
0: म्हणून म्हणून पाठ करायचं. अशी किती गाणी पाठ केली आहेत?
1: आहेत ना, भरपूर आहेत.
0: दिनेश, हे चंपाचे चुलते ही मुलगी म्हणते मी जन्माला आले मला तेव्हापासूनच असं गाणी सुचतात आणि स्वतः स्वतः लिहिते.
3: लेखन काम आलं नाही ना तरी अभ्यास करून जो आहे, ज्या माणसाचा अभ्यास जो आहे त्या अभ्यास करून करून करून नंतर ह्या रचना होते.
0: असा अभ्यास ती करते आपला आपला. हे शब्द तिला तिचे सुचतात.
3: हा
0: बर. दिनेश, हे चंपाचे काका आपल्याशी बोलत होते आणि त्यांचा हिचा घरवाला
2: असणार इथे कुठेतरी. या
0: बोलव ना बोलव ना, आपण त्यांच्याशी बोलूयात.
2: तुमचं नाव सांगा जरा.
4: कृष्ण शकराम भावरे.
2: ही तुमची घरवाली आहे बरोबर? ही स्वतः गाणी लिहिते. लिहिते म्हणजे रचते आणि तुम्हाला म्हणून दाखवते. तेव्हा तुम्हाला काय वाटत?
4: काय वाट? चांगलं वाटत.
2: अभिमान वाटतो की
4: नाही? अभिमान वाटत.
0: काही येतो राग गाय उग काहीतरी गाणी म्हणत बसते.
4: काय रागाचे?
0: काम सोडून गाणी म्हणते ना.
4: कामाचे नाही ते काम करून नंतर ते म्हणत ना गाणे.
0: मग तुम्हाला आवडतात गाणी म्हटलेली रचलेली?
4: तर मग ते आवडते ना ते म्हणूनच.
0: मग एखादं गाणं आता अजून म्हण.
1: दारुड्या नवरा मिळाला याला करावे काय, लग्न करूनी फसलो रे या मनात,

0: फसलो रे या मना तयाचे हाय।
1: दिनेश, प्रत्येक माणसाजवळ काही ना काही कलागुण असतो. कधी कधी तो अगदी सुप्त असतो, त्यालाही माहीत असत नाही असं असतं. पण या आदिवासी मंडळींच्या मध्ये कला ही त्यांच्या जीवनामध्ये अशी दुधात साखर विरघळून जावी तशी बेमालूमपणे मिसळली आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो आहे. आपण ज्या मंडळींची वाट पाहत होतो की लक्ष्मण भांगरे यांनी त्याचं वर्णन बरंच करून सांगितलं की आमच्याकडे उखाणे घेतात उखाणे घेतात, हा तर ते उखाणे म्हणजे काय ते आपण ऐकूया.
2: आणि विशेष म्हणजे पुरुष मंडळी सुद्धा यांच्यामध्ये उखाणे घेतात
1: हो.
2: आणि बघ तिकडे सगळी हसतायत लोक, काहीतरी कोणतरी एक बोलतोय, त्या तालावरती नाच होतोय.
1: त्याच त्याचंच तर वैशिष्ट्य आहे रे की उखाणा म्हटलं की बाईनी घ्यायचा, पण याच्यामध्ये हे पुरुष उखाणे घेतात आणि आपण ऐकूयातच.
3: इकून डोंगर तिकून डोंगर मधी फुलला पळस, आमच्या मारुतीच्या देवळावर सोन्याचा कळस. माडी उपर माडी, माडीला होत खाता खात्यात होते चूक, आमच्या मॅडम साहेबींच्या हातात इंग्रजी बुक.

0: कंचन तू ऐकतेस ना अगदी उत्स्फूर्तपणे स्वतः रचून ते हे उखाणे घेत आहेत.
1: मांडवादारी होती गोंड्याळ, मांडवादारी होती गोंड्याळ, आमच्या नवरीची आईस मोठी तोंड्याळ खरी.

मांडवाधारी होता चापा, मांडवाधारी होता चापा, चाप्याला होता पान, आमच्या वादांत्र्याला एक नाही कान, खरी रे गोबा, खरी तर का?

मांडवादारी होती निर्गुण, मांडवादारी लावली निर्गुण, आमचा नातनार पक्का देवगुण, खरी रे येकोबा, खरी तर काय?

0: खूप नाचलात या मांडवाच्या दारामध्ये, धुळीचा उठला खाट आणि नाचणं झालं बेफाट. आता सगळ्यांनी आपापली नावं सांगा पटापट.
1: माझे नाव गोविंदरामा गोतर्णे, राहणार खर्शीत पैकी मुरुमाटी इथं राहतो.
2: माझे नाव नामदेव कसराम गोतर्णे, राहणार मुरुमाटी.
3: पुंडलिक मंगळ बोरशे.
0: अहो तुम्ही इतके उखाणे घेताय, नुसतं स्वतः सांगायला काय लाजत आहे.
4: माझे नाव रामकृष्ण राऊत, राहणार मुरुमाटी.
5: माझे नाव हिरामन नारायण बोरशे.
6: तुकाराम गंगाराम राऊत, राहणार मुरुमाटी.
7: माझा नाव ममता सकाराम कडाय, राहणार मुरुमाटी.
8: माझे नाव लक्ष्मण कृष्ण राऊत, राहणार मुरुमाटी.
9: शंकर रामा गोतर्णे.
0: मला एका गोष्टीचं उत्तर कोणीतरी एकाने सांगा की तुम्ही किती तास असं नाचू शकता?
1: आम्ही रात्रभर नाचत असतो. जर समजायचा उखाडा एक माणसाने टाकला तर मग त्याच्या हिसाबावर आपण त्याचा बदला करून दुसरा टाकायचा.
10: बरं, हे उखाणे कसे काय रचता तुम्ही?
9: रचायला मजा असे रचना करायची मनात आणून
11: रचना करतात.
9: मग ते कोठं जुळल कोठं फिरल असे यांनी टाकाय.
0: बरं, असे किती उखाणे तुम्हाला पाठ आहेत सगळ्यांना मिळून?
11: हे जे उखाणे आहेत हे कमीत कमी हजारो आहेत, रात्रभर चालतात. पण आता दोन चार वर्षापासून ते बंद झालेले होते, कारण लोक कोणी सांभाळवादे नाही, कोणाचं लगीन कार्य असलं मग लोक ते विसरून जात असतात. एवढं
0: बरोबर. पण ही एक फार सुंदर परंपरा आहे. आता आपण या वाद्यवादकांच्याकडे वळू. तुमची नावं सांगा.
12: माझं नाव महादू बाळू नडगे, मी भेड पाठचा रहिवासी आहे.
0: आणि संबळ वाजवता?
12: संबळ वादे.
13: हरी लक्ष्मण राऊत, मुरुमाटी.
0: हा, तुम्ही काय चाल देता की स्वर वाजवता?
13: सनई वाजवतो.
0: नाही, पण ह्याच्यामध्ये स्वर देता की
13: चाल वाजवतो?
0: बघा ना कशी वाजवा.

0: तुमचं काय नाव?
1: माझं नाव जयराम लहानू डोकफोडे, इथले मुरुम भाटीचे राहणार.
0: तुम्ही पण फक्त स्वर देता का की चाल वाजवता? स्वर देता तुम्ही, एखादी धून वाजवा. हा

0: कुठलं गाणं वाजवलं तुम्ही?
1: गायक महादेवाचं दर्शन घेऊ ग चला जोडीने जेजुरी जाओ, महादेवाचं दर्शन घेऊ ग चला जोडीने जेजुरी जाओ।
2: हे तुम्ही कुठे शिकलात? म्हणजे काय आहे की हे सूर आहेत है ना, ते तुम्हाला तशा पद्धतीने सारेगामा पधनिसा जर मी आता म्हणायला लागले तर त्या प्रकारे ती सुरावट असते, ती शिकावी लागते।
1: ते काय आता शिकायला काय मनातूनच काय बुद्धी जी
2: म्हणजे उपजत
1: जी बाहेर सुटते मनातून जे काही येतं ते असा शब्द जर याच्यातून ही गीता जर काढली ही कुठं जाऊन जुळते अशी मनातून ठरवायला लागते। हे कशी याच्यात जुळते का नाही जुळत, नाही जुळत असली ती सोडून द्यायची, जर जुळत असली ती भिडून द्यायची। केलं कला सांगत येता हा असा ते
2: छान छान छान।
3: अंडवादारी होता पिपळ, पिपळावर बसला बगळा, सुकुबाई लाजली तर पापड मागते सगळा।

वाकिटिकी फुटली बाबूळ, वाकिटिकी फुटली बाबूळ, बाबळीला आला पाला, सख्या पाटील मेला म्हणून लग्नाचा तुक्या पाटील केला, खरी रे गोबा।

0: कंचन तू ऐकतेस ना अगदी उत्स्फूर्तपणे स्वतः रचून ते हे उखाणे घेत आहेत. कधी कधी त्याच्यामध्ये थोडासा चावटपणा सुद्धा आपल्याला दिसतो. थट्टा मस्करी ही तर आहेच. एकूण सगळा आनंदाचा भाग घ्या.
1: पण म्हणजे हा संपूर्ण जो काही उपक्रम आहे ना उखाण्यांचा, ते एक निखळ मनोरंजन आहे. आणि विवाह विधी म्हणजे एखाद्याच्या घरी लग्न जर असेल तर त्या मांडवाच्या दारी हे असे उखाणे म्हणजे एक पर्वणीच की आनंदाची.
0: आणि मला पण वाटते एखादा उखाणा घ्यावा.
1: अरे बापरे.
0: पण ते उखाणा घेतल्यानंतर काहीतरी बोलतात ते मात्र मला जमणार नाही.
1: मला जमणार आहे, मी म्हणेन ते तू घे उखाणा.
0: बघा म्हणजे डेऱ्यावरती डेरा, हा डेऱ्यावरती डेरा, डेऱ्यामध्ये पाणी आणि आकाशवाणीत रंगली आदिवासींची गाणी.
1: खरी रे खरी. याबरोबरच आज निरोप द्या, निरोप घ्या. नमस्कार.
0: नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित आपल्यासोबत आम्ही आहोत. संध्याकाळचे 5 वाजतायत. आता आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी तुषार पवार. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वलीत पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थानाचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीतच राहून सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्स 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. मुंबई आणि महानगर क्षेत्रात महानगर गॅसनं सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे हा दर आता 86 रुपयांवर पोहोचलाय. त्याचबरोबर पाईपद्वारे पुरवला जाणारा स्वयंपाकासाठीचा नैसर्गिक वायू इंधन देखील 50 पैशांनी महाग झालाय. त्यामुळे पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांपर्यंत वाढला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं.

0: पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत श्रोतेहो. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज कर्नाटक संगीत. आजच्या कार्यक्रमात जानकी कृष्णमूर्ती यांचं वीणावादन आपल्याला ऐकवत आहोत. वीणेवर त्यांनी वाजवलेले राग हंसध्वनी, कवल मनोहारी आणि कानडा. त्यांना मृदंगमची साथ केली आहे NS कल्याणरमण यांनी. ऐकूया जानकी कृष्णमूर्ती यांनी वीणेवर वाजवलेला सुरुवातीला राग हंसध्वनी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण कर्नाटक संगीत ऐकलं. जानकी कृष्णमूर्ती यांचं वीणावादन, त्यांना मृदंगमची साथ केली एन एस कल्याणरामन यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 31 मे या सुप्रसिद्ध गायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के. लेखन आणि निवेदन आहे गायत्री सुतार यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट युन या सत्रात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून ते कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन निरोप समारंभाचा अविभाज्य भाग बनले आहे. 2 दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ते आजही ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकते. आणि ही होती के यांच्या सुमधूर आवाजाची जादू. 31 मे 2022 रोजी केवळ एका महान कलाकारानेच नव्हे तर आपल्यातील एका अंशानेही स्वर्गात प्रवेश केला. पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने माझ्यावर काही फरक पडत नाही,

मला फक्त माझे काम सर्वोत्तम पद्धतीने करायला आवडते, हे शब्द आहेत सुप्रसिद्ध गायक के यांचे. प्रेमात पडण्याच्या भावनेपासून ते प्रेम गमावल्याच्या दुःखाला व्यक्त करण्यापर्यंत, मित्राचे खरे मूल्य समजण्यापासून ते जीवनाचा अर्थ शोधण्यापर्यंत, तुम्ही कोणत्याही भावनेचे नाव घ्या आणि के यांच्या गाण्यांच्या संग्रहात तुम्हाला एक परिपूर्ण गाणे सापडेल. चाहत्यांपासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत त्यांचे अकाली निधन हे सर्वांसाठी एक वैयक्तिक नुकसान होते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या आठवणीत पार्श्वसंगीतासाठी के यांचे एक गाणे आहे. काही आठवणी विसरल्या गेल्या आहेत, पण ते गाणे आजही त्या क्षणी मला जे वाटले ते जागृत करते. हे एका पिढीच्या अंतासारखे आहे, असे एका चाहत्याने 53 वर्षीय गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले. के यांनी काय दिले हे सर्वांना माहीत आहे, पण कृष्णकुमार कुन्नात यांना के कशामुळे ओळख मिळाली हे सर्वांना माहीत नाही. के यांचा पार्श्वगायक म्हणून प्रवास 1990 पासून सुरू झाला, मात्र त्यांच्यातील गायकाने वयाच्या 20 आपला मार्ग तयार करायला सुरुवात केली होती. आपल्या बालपणीच्या प्रेयसी आणि तत्कालीन गर्लफ्रेंड ज्योतीशी लग्न करण्यासाठी कृष्णकुमार कुन्नात यांनी गायक बनण्याचे आपले स्वप्न सोडून देण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्माच्या लोकप्रिय कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये के यांनी खुलासा केला की आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्यांनी सेल्सची नोकरी स्वीकारली होती. मात्र सजदे या गाण्याच्या गायकाच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे हे नियतीला आणि ज्योतीला नेहमीच माहीत असते. एका नामांकित म्युझिकल कंपनीला या गायकाने आपल्या यशाचे श्रेय पत्नी ज्योतीला दिले आणि पुढे सांगितले की ती त्याच्या आयुष्यात एका प्रेरणा शक्तीसारखी होती. त्याने ठामपणे सांगितले की संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला येण्याचा आग्रह तिनेच धरला होता. आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना तू जो मिला या गाण्याच्या गायकाने सांगितले की तो एकदा दिल्लीत गात असताना हरिहरन यांच्या नजरेस पडला आणि तिथेच त्या ज्येष्ठ गायकाने त्यांना मुंबईला येण्यासाठी प्रोत्साहन दिले. बस आपल्या जीवनसाथीच्या बिनशर्त पाठिंब्याने आणि एका व्यावसायिकाच्या शहाणपणाने आखो मे तेरी या गाण्याचा गायक स्वप्नांच्या शहरात दाखल झाला. मात्र खुदा जाने या गाण्याच्या गायकासाठी मुंबईत येणे ही केवळ पहिली काही पावली होती. त्याला अजूनही संघर्ष आणि आव्हानांनी भरलेल्या मार्गावरून जायचे होते. आपल्या पहिल्या अल्बम पल प्रदर्शित करण्यापूर्वी केने नेरोलॅक पेंट्स, हिरो होंडा आणि कोलगेट यांसारख्या असंख्य ब्रँडसाठी 3,500 अधिक जिंगल्स गायल्या आहेत. तुम्हाला मोहब्बत, हिपी फुर्रे, काव्यांजली आणि हम हे इंडिया आठवतात का? हो, या लोकप्रिय जाहिरात गीतांमागे त्यांचाच आवाज होता. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले कारण AR रहमान यांच्या कल्लूरी साले आणि हॅलो डॉक्टर या गाजलेल्या गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली. नंतर पल हे गाणे प्रचंड गाजल्याने 10-12 गायकासाठी यशाचे दरवाजे उघडले. पल नंतर 2 हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या लोकप्रिय गाण्यामुळे गायकाला ओळख मिळाली. स्वतःला अप्रशिक्षित गायक म्हणवणाऱ्या या गायकाने लहानपणी फक्त 2-4 गायनाचे वर्ग केले होते, पण आवड नसल्यामुळे त्याने ते सोडून दिले. त्याचा असा विश्वास होता की केवळ ऐकून गाणे शिकता येते. ही एक देणगी त्याला लाभली होती. एका मुलाखतीत के म्हणाले की जेव्हा त्यांना कळले की किशोरदा यांनी कधीही संगीत शिकले नव्हते, तेव्हा संगीत वर्गात न जाण्यासाठी त्यांच्याकडे आणखी कारणे होती. किशोर कुमार यांच्या व्यतिरिक्त महान संगीत दिग्दर्शक RD बर्मन यांनीही के यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रभावित केले. दुसरीकडे मायकल जॅक्सन, बिली जोएल, ब्रायन ॲडम्स आणि लेट झेपेलिन हे त्यांचे काही आवडते आंतरराष्ट्रीय गायक आणि बँड होते. आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की हिंदी व्यतिरिक्त दिल इबादत गायकाने तमिळ, तेलुगू, मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती आणि आसामीसह 11 भारतीय भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्याने आपल्या मातृभाषेत म्हणजेच मल्याळममध्ये फक्त एकच गाणे गायले आहे.

एकेची व्याख्या करणारे तीन शब्द, ते म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम. एकदा चित्रपट दिग्दर्शक म्हणाले होते, केके यांच्याकडे भावनांची अशी एक विशाल श्रेणी होती जी मना

त्यातील सर्व ऋतूंचे पडसाद उमटवत असते. ते कधी खेळकर, कधी रोमॅन्टिक, तर कधी व्यतीत होऊ शकत होते. ते मनाच्या खोलवर जाऊन जीवनातील अद्भुतता आणि जादूविषयी बोलू शकत होते. लाईफ इन अ मेट्रो मधील अलविदा, इकबाल मधील आशाए, गँगस्टर मधील तू ही मेरी, रहना है तेरे दिल में मधील सच कह रहा है दीवाना, आणि दिल चाहता है मधील कोई कहे कहता रहे यांसारख्या गाण्यांमधील त्या दिवंगत गायकाचे काम त्यांच्या प्रतिभेची अजरामर उदाहरणे आहेत. ज्येष्ठ गायक हरिहरन, ज्यांनी आधी उल्लेख केल्याप्रमाणे के यांची क्षमता ओळखणाऱ्या पहिल्या काही जणांपैकी एक होते, त्यांना के आता आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. के यांच्या अकाली निधनावर काही शब्द व्यक्त करताना हरिहरन म्हणाले, त्यांच्याबद्दल भूतकाळात विचार करणे अशक्यच आहे. एक मृदुभाषी प्रेमळ व्यक्तिमत्व होते. दुसरीकडे गुलजार साहेब एका निवेदनात म्हणाले, जेव्हा ते शेरदिलसाठी गाणे गायला आले तेव्हा माझे मन आनंदाने भरून आले होते. पण ही खेदाची गोष्ट आहे की हे गाणे त्यांच्या शेवटच्या गाण्यांपैकी एक ठरले. जणू काही ते निरोप घ्यायलाच आले होते. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी केकेने गुलजार साहेब यांच्या माचीस चित्रपटातील छोर आये हम वो गलिया या गाण्याचे काही भाग गायले होते. केके हे भारतातील सर्वात विपुल पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात. विविध संगीत शैलींमध्ये अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध, त्यांनी प्रामुख्याने हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत गाणी रेकॉर्ड केली. केके यांना 2 स्क्रीन पुरस्कारांसह 6 फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. केके यांनी 2000 दशकातील विविध भाषांमधील यशस्वी गाण्यांसह स्वतःला अग्रगण्य गायकांपैकी एक म्हणून स्थापित केले. दिल चाहता है या 2001 मधील कोई कहे कहता रहे, साथिया 2002 मधील ओ हम दम सुनियो रे, देवदास 2000 मधील डोला रे डोला, काका या 2003 मधील चित्रपटातील उरियन उई राय, घिली या 2004 मधील चित्रपटातील अपडी पोडू, दस या 2005 मधील चित्रपटातील दस बहाने, वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है या त्यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. तसेच 2006 मध्ये गँगस्टर अ लव्ह स्टोरी याच्यातील तू ही मेरी शब है, ओम शांती ओम या 2007 मधील चित्रपटातील आँखों में तेरी, बचना ए हसीनो या 2008 मधील चित्रपटातील खुदा जाने, जन्नत मधील जरासा, खट्टा मीठा मधील सजदे, आशिकी 2 मधील पिया आयना, तसेच मर्डर 3 मधील मत आजमा रे, इंडिया वाले हे हॅपी न्यू इयर 2014 मधील आणि बजरंगी भाई जान या 2015 मधील चित्रपटातील तू जो मिला. केके त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांसाठी द मेस्मेरायझर म्हणून लोकप्रिय होते. केकेला बचना ए हसीनो या चित्रपटातील पल या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार आणि खुदा जाने साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा स्क्रीन पुरस्कार मिळाला. कृष्णकुमार कुन्नूत पुथिया विट्टील यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे मल्याळी आई वडील, त्यांची आई कुन्नूत घराण्याचे कणकवली आणि वडील सी एस नायर यांच्या घरी झाला. केके नवी दिल्लीत लहानाचे मोठे झाले. मातृसत्ताक उत्तराधिकारामुळे त्यांना त्यांचे कौटुंबिक नाव कुन्नूत मिळाले. केकेने दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूल आणि किडोरी मल कॉलेज दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय राष्ट्रीय संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जोश ऑफ इंडिया या गाण्यात ते दिसले. किरोडी मल कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर केके यांनी संगीताची आवड जोपासण्यापूर्वी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6 महिने घालवले. स्पर्धात्मक रेकॉर्डिंग उद्योगात स्वतःला स्थापित करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. उदरनिर्वाहासाठी हॉटेल्समध्ये गाणे गायले आणि 1994 मध्ये केके मुंबईत आले. जस्ट मोहब्बत, शकालका बुम बुम, कुछ झुकी सी पलकिन, हिप हिप हुर्रे, काव्यांजली आणि जस्ट डान्स यासह अनेक टेलिव्हिजन मालिकांसाठी त्यांनी गाणी गायली. केके हे टॅलेंट हंट शो फेम गुरुकुलचे ज्युरी सदस्य देखील होते.

केके यांनी कोणतेही औपचारिक संगीत प्रशिक्षण घेतले नव्हते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्या मते केके यांच्याकडे एक भावनिक आवाका होता जो हृदयाच्या सर्व ऋतूंचे प्रतिबिंब दाखवत होता. ते खेळकर, रोमॅन्टिक आणि व्यथित असू शकत होते. ते खोलवर जाऊ शकत होते. जीवनातील आश्चर्य आणि जादूबद्दल बोलू शकत होते. केके यांचा असा विश्वास होता की गायकाचा चेहरा दिसणे महत्वाचे नाही, परंतु गायकाचा आवाज ऐकवायला पाहिजे. 2019 एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांना मायक्रोफोन समोर सोयीस्कर वाटायचे, पण कॅमेरा समोर अवघडल्यासारखे वाटायचे. केके यांनी त्यांच्या गोपनीयतेला महत्व दिले आणि तिचे कठोरपणे संरक्षण केले. त्यांचे गाणे एखाद्या विशिष्ट अभिनेत्याशी जोडले जावे असे त्यांना वाटत नव्हते आणि त्यांनी अनेक अभिनेत्यांसाठी गाणे पसंत केले. ते एक अत्यंत अष्टपैलू गायक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गायन शैलीबद्दल अधिक माहिती देताना फिल्म कंपॅनियनच्या इलिना आचार्य यांनी नमूद केले की केके यांचा मुलायम मधासारखा आवाज पाण्यासारखा वाहत होता. ते कोणताही सूर आणि लय सादर करू शकत होते. ते मानवी अनुभवातील चढ उतारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या आवाजाची पट्टी बदलू शकत होते. माध्यमांमध्ये केके यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एस आर प्रवीण यांनी त्यांना एक दुर्मिळ मल्याळी गायक म्हटले ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. गुगलच्या 2022 सर्वाधिक शोधले गेलेले टॉप 100 आशियाई यादीत केके यांना 30वे स्थान मिळाले. बीबीसीच्या सर्वकालीन टॉप 40 बॉलिवूड साऊंडट्रॅक यादीत केके यांच्या एकूण 9 गाण्यांना स्थान देण्यात आले. केके यांच्या कामाचे अनेक कलाकारांकडून कौतुक झाले आहे. अरिजित सिंग केके यांना आपला आवडता गायक आणि गुरु मानत असे. 2023 सिंगने त्यांना आदरांजली वाहिली आणि आपल्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांचे दिल इबादत हे गाणे गायले. त्यांना मार्गदर्शक गायक संबोधून अभिजित भट्टाचार्य पुढे म्हणाले, केके हे एक ट्रेंड सेटिंग गायक होते जो आजही सुरू आहे. ते आपले शेवटचे पार्श्वगायक होते. त्यांच्यानंतर आलेल्यांना मी पार्श्वगायक मानत नाही. त्यांची गाणी पडद्यासाठी आणि नायकांसाठी लिहिली गेली होती. अनुपम रॉय केके यांना आपला आदर्श म्हटले आणि ते एक उत्साही कलाकार होते जे प्रेक्षकांमधून ऊर्जा मिळवत असत, असेही ते म्हणाले. शानने केकेच्या कार्यशैलीची प्रशंसा केली आणि पुढे म्हणाला, एकत्र गाणी रेकॉर्ड करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना आम्ही काही सर्वोत्तम क्षण एकत्र घालवले. केके खूप शिस्तप्रिय होता. तो वेळेवर हजर असायचा आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी किंवा स्टेज शोसाठी त्याची तयारी नेहमीच अचूक असायची. आम्ही एकत्र काही उत्तम युगलगीते गायली. सुनिधी चौहानने त्याला आपला आवडता म्हटले आणि पुढे म्हणाली, मी केके सोबत स्टेजवर वेड्यासारखे वागायचे आणि आम्ही एकत्र केलेले काही शो मी कधीही विसरणार नाही. मी वैयक्तिकरित्या केकेची चाहती आहे इतकी की मला केकेसारखे थोडेसे व्हायला आवडेल. ए आर रहमान, रिजा शर्मा, अमित मिश्रा, श्रेया घोषाल, सोनू निगम, विशाल दादलानी आणि मोहित चौहान यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी अनेकदा त्यांच्या संगीताच्या क्षमतेची आणि गाण्यांची प्रशंसा केली आहे. अनेक अभिनेत्यांनी देखील केके यांना आपला आवडता गायक म्हटले आहे. 31 मे 2022 रोजी केके यांनी दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंचावर एका महाविद्यालयातील महोत्सवात संगीत कार्यक्रम सादर केला. संगीत कार्यक्रमानंतर ते एस्पेंडमधील त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. हॉटेलकडे परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळले आणि हॉटेलमध्ये त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. रात्री सुमारे 10:30 केके यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल, ही ओळ आज ऐकताना मन अजूनही नकळत भरून येतं. केके फक्त गायक नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचा आवाज होते. पहिलं प्रेम असो, तुटलेलं मन असो किंवा मित्रांसोबतचे वेडे क्षण, प्रत्येक आठवणीला त्यांच्या गाण्यांनी स्पर्श केला. आजही यारो, तडप तडप, खुदा जाने किंवा अलबिदा ऐकलं की वाटतं केके कुठेच गेलेले नाहीत. ते अजूनही आपल्या भावना गात आहेत, कारण काही आवाज संपत नाहीत, ते कायम हृदयात घुमत राहतात. तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही

0: आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवमणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध पार्श्वगायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही. संध्याकाळचे 6:10 झालेली आहेत श्रोते हो. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

पांडू हवालदार या सिनेमातलं हे गाणं होतं, उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार राम लक्ष्मण. आणि आता तुमचं आमचं जमलं या सिनेमासाठी ऐकूया उषा मंगेशकर यांना.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक महान संस्कृत पंडित, विचारवंत, धर्मशास्त्रज्ञ आणि मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक होते. आजच्या संस्कृतवाणी कार्यक्रमात डॉ सरोजा भाटे यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे स्मरण तर्कतीर्थांचे.
1: गेल्या शतकाच्या पूर्वार्धातला महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास हा वैचारिक घुसळणीचा इतिहास आहे. एकीकडे पारतंत्र्यामुळे आलेली हतबलता, त्यामुळे होणारी घुसमट आणि दुसरीकडे धार्मिक सामाजिक परंपरांमधल्या काचणाऱ्या रूढीमुळे समाजात पसरलेली अस्वस्थता यांच्यामुळे निर्माण झालेल्या या घुसळणीमधून नव्या क्रांतिकारक विचारांचं नवनीत काढणाऱ्या विचारवंतांपैकी एक होते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. त्यांच्या लोकोत्तर कार्याचं हे स्मरण. साधारणपणे 100 वर्षांपूर्वी कृष्णाकाठच्या वाई या शहरात प्राज्ञ पाठशाळा मंडळ या संस्थेत केवलानंद सरस्वती या प्राच्यविद्यापंडितांनी भारतीय विद्यांच्या अध्यापनाला सुरुवात केली. या पाठशाळेत दाखल झालेल्या लक्ष्मण जोशी या विद्यार्थ्यानं वेद, वेदांत, व्याकरण, मीमांसा इत्यादी विद्यांचं

पांगत अध्ययन केलं. नंतर विनोबांच्याकडे जाऊन इंग्रजीचे धडे घेतले आणि त्यानंतर काही काळ वाराणसीमधल्या विख्यात शास्त्री पंडितांकडून न्यायशास्त्र आत्मसात करून कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयाची तर्कतीर्थ ही पदवी संपादन केली. तेव्हापासून पुढे आयुष्यभर तर्कतीर्थ हीच त्यांची ओळख बनली. इतकंच नव्हे तर ती त्यांच्या जीवितकार्याचं व्यवच्छेदक लक्षण बनली. ज्यावेळी इतर पाठशाळांमध्ये वेदपठण आणि घटपटांची खटपट चालू होती त्यावेळी प्राज्ञपाठशाळेमधले विद्यार्थी राष्ट्रसेवेचे आणि सामाजिक क्रांतीचे धडे गिरवत होते. गुरु केवलानंद सरस्वती यांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनाखाली तर्कतीर्थांनी पाठशाळेतून अंधश्रद्धा निर्मूलनाची तुतारी फुंकली. धार्मिक परंपरेच्या खतपाण्यावर पोचलेली सामाजिक विषमता त्यांना अस्वस्थ करू लागली. दीर्घ व्यासंगानं आपल्या भारतीय ज्ञानपरंपरेची पाळमुळं त्यांच्या हाती लागली होती. तितक्याच दीर्घ व्यासंगानं आत्मसात केलेल्या तर्कशास्त्राच्या कसोटीवर हाती लागलेलं ज्ञान घासून त्यांनी त्याचं यथार्थ स्वरूप समजून घेतलं आणि अशा यथार्थ स्वरूपात जाणलेल्या शास्त्रांचं शस्त्र हाती घेऊन ते सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्यात उतरले. आपल्या गुरूंबरोबर अनेक शास्त्रार्थ सभांमध्ये आपलं मत निर्भीडपणे मांडून ते पटवण्याचा त्यांनी कसोशीनं प्रयत्न केला. एकदा शेकडोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या एका सनातन पंडितांच्या भरसभेत वेद अपौरुषेय नाहीत, ते माणसांनी रचले आहेत असं परंपराविरोधी मत मांडून तर्कतीर्थांनी अवघ्या ब्रह्मवृंदाचा रोष ओढवून घेतला. पण आपल्याला कळलेल्या सत्यापासून ते कधीही हटले नाहीत. जे अनुभवाला पटलं, तर्काच्या कसोटीला उतरलं, त्या सत्याशी बांधिलकी राखताना त्यांनी कधीही तडजोड स्वीकारली नाही. प्रसंगी चपला आणि धोंड्यांचा मारा सहन करावा लागला. स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतल्यानंतर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. एकदा भूमिगतही व्हावं लागलं, पण आपल्या विचारांशी ते ठाम राहिले. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीच्या दरम्यान धर्मशास्त्राच्या आधारे अस्पृश्य कुणाला म्हणायचं हे समजून घेण्यासाठी तर्कतीर्थांना बोलवून घेतलं, तेव्हा तर्कतीर्थांनी आज ज्यांना अस्पृश्य म्हणता येईल अशी जातच अस्तित्वात नाही असं ठामपणे सांगून अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला शास्त्राधार दिला. आंतरजातीय विवाह ही आज तितकीशी गंभीर समस्या नाही, पण 100 वर्षांपूर्वी ती फारच गंभीर होती. अशावेळी महात्मा गांधींचे चिरंजीव आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची कन्या यांच्या आंतरजातीय विवाहाचं पौरोहित्य करून तर्कतीर्थांनी एका नव्या सामाजिक चळवळीचा श्रीगणेश केला. नुकतीच गुजरातमधल्या सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराची 75 साजरी झाली. या जीर्णोद्धाराच्या इतिहासातल्या फारशा प्रसिद्धी न मिळालेल्या परंतु अतिशय महत्वाच्या अशा ऐतिहासिक घटनेचे शिल्पकार आहेत तर्कतीर्थ आणि त्यांचे गुरु केवलानंद सरस्वती. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करायचा निर्णय घेतला. त्यावेळी गांधीजींनी त्यांना हे मंदिर हरिजनांसाठी खुलं करायची सूचना दिली. ती कळल्यावर त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या धर्मकार्यावर सगळ्या सनातन वैदिकांनी बहिष्कार टाकला. मग राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी
तर्कतीर्थांना या कामासाठी विचारणा केली. तर्कतीर्थांनी आपले गुरु आणि काही वैदिकांच्या समवेत सोमनाथला जाऊन विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. आपल्याला मिळालेल्या दक्षिणेतला फक्त एक रुपया स्वीकारून उरलेली रक्कम त्यांनी देणगी दिली. अशा तऱ्हेनं परंपरा आणि नवता यांची सांगड घालत, परंपरेला आधुनिकाशी जोडून घेत, तर्कतीर्थ धर्मसुधारणेच्या द्वारा सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवरचा प्रवास आयुष्यभर चालत राहिले. त्यांचे गुरु त्यांच्या या कार्यात त्यांचे प्रेरणास्रोत होते, त्यांचं त्यांना अनुमोदन होतं, ही बाबही आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याकाळी परंपरावादी कर्मठांचा बालेकिल्ला असलेल्या वाई शहरात कर्मवीर शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेतही तर्कतीर्थांनी भाग घेतला. इतकंच नव्हे तर सगळ्यांच्या भोजनाची सोय केली. त्याही पुढे जाऊन त्यांनी दलितांसाठी एक वसतिगृह सुरू केलं आणि त्यावेळीही त्यांना वाईकर सनातनी पंडितांचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. काही काळ तर्कतीर्थांनी सक्रिय राजकारणातही भाग घेतला. विशेषत गांधीजींचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी अनेक सभांमधून भाषणं दिली. परंतु शेवटी आपला पिंड बुद्धिनिष्ठ सत्यशोधकाचा आहे हे ओळखून त्यांनी एका क्षणी चालून आलेली सत्ता आणि सत्य यातून सत्याची निवड केली आणि आपलं परिवर्तन आणि प्रबोधनाचं काम चालू ठेवलं. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना मार्क्सवादी विचारवंत आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांचा उल्लेख भारतीय प्रबोधनाचे प्रतिनिधी असा केलेला आहे. तर्कतीर्थ हे खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. जसा कर्मयोग हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठळक पैलू आहे, तसाच दुसरा पैलू म्हणजे लेखन. 93 वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांनी अफाट लेखन केलं. हे सगळंच लेखन त्यांच्या चौफेर वाचनाची आणि सखोल चिंतनाची साक्ष देतं. पारंपरिक विद्यांच्या अध्ययनाबरोबरच त्यांनी विनोबांच्या मार्गदर्शनाखाली मिल गिबन आणि शेक्सपियर यांचंही वाचन केलं. अलीकडेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं त्यांचं समग्र वाङ्मय 18 खंडात प्रकाशित केलं आहे. प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्राध्यापक सुनील कुमार लवटे यांनी या खंडांचं संपादन केलं आहे आणि या खंडामध्ये तर्कतीर्थांचं जे काही वाङ्मय सामावलेलं आहे ते सुमारे 10,000 पानांचं आहे असाही उल्लेख त्यांनी त्यांच्या मुलाखतीत केला आहे. या खंडांवरून एक नजर फिरवली तरी तर्कतीर्थांच्या बहुमुखी प्रज्ञेचा प्रत्यय येतो. तर्कतीर्थांनी संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून लेखन केलं. वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी शुद्धी सर्वस्वम या संस्कृत लघुनिबंधानं त्यांची लेखन कारकीर्द सुरू केली. त्यांच्या इतर संस्कृत लेखनापैकी त्यांनी बरंच संस्कृतमधूनही लेखन केलं, पण त्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या त्यांनी संस्कृतमधून केलेल्या अनुवादाचा विशेष उल्लेख करायला हवा. डॉक्टर मंगलदेव शास्त्री या विद्वानाच्या मदतीनं हा अनुवाद राष्ट्रपतींच्या सूचनेवरून त्यांनी केला आणि 2-1 वर्षात हे जटील काम पूर्ण करून त्याची प्रत वाईच्या मुद्रणालयात छापून शासनाच्या हवाली केली. महात्मा ज्योतिबा फुले यांचं ज्योतिनिबंध या नावाचं चरित्र, जडवाद अर्थात अनिश्वरवाद असं एक निबंध आणि आनंद मीमांसा असं आणखीन एक निबंध, यांसारखे आणखीनही काही उद्बोधक निबंध आणि हिंदू धर्माची समीक्षा यांसारखे अतिशय अभ्यासपूर्ण आणि चिंतनपर असे ग्रंथही त्यांनी लिहिले. वैदिक संस्कृतीचा विकास या शीर्षकाच्या त्यांच्या व्याख्यानांच्या संग्रहामध्ये
वेदकालीन तसंच वेदोत्तर

0: तत्कालीन भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंची, त्यांनी केलेली मीमांसा, त्यांच्या प्रदीर्घ व्यासंगाची आणि मूलगामी चिकित्सेची साक्ष देते. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. मराठी भाषेतल्या साहित्याला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. वैदिक संस्कृतीचा मूलाधार आध्यात्मिक चिंतन असून विश्व संस्कृतीचं पोषण करण्याचं सामर्थ्य या संस्कृतीमध्ये आहे असा विचार मांडून या संस्कृतीच्या बलस्थानांची तसंच उणीवांचीही परखड चिकित्सा या ग्रंथामध्ये केलेली आढळते. या ग्रंथाचा विद्वानांनी खूप गौरव केला आणि या ग्रंथाचे पुढे हिंदी, इंग्रजी आणि आता अलीकडे ओडिया भाषेमध्ये सुद्धा अनुवाद झालेले आहेत. आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धांत या शीर्षकाचंही एक पुस्तक तर्कतीर्थांनी लिहिलं. तोही व्याख्यानांचा संग्रहच आहे. त्यांनी त्यामध्ये मराठी साहित्याच्या समीक्षेची समीक्षा केली आणि भारतीय सौंदर्यशास्त्रामधल्या रससिद्धांतांचं सविस्तर विवेचन केलं. मराठी साहित्याची समीक्षा संस्कृत साहित्यशास्त्रामधल्या रससिद्धांताच्या आधारे करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे असा एक इशाराही त्यांनी या समीक्षेमध्ये दिलेला आहे. तर्कतीर्थांनी साहित्य संमेलनं, ग्रंथ प्रकाशन, सत्कार समारंभ अशा वेगवेगळ्या व्यासपीठांवर भाषणं दिली. तीही अतिशय अभ्यासपूर्ण आहेत आणि त्यांचाही समावेश त्यांच्या समग्र वाङ्मयाचे जे खंड प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये केलेला आहे. त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्र, पुस्तकांच्या प्रस्तावना आणि पत्र यामध्ये सुद्धा त्यांच्या सखोल ज्ञानोपासनेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. या सगळ्यांचं संकलन त्या साहित्यांच्या खंडामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. अखिल मराठी साहित्याला ललामभूत ठरेल असं त्यांचं महत्वाचं कार्य म्हणजे मराठी विश्वकोशाची रचना. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करण्याच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं मराठी विश्वकोश तयार करायचं ठरवलं. 1962 या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाली. जवळजवळ 30 वर्षांहून अधिक काळ प्रधान संपादक म्हणून काम करतानाच तर्कतीर्थांनी विश्वकोशासाठी जवळजवळ 160 नोंदी लिहिल्या. त्यांनी ह्या ज्या नोंदी लिहिल्या त्यामध्ये वेदांपासून वेब पर्यंत आणि अब्राकाडब्रापासून आदिशक्तीपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती लिखाण केलेलं आहे. या सगळ्या नोंदींवरून सुद्धा एक नजर जर फिरवली तर त्यांच्या प्रज्ञेच्या अनिर्बंध संचाराची कल्पना येते. एखाद्या विषयावरची सर्वंकष आणि आशयघन अशी नोंद मोजक्या आणि नेमक्या शब्दात अचूक कशी लिहावी याचा वस्तुपाठ म्हणजे या नोंदी. विश्वकोशातल्या लेखनाच्या निमित्तानं त्यांनी अनेक नवे पारिभाषिक शब्द मराठीला दिले. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध व्हावी हा विश्वकोश निर्मितीच्या मागचा एक प्रधान उद्देश असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी स्वतःही खूप प्रयत्न केले. आणखी एका आगळ्या वेगळ्या कोशाच्या निर्मितीचं श्रेय तर्कतीर्थांकडे जातं. तो म्हणजे धर्मकोश. प्राज्ञपाठशाळा मंडळात केवलानंद सरस्वतींनी जवळजवळ 100 वर्षांपूर्वी या कोशाची पायाभरणी केल्यानंतर तर्कतीर्थांनी त्याच्या प्रधान संपादकपदाची धुरा सांभाळली आणि या कोशाचे 25 खंड संपादित करून प्रकाशित केले. आतापर्यंत या कोशाचं अर्धाधिक काम संपलंय आणि तो अजूनही चालूच आहे. या कोशासाठी सुमारे 250 ग्रंथातून धर्मविषयक वचनांचा संग्रह करून त्या वचनांची कालक्रमानुसार मांडणी करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये देशकाल परिस्थितीनुसार परिवर्तन झालं आहे या विचारावरती आधारित या कोशाची संकल्पना असून या कोशाच्या निमित्तानं भारताच्या संदर्भात धर्म या शब्दाची व्याप्ती विशाल असून त्यामध्ये राजनीती, कायदा यासारख्या विषयांचाही समावेश होतो हे तर्कतीर्थांनी पहिल्यांदाच दाखवून दिलंय. त्यांच्या जीवन कार्यातल्या काही प्रमुख घटनांचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा आहे. एक तत्वचिंतक, व्यासंगी विद्वान, ज्ञानयोगी आणि धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणणारे प्रबोधनाचे पायिक कर्मयोगी ही त्यांची आपल्याला आत्तापर्यंत झालेली ओळख खरं तर अपुरी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन खोलवर जाऊन वेध घेतला तर त्यांचे अनेक वेगवेगळे पैलू हाती लागतात. एक विद्वान त्यांना आधुनिक सनातनी म्हणतात. परंपरा आणि परिवर्तन, जडवाद आणि आत्मवाद, श्रद्धा आणि चिकित्सा, शास्त्र कर्कशता आणि काव्य कोमलता, अशी अनेक द्वंद्व, असे अनेक विरोधाभास त्यांच्या ठाई नांदत होते. नवमानवतावाद हे त्यांच्या जीवित कार्याचं अधिष्ठान होतं. असं एक लोकोत्तर व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेलं हे महाराष्ट्राचं खरोखर भाग्य आहे.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण स्मरण तर्कतीर्थांचे डॉक्टर सरोजा भाटे यांचं भाषण ऐकलत. आता आपण यानंतर ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकणार आहोत. स्वर आहे वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, आताच आपण ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकलात. स्वर होता वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा. याचबरोबर श्रोतेहो संस्कृतवाणी हा कार्यक्रम आम्ही इथंच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं वंशिका पोवार यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: 7 वाजता आहेत प्रादेशिक बातम्या.
1: रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर.gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही. आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ. पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थित

परिस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रतिकिलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्रं न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्रं मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्रं सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थमंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एमएसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. सीयूईटी यूजी 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6,000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या

या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होत ऑपरध्मि सिंदूर मधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरखित झालं असं तम्हणाल या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र दक्षातल्या 24 कॅडट्ससह एकूण 353 कॅडट्स उत्तीर्ण झाल आहत्त पदवी प्राप्त कलिखा कॅडट्सनी वग्रानं बदलत असलखा संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं तम्हणाल ह प्रशिक्षण यशस्वीपण पूर्ण कलिखा महिला कॅडट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक कलि शौर्य जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभद्द नसतो असं तम्हणाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आह हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवरून प्रसारित कला जाणार आह या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉ अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबरमध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेले

0: क्रेडिट फ्रेमवर्कनुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्क फोर्स तयार केलेला आहे. टास्क फोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
0: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे, ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेला आहे, त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठं राज्यातली, म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालयं, यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्समध्ये श्रेयांकांचा एक आराखडा, ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो, ते तयार करून दिलेला आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकलसाठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे, असं सगळं दिलंय, तर ते बरोबर होतंय किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4थं वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4थ्या वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे, त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील, अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक अशी काही नियम बनवणं, तत्व बनवणं, हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.
1: सर, तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे 4थं वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरच असणार आहे, तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
0: हा, याचे 2 भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेली 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला, त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5, या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वी नंतर 3 वर्ष केले की त्याला BA BSc बीकॉम मिळायची. आता त्याला 12वी नंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण 4थं वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील 2 भाग आहेत. एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट PhD करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील, आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी

0: 20% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
1: सर, याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
0: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जी काही वेगवेगळे त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्समध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरती कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं पेडागॉजी जी पूर्ण केली वर्गात जे शिकला त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का या पद्धतीनं आता त्याची तपासणी घ्यायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे, तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीने त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 डिग्रीज मधला बदल आहे आणि यासाठी या टास्क फोर्सला येत्या वर्ष 2 वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धतीने कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल आणि राज्य शासनाच्या मदतीने विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
1: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे, तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
0: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50%च्या पलीकडे पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात. म्हणजे ग्रॉ

0: मास एनरोलमेंट रेशो, त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया, ग्रॉस एनरोलमेंट रेशो. अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली, त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे. आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ती 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे आणि संपूर्ण देशाकरताचं उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही तर मिनिंगफुल जीआर अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आम्ही ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे, म्हणजे क्षमता असल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
1: तर आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉ अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: नमस्कार मंडळी, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 9 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 30 मे 2026। आजच्या कार्यक्रमात खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर सिद्धार्थ कदम यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञान याविषयी बोलणार आहोत। हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, यासाठी लागणारी जमीन आहे, बियाणं आहे, तसंच खतं आपण देतो, पाणी देतो, या सगळ्याच गोष्टी महत्वपूर्ण ठरत असतात। तर याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे कृषी संशोधन केंद्र पालघर येथील सहाय्यक पैदासकार डॉक्टर सिद्धार्थ कदम सरांना। सर नमस्कार।
2: नमस्कार मॅडम।
1: सर आता पहिल्यांदाच असं मला सांगा की पेरभात लागवड म्हणजे काय, काय सांगाल?
2: पेरभात लागवड म्हणजे आपण भाताचं बियाणं हे थेट जमिनीमध्ये पेरणं।
1: अच्छा।
2: यामध्ये कुठल्याही प्रकारची रोपवाटिका केली जात नाही, पुनर्लागवड केली जात नाही। म्हणजे एकदा जमिनीमध्ये पेरलं भात की ते आपण पुढच्या ज्या काही काम आहे ते आपण करून आपण ते डायरेक्ट कापणी करतो। मधली जी आपण जे एक स्टेज आहे, अवस्था आहे की जे रोपवाटिका करून आपण पुनर्लागवड करतो, ती ते आपल्याला करावी लागेल।
1: बरोबर। आता सर यासाठी मग जमिनीची जी निवड आहे तर ही कशी करायला हवी?
2: यामध्ये आपल्या कोकणातल्या ज्या जमिनी आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मधली जी जमीन आहे ती लाल माती आहे, किंवा रायगड पालघर किंवा ठाणे जिल्ह्यामधली जी मध्यम काळी माती आहे, तर या जमिनींचा आपण उपयोग या पेरभातासाठी करू शकतो।
1: अच्छा।
2: आणि यासाठी मध्यम ते भारी जमीन योग्य असते। त्यानंतर शेत जे आहे ते आपण अगोदरचं काही पीक असेल रब्बीमध्ये घेतलेलं तर ते आपण उभी आडवी नांगरट करून, जसं आपण रेग्युलर किंवा आपण सर्वसाधारणप्रमाणे भात लागवडीसाठी आपण जे काही आपण काम करतो उभी आडवी नांगरट करून त्याची ढेकळं फोडून सपाटीकरण करतो, त्यातले काही धसखटे असतील, काडी कचरा असेल तर तो आपण वेचून शेत हे स्वच्छ करतो। आणि अगोदरची जी धसकट आहेत ती कशासाठी वेचावी की त्याच्यामध्ये खोडकिडे राहण्याची शक्यता असते भातामध्ये। जर अगोदरच्या हंगामामध्ये जर भात पीक असेल तर त्याच्यामध्ये खोडकिडे राहण्याची शक्यता असते, म्हणून धसकटे वेचून ती जाळून टाकली पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये असलेले त्याचे कोष जे आहेत ते नायनाट होईल आणि पुनरावचा प्रादुर्भाव होणार नाही। आणि यामध्ये आणखी एक असं आहे की थेट आपण बियाणं पेरतोय त्यामुळे लावणीच्या वेळी आपण जसं खत टाकत असतो त्या इथे आपल्याला टाकता येत नाही।
1: अच्छा।
2: पण सुरुवातीलाच ज्यावेळी आपण नांगरणी करतो, ढेकळं फोडतो किंवा आपण सपाटीकरण करतो त्यावेळी 10 टन शेणखत हेक्टरी आपल्याला या मातीमध्ये मिसळावं लागेल।
1: अशा प्रकारे जमिनीची
2: तयारी
1: करायची। आता सर बियाण्याची जी निवड आहे तर ही कशी मग करायला हवी?
2: लावणी करून भात लागवड करतो त्याप्रमाणे आपण बियाण्याची लागवड आहे किंवा निवड आहे ती आपण त्या जातीप्रमाणे किंवा अशी जमीन आहे, समजा आपण हळवी जमीन असेल तर हळव्या जाती आपण निवडायची, गरवी असेल तर गरव्या जाती, त्याप्रमाणे आपण बियाण्याची निवड करायची आणि ते रोगमुक्त आणि प्रमाणित बियाणं असलं पाहिजे।
1: बरोबर।
2: ते एखाद्या संशोधन केंद्राकडून किंवा एखाद्या कृषी जे केंद्र असतात त्यांच्याकडून घ्यावं आणि त्या बियाण्याबद्दल किंवा जातीबद्दल आपल्याला माहिती असावी शेतकऱ्यांना की ती किती कालावधीचं आहे। नाहीतर काय होतं की आपण जातो एखादं बियाणं घेतो, जात घेतो आणि ती हळवी असते आणि आपण ती गरव्या निमगरव्या जमिनीमध्ये लावतो किंवा पेरणी करतो, कारण ज्यावेळी आपण पेरभात करतो त्यावेळी 5 ते 10 दिवस लवकर जात तयार होती। समजा एखाद्या जातीचं जर कालावधी 125 ते 130 दिवस असेल तर तो पेरभाताच्या पद्धतीमध्ये 115 ते 120 दिवसामध्ये तयार होतं,
1: लवकर तयार होतं।
2: म्हणून आपण बियाणं किंवा जात आपण जी निवड करतो ती व्यवस्थितपणे त्याचा जमिनीचा विचार करून आपल्याला त्याचं निवड केली पाहिजे।
1: शेतकऱ्यांनी या गोष्टी बघणं आवश्यक आहे।
2: हो। आणि पेरभातासाठी एकरी साधारण 15 ते 17 किलो बियाणे लागते, म्हणजे हेक्टरी तुम्हाला 35 ते 40 जो आपला रेग्युलर बियाण्याचा जो दर आहे तो आपल्याला इथे तेवढाच लागतो, कारण आपण पुनर्लागवड जरी केली नसली तरी तेवढं बियाणं लागतं।
1: बरोबर।
2: आणि बियाणे पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी लागेल जेणेकरून बुरशीजन्य रोग आहेत ते आपल्याला टाळता येतील।
1: अच्छा। आता सर यासाठी पेरणीची वेळ आहे पेरभातासाठी तर ती साधारण कधी आपण करतो? ती
2: पेरणी जी आहे साधारणतः पाऊस पडल्यानंतर जून मध्ये एक दोन पाऊस पडल्यानंतर आपण पेरणी करतो. तशीच पेरभात्यामध्ये पण आपण पेरणी हे पावसाच्या सुरुवातीलाच करतो. आणि कोकणामध्ये पाहिलं तर जून मध्ये पाऊस पडतो आणि ह्या जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडून दुसऱ्या आठवड्यात आपण पेरणी करण्यासाठी आपलं शेत तयार असलं पाहिजे. एकदा पाऊस पडल्यानंतर आपण शेत व्यवस्थित आपल्याला तयार करता येत नाही, कारण ते चिखल झालेलं असतं किंवा माती चिकट झालेली असते. म्हणून याची आपण सुरुवातीलाच आपण तयारी
1: आधीच
2: करून घ्यायला पाहिजे पाऊस पडण्याच्या आधी, म्हणजे माती सुट्टी असते आणि ती व्यवस्थितपणे त्याचं सपाटीकरण करता येतं किंवा शेणखत किंवा बाकीच्या गांडूळखत असेल तर आपल्याला टाकता येतं त्याच्यामध्ये.
1: आता सर पेरणीची जी पद्धत आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत तर काय सांगाल त्याबद्दल?
2: बरोबर, आता डायरेक्टली पेरणी करणार थेट आपण बियाणं शेतात पेरणार आहोत, कुठलीही रोपवाटिका आपण करणार नाहोत. तर काही ठिकाणी अशी पद्धत आहे की कोरड्या जमिनीमध्ये पेरणी केली जाते. उदाहरणार्थ आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहिलं किंवा रत्नागिरीमध्ये पाहिलं, धूळ पेरणी असं म्हणतात. पाऊस पडण्याच्या आधीच पेरणी केली जाते की जेणेकरून पाऊस पडल्यानंतर ती उगवण चांगली होऊन जाईल.
1: बरोबर,
2: तर ती कोरडी पेरणी असं म्हटलं जातं. आणि दुसरी जी आहे ती ओलीत पेरणी.
1: अच्छा,
2: जे जवळपास 70-80% शेतकरी ओलीत पेरणी करतात, म्हणजे पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतामध्ये ज्यावेळी पाणी थोडस आलेलं असतं किंवा ओली आले त्यावेळी केली जाते. आणि यासाठी तणांचा प्रादुर्भाव आहे, कारण पेरभातामध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो.
1: अच्छा,
2: आणि लावणी पद्धत किंवा चिखलनी करून लावणी करणे हे मुख्य कारण तेच आहे.
1: बरं,
2: सुरुवातीपासून पेरभात करत असतील आपल्या पारंपरिक पद्धतीने, परंतु त्याच्यामधलं

0: जो तणांचा प्रादुर्भाव आहे तो टाळण्यासाठी या चिखलनी करून पुनर्लागवड केली जाते. ज्याच्यामध्ये अशा पद्धतीमध्ये पुनर्लागवड चिखलनी करून केल्यामुळे जवळपास 70 ते 80 किंवा 80 ते 90% तणांचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो. पण या ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
1: अच्छा.
0: कारण थेट आपण बियाणं पेरतो. ते टाळण्यासाठी ज्यावेळी आपण पेरणी करू तर आपल्याला काही निवडक तणनाशक आपल्याला फवारणी करावी लागेल.
1: आता सर, खताचं जे व्यवस्थापन आहे तर हे कसं करायला हवं?
0: आपण ज्यावेळी खत व्यवस्थापन करतो त्यावेळी 40% युरिया म्हणजे नत्र आपण म्हणतो 100 पैकी किंवा 110 पैकी आणि जो पूर्ण स्फुरद आणि पालाश आहे तो संपूर्ण आपण त्या जमिनीमध्ये मातीमध्ये आपल्याला मिसळून घ्यायचा आहे. हेक्टरी 40% जो नत्र आहे फुटवे येतात त्यावेळी आपल्याला द्यायचा आहे. हा जवळपास 30 ते 35 दिवसांनी पेरणीपासून आपल्याला द्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर 20% उरलेला जो नत्र आहे तो आपल्याला ज्यावेळी फुलर येतो
1: बरं
0: त्यावेळी आपल्याला द्यावं लागेल. तर अशा प्रकारचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल. आणि वाफे जर केले असतील पेरभात आहे तो आपण वाफ्यांवरती करू शकतो. समजा आपण 120 सेंटीमीटर रुंद नंतर 10 सेंटीमीटर उंच आणि 90 सेंटीमीटर रुंद जर आपण केले वाफ्यांवरती पण पेरभात करता येईल. जेणेकरून आपल्याला जो पाण्याचा निचरा आहे तो व्यवस्थितपणे होईल.
1: बरोबर. आणि आता सर, खतांचं व्यवस्थापन आपण पाहिलं पण पाण्याचं जे व्यवस्थापन आहे तर त्यासाठी मग कसं काळजी घ्यायला पाहिजे किंवा कसं करायचं?
0: हा, यामध्ये मुख्यत्वे पहिले 10 दिवस जे आहेत पेरणीच्या नंतरचे, पेरणीपासून आपल्या 10 दिवस, कारण पाऊस आपल्याला जास्त पडतो आणि पेरणीच्या नंतर जर आपल्याला जास्त शेतामध्ये पाणी असेल, शेत चांगला निचरा होणार नसेल आणि पाणी साचलं तर पेरलेलं जे उगवेल 2-4 दिवसांमध्ये 5 दिवसांमध्ये ते कुजण्याची शक्यता असते. म्हणून पहिले 10 दिवस आपण आपल्या शेतामध्ये कुठले पाणी अजिबात नसावं, थोडीशी ओल असावी जेणेकरून ते उगवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल. परंतु पाणी साचून राहणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
1: बरोबर.
0: नाहीतर आपलं जे बियाणं आहे ते उगवताना त्याचं कोंब कुजू शकतो आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पाणी जरी भाताच्या त्याचा काही तसा परिणाम होत नाही, उलट शेतात पाणी जास्त असेल तर तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. म्हणून योग्य पाण्याचा जो आहे त्याला निचरा आणि त्याच्यात राहणारं पाणी याचं व्यवस्थापन केलं तर आप जे हे पेरभात आहे तो उत्कृष्टपणे होऊ शकतो.
1: आता सर, तणांचं जे नियंत्रण आहे मगाशी तुम्ही सांगितलं पण अजूनही जर तण नियंत्रणाच्या बद्दल आपण काही बोलायचं म्हटलं तर काय सांगता येईल?
0: हो, आता आपण पेरणी केल्यानंतर एकतर पेरणी जी आहे ती लाईन मध्ये केली पाहिजे, ओळीमध्ये केली पाहिजे, जेणेकरून जे तण हाताने आपण जे काढतो किंवा आतमध्ये खत देण्याचं असेल तर आपल्याला व्यवस्थितपणे जाता येतं. फुकून आपण पेरणी करून त्याचा व्यवस्थापन करता येत नाही. म्हणून ओळीमध्ये मग आपण त्याचं जे अंतर आहे ओळीमधलं आणि रोपांमधलं जर आपण ते व्यवस्थितपणे ठेवलं तर ते जे अंतर आहे ते 20 बाय 15 सेंटीमीटर किंवा 25 बाय 15 सेंटीमीटर जर असं आपण ठेवलं तर ते आतमधल्या ज्या काही आपण काम करणार आहोत ते आपल्याला व्यवस्थितपणे करता येतं आणि जे रोपांना मिळणारे खत आहे किंवा त्याचे जे मूलद्रव्य आहेत ते व्यवस्थितपणे मिळाले जातात आणि त्याचं जे फुटवे येतात ते व्यवस्थितपणे येतात. हे करण्यासाठी आपण ओळीत पेरणी करणं हे शिफारस केलेलं आहे आपल्या विद्यापीठाने भातासाठी. तर पेरणी केल्यानंतर जे शेत आहे ते ओलं झाल्यानंतर 1-2 दिवसाच्या अगोदर उगवण्याच्या अगोदर काही निवडक आपल्याकडे तणनाशक आहेत. त्यामध्ये ऑक्झिडर्जिल आहे किंवा ब्युटॅक्लोर आहे 50 EC. तर ऑक्झिडर्जिल जर आपल्याला फवारणी करायची असेल तर 20 मिली प्रति गुंठा 6 लिटर पाण्यातून आपण जे आपण पेरणी केलेली आहे त्या पेरणीवरती आपण फवारणी करायची आहे. आणि फवारणी करताना कुठलाही पाऊस नसला पाहिजे, शेतामध्ये पाणी नसलं पाहिजे. जी जमीन आहे आपण पेरणी केलेली ती थोडीशी ओलसर असली पाहिजे. आणि पेरणी केल्यानंतर 12 तासाच्या नंतर आणि 2 दिवसाच्या अगोदर 2 दिवसानंतर आपण त्याची फवारणी करू नये. आणि जे आपण पेरणी केलेलं बियाणं आहे ते पूर्णपणे झाकलं गेलं पाहिजे. जर त्या पेरणी केलेल्या बियाण्यांवरती जर हे तणनाशक पडलं तर ते खराब होण्याची शक्यता असते किंवा न होण्याची शक्यता असते. आणि त्यामध्ये ऑक्झिडर्जिल आहे आणि ब्युटॅक्लोर 50 EC आहे ते 30 मिली प्रति गुंठा आपण घ्यायचं आहे.
1: अच्छा.
0: 6 लिटर पाण्यातून आपण फवारणी करायची आहे. फुकून पेरणी जर केलेली असेल तर त्या शेतामध्ये अशा प्रकारचं तणनाशकाचं फवारणी करू नये, कारण फुकून पेरणी केल्यामध्ये फळी फिरवली जाते त्याच्यामध्ये झाकण्यासाठी. ती फळी फिरवल्यानंतर पूर्ण जे बियाणं आहे ते झाकलं जात नाही, त्यामध्ये जवळपास 30 ते 40% बियाणंवर राहतं. आणि जर अशा परिस्थितीमध्ये फवारणी केली तणनाशकाची जरी ते निवडक असले तरी त्या बियाण्यांच्या संपर्कामध्ये आले तर बियाणं खराब होऊन उगवण शक्ती जी आहे ती बियाण्याची कमी होते आणि आपल्याला रोपं कमी मिळतील. त्यामुळे हे पूर्ण

0: बियाणं झाकलं पाहिजे
1: बरोबर,
0: आणि नंतर मग आपण तणनाशकांची फवारणी करा, जेणेकरून आपल्याला तणांचा प्रादुर्भाव कमी होईल.
1: नक्कीच. आता सर, या पेरभातावर रोग किडींचा जर प्रादुर्भाव होत असेल कोणकोणते आणि आपण काय उपाययोजना करायची?
0: आता भातावरती जे सर्वसाधारण येणारे जे कीड आणि रोग आहेत त्यामध्ये मुख्यत्वे खोड किडा, तुडतुडे किंवा मग रोगामध्ये म्हटलं तर करपा किंवा कडा करपा, असे मुख्य चार जे आहेत
1: बरोबर
0: कीड आणि रोग. आणि ज्यावेळी दुधाळ स्टेजला असतो अवस्थांमध्ये त्यावेळी एक गंधीबग येण्याची शक्यता असते, कीड जी दुधाची स्टेज आहे ती शोषून जी दाणे आहेत ते सर्व पळींज निघतात, मग त्याच्यावरती आपण थोडासा लक्ष देणं
1: बरोबर
0: खूप महत्वाचं आहे.
1: सर, आता याच्यासाठी म्हणजे नियंत्रण कसं करायला पाहिजे? मग
0: हो, योग्य वेळी आणि योग्य अवस्थेमध्ये जर आपण नियंत्रण केलं तर पेरभाताचं उत्पादन आपल्याला मिळणार आहे, ते योग्य मिळेल, अन्यथा आपल्याला त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि औषध आपण ज्यावेळी फवारणी करणार आहोत तर ते तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावी
1: बरोबर,
0: जेणेकरून आपलं काही नुकसान होऊ नये. खोडकिडा समजा असेल तर खोडकिड्याचा हा पिवळा पतंग आपल्याला दिसतो आणि त्याच्या पंखांवरती टिपके असतात दोन्ही साईडला, तर तो आपल्याला ओळखता येतो. किंवा खोडकिडी जर आपल्या शेतामध्ये असेल, कारण आपण पेरभात करतो आणि हा पेरभात अगोदरच्या शेतामध्ये जर भात असेल अगोदरच्या हंगामामध्ये तर त्यामधून असलेला खोडकिडा पुन्हा भाताच्या रोपांना लागू शकतो. ज्यावेळी सुरुवातीच्या जे रोप तीन चार पानांवरती असतं त्यावेळी आपण लक्ष दिलं पाहिजे. जर त्यावेळी तो आढळला त्यासाठी पूर्व मशागत करतो, त्यावेळी खोडकीड जे आपण म्हणतो त्याला आपण प्रादुर्भाव टाळण्यासाठी फोरेट म्हणून एक किंवा क्विनॉल्फॉस हे ग्रॅन्युल याच्यामध्ये येतं,
1: अच्छा
0: 5G म्हणून, ते 15 किलो प्रति हेक्टर आपल्याला मातीत मिसळायचं आहे. ज्यावेळी आपण जमीन सपाटीकरण किंवा आपण मशागत करतो त्यावेळी जर आपण ते त्या जमिनीमध्ये मिसळलं तर होणारा जो खुडखुडीचा प्रादुर्भाव आहे तो कमी होईल. किंवा समजा उभ्या पिकावरती आलेला आहे शेतात, आपण पेरणी केलेलं पीक वाढलेलं आहे, आता एक जवळपास 30-35 दिवस झालेले आहेत आणि त्यावेळी जर आला तर आपल्याला फोसेलॉन 35 EC 714 मिली प्रति हेक्टर आपल्याला 500 लिटर पाण्यातून आपल्याला फवारणी करायची आहे.
1: अच्छा,
0: खोडकिडा आपल्याला ओळखता कसा येतो? जर त्याच्यामध्ये काही पुढची जी येणारी नवीन पानं आहेत ती थोडीशी सुरकुतली जातात किंवा त्याच्या फुलोर आलेला असेल तर त्याच्यामध्ये पळींनी जर आपण असं ओढलं तर डायरेक्ट आपल्या त्या हातामध्ये येतं.
1: अच्छा,
0: मग आपल्याला कळतं की आणि खालीमध्ये तो खाल्लेला असतो पोटरीमध्ये, त्याच्यावरून आपण समजून घ्यायचं की ते खोडकिडा आलेला आहे. हे आपण 2-4-5% जवळ असेल त्याचवेळी जर फवारणी आपण केली तर तो कंट्रोलमध्ये नियंत्रण येऊ शकतो, अन्यथा आपल्याला नुकसान जास्त होऊ शकतं. त्यानंतर पाने गुंडाळणे अळी जी आहे ती आपल्याला वरूनही दिसते, पाने गुंडाळलेले असतात जर खोलून बघितलं तर आपल्या त्यामध्ये अळी दिसते, तर त्याच्यासाठी पण आपण फेनिट्रोथिऑन 50 CC 800 मिली प्रति हेक्टर फवारणी करायची 500 लिटर पाण्यामधून हेक्टरी. आणि रोगामध्ये जर आपण म्हटलं तर करपा रोग येण्याची शक्यता असते शेतामध्ये, तर पेरणीपूर्वी आपण जर जे आपण घेतो बियाण्याची पिशवी त्यामध्ये आपल्याला थायरम दिलेलं असतं, तर पेरणीच्या वेळी बियाण्याला चोळून पेरणी करायची असते जेणेकरून बुरशीजन्य रोग जे आहेत ते आपल्याला टाळता येतील. त्यानंतर जर उभ्या पिकामध्ये जसं मग अशी खोडकिडा उभ्या पिकामध्ये आल्यानंतर आपण फवारणी करतो, तसं प्रकारे जर करपा उभ्या पिकामध्ये आला त्यासाठी कार्बनडायझिन 1% किंवा ट्रायसायक्लोझॉल 1% 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपल्याला 10-15 दिवसाच्या अंतराने फवारणी करायची आहे, जेणेकरून आपला हा करपाचा प्रादुर्भाव टाळता
1: येईल. सर, आता या पेरभात लागवडीचे काही फायदे सुद्धा आहेत नाही का?
0: हो,
1: तर त्याविषयी काय सांगाल?
0: पेरभातीचे जसे फायदे आहेत त्याप्रमाणे तोटेही आहेत, जसं पुनर्लागवडीचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत
1: बरोबर.
0: तर त्याप्रमाणे पेरभात जर आपण केलं तर आपल्याला रोपवाटिका करावी लागत नाही, त्यामध्ये हे जे कष्ट आहेत रोपवाटिका करणं, रोपं काढणं, चिखलणी करणं, पुन्हा पुनर्लागवड करणं, त्यासाठी खूप मजूर लागतात, तर हे मजुरी कमी होते याच्यामध्ये. त्यानंतर रोपवाटिका जे आपण करत नाही त्यामुळे आपल्याला जो काही कालावधी आहे रोपवाटिका करणे पुनर्लागवड करणे ह्याच्यामध्ये जो काही पुन्हा लागवल्यानंतर रोपांना स्थिर होण्यासाठी 5-7 दिवसाचा
1: वेळ
0: लागतो, तो इथे आपल्याला कमी होतो
1: बरोबर,
0: त्यामुळे लवकर होते एखादी जात, तो एक आपल्याला फायदा येते होतो. 5-10 दिवस आपलं जी जात आहे ती लवकर तयार होते आणि त्याचा आपल्याला फायदा होतो पुढील हंगामासाठी. त्यानंतर यासाठी पाणी कमी लागतं, कारण पेरभातामध्ये पाणी व्यवस्थितपणे ठेवू शकतो एखाद्या शेतामध्ये, ह्याला पाणी कमी लागते आणि वेळेची बचत होते. काही वेळा आपलं काय होतं, आपलं शेत एका ठिकाणी असतं आणि पुनर्लागवड आपल्या दुसऱ्या ठिकाणी करावी लागते, तर हा जो वेळ आहे किंवा पुनर्लागवडीचा वेळ आहे तो आपल्याला कमी होतो, त्यामध्ये कष्ट कमी होतात आणि फायदा आहे तो वाढतो.
1: आता सर, या लागवडीचे काही तोटे सुद्धा आहेत नाही का?
0: होय,
1: तर काय सांगाल त्याबद्दल?
0: आता फायद्याप्रमाणे तोटेही आहेत या पेरभात लागवडीचे. त्यामध्ये चिखलणी करत नाही होत, डायरेक्टली आपण थेट बियाणं शेतात पेरल्यामुळे अगोदर जे आपल्या शेतामध्ये असलेलं तण हे पुन्हा उगवून त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो याच्यामध्ये. त्याचं योग्य नियंत्रण आपण मग असे सांगितल्याप्रमाणे केलं पाहिजे, नाहीतर उत्पादन कमी होऊ शकतं.
1: बरोबर.
0: नंतर योग्य पाऊस नसेल तर उगवण कमी होते. आपण पेरणी केलेली आहे, पाण्याचं काही उपलब्ध नाहीये, ऊन पडलेलं आहे, तर त्या उगवण क्षमतेवरती परिणाम होऊ शकतो.
1: अच्छा.
0: याच्यामध्ये कारण पूर्ण शेतामध्ये आपण पेरणी केलेली असते, रोपवाटिकेमध्ये एक 10 घंटे 5 घंटे 2 घंटेवरती केलेली असते, ते आपण पाणी देऊ शकतो. परंतु हे पूर्ण शेतामध्ये केल्यामुळे जर पाऊस वेळेत पडला नाही किंवा तो कमी पडला असेल तर उगवण कमी होऊ शकते. आणि सुरुवातीला जे व्यवस्थापन आहे ते खूप आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: त्याची नांगरणी करणे, मशागत करणे, त्याच्यामध्ये खतं देणं, शेणखत असेल, गांडूळ खत असेल, त्याच्यानंतर आपले क्विनोलफॉस म्हटलं खोडकिडीसाठी ते देणं, त्याच्यानंतर सपाटीकरण करणं आणि पेरणी करणं, आणि पहिले 10 दिवस उगवण होईपर्यंत आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे.
1: अच्छा. तर आता आपण ही सगळं चर्चा केली
0: हो.
1: परंतु जेव्हा उत्पादनाचा विषय येतो, मिळणारं जे उत्पादन आहे तर ह्याच्यात मग काही फरक असतो का?
0: हा, आता आपण जसं पुनर्लागवड करून भात लागवड केली आणि पेरभात करून भात लागवड केली, तर पेरभातामध्ये थोडस उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. कारण लावणी करून पुनर्लागवड करतो त्यावेळी फुटवे असतात ते खूप चांगले येतात, तणांचा प्रादुर्भाव कमी असतो, त्यामुळे तिथे तणांचा जो मूलद्रव्यांसाठी जी स्पर्धा आहे ती थोडीशी कमी
1: असते.
0: परंतु इथे जास्त तण असल्यामुळे इथे स्पर्धा वाढते आणि त्यामध्ये 1-5 ते 10% उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. परंतु आपण व्यवस्थितपणे सगळ्या ह्या ज्या आपलं काम आहेत व्यवस्थापन केलं तर तेवढं उत्पादन आपल्याला मिळू
1: शकतं
0: व्यवस्थित. आणि त्यामध्ये एक जमीन, त्यानंतर व्यवस्थापन, जी वापरलेली भाताची जात असेल, हवामान, हे मुख्य घटक जे आहेत ते जर व्यवस्थित असतील तर तसा उत्पादनामध्ये काही फरक पडू शकत नाही.
1: पण आता सध्या आपण बघतोय ना हवामानाचा खूप बदल दिसतो.
0: हो, हवामानामध्ये बदल दिसल्यामुळे त्या प्रकारच्या हवामानाला ज्या
1: जाती
0: ज्या आहेत
1: योग्य
0: योग्य जाती, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये पेरभात आणि त्याच्यावरती संशोधन चालू आहे आणि त्याच्यामध्ये पेरभातासाठी उपयुक्त असलेल्या जाती आपण
1: शिफारस
0: करणार आहोत. तर त्याचं संशोधन आपल्याकडे चालू आहे. कारण आपण आतापर्यंत पुनर्लागवड करून भातासाठी जाती भरपूर दिलेल्या, सदतीत जाती आपण केलेल्या आहेत, त्यामध्ये सुधारित जाती आहेत, संकरित जाती आहेत. परंतु पेरभात आता आपण गेलं पाहिजे पेरभाताकडे, कारण मजूर कमी झालेले आहेत आणि कोकणासारख्या प्रदेशामध्ये आपल्याला माहिती आहे की छोटे छोटे वाफे असतात, त्यामध्ये यांत्रिकीकरणासाठी थोड्याशा मर्यादा आहेत. कारण मोठे मोठे यंत्र आहेत,
1: पण त्यांचा वापर तिथे अवघड
0: होऊन जातो. छोटे छोटे प्लॉट असल्यामुळे किंवा उंच सकल असल्यामुळे डोंगर उतारावरती भरपूर आपल्याकडे कोकणामध्ये
1: नेणं आणणं पण
0: कठीण होतं, त्यामुळे यांत्रिकीकरणाचा थोडासा मर्यादा येतात. तर त्यामुळे आपल्याला हा पेरभाताकडे आपण जाणं आता खूप महत्वाचं आहे.
1: सर, एकंदरीतच खरीप हंगामासाठी पेरभात लागवड जी आहे ते तंत्रज्ञान तुम्ही आता सगळी माहिती सांगितलीत की जमीन कशी असायला पाहिजे, बियाणं, खत, पाणी, म्हणजे तुम्ही जर नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर नक्कीच तुम्हाला या पद्धतीमधून सुद्धा चांगलं उत्पादन नक्कीच मिळू शकतं.
0: म्हणजे मजुरी कमी होऊन आपला जो खर्च कमी होऊन आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो.
1: बरोबर.
0: तरी या पेरभाताच्या पद्धतीकडे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जावं आणि यातूनही आपला उत्पादन घ्यावं अशी आपला बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून शिफारस करतो.
1: बरोबर, नक्कीच. सर, आपण इथे आलात आणि या खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञानाविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर सिद्धार्थ कदम यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आता आपण ऐकलीत.

विठ्ठल उमप यांनी गायलेल्या या लोकगीताबरोबर श्रोते हो आजचा माझा वार माझे शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: बाद आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: कल से रेडियो वर नाटक ऐकलंस?
2: नहीं रे, राहिलच बघ।
1: मग ऐकायचं आहे?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूब वर।
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आले?
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय। नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही।
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर।
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल।
3: लहान मुलांवर अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो। बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील। या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30। श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्र
4: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ। तांत्रिक अडचणींमुळे CUET UG परीक्षेला विलंब। सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार। गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड। बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे देशवासियांना संबोधित करणार। देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे। हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे। देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः SME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे। परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते। परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं NTA सांगितलं आहे। सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं। ही परीक्षा घेणाऱ्या TCS आयऑन संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल NTA सादर केला आहे। महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे। CNG प्रतिकिलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत। PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे। गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले। एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात। गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं। ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्याचं

सैन्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह 53 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनऊ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं. परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचं आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. एआयएडीएमकेच्या 4 आमदारांना आमिष दाखवून टीव्हीकेनं पक्षात घेतल्याचा आरोप एआयएडीएमकेनं केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री एस कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या 4 आमदारांनी पक्षादेश न मानता टीव्हीके पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळं इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याचा सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या 3ऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यानिक सिनर, दानिल
मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रीवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे सीयूईटी यूजी परीक्षेला विलंब. सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी डी के शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अशा वेळेला
1: काय झालं या
0: पुढे काही दिवसाने
1: काही दिवसाने काही रोजाना
0: फाल्गुन महिनी आला
1: आणि या पौर्णिमेच्या दिवसाला
0: होळीचा सण आली आला
1: आणि असायला
0: होळीचा सण आला सई आणि माताने पोळी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला
1: म्हणून त्या पौर्णिमेच्या दिवसाला काय करत करायला
0: नदीन मने मवळायला मवळायला दिन मने मवळ

0: वेळेला
1: काय केले त्या गावातल्या लोकांनी
0: हे संध्याकाळी वेळेला दिनमान मावळा

0: जशी जमा गोळा झाली देवा एकत्रभर चौकाला आणि काही केलं शेण गौरिया लाकडं जमा करायला
1: जाऊन देवा त्या वेळेला त्या मध्ये चौकाला
0: होळी रचायला
1: जाऊन त्या वेळेला
0: होळी रचायला होळीला पुरणपोळीचा निवेद दावला
1: आणि दावून लागली होती काय करायला
0: न होळी

0: से बेळालो
1: काय झालं
0: हे दिन मला मावळायला शेण गवऱ्यालाकडे जमा गोळा करायला
1: करून मरका मधल्या चौकाला जायला
0: पाणी होळी पिरचायला होळीला निवड धावायला नारळ फोडायला
1: आणि पाच परदेशला घालून बोंब मारून त्या वेळेला
0: म्हणजे आज सुद्धा लोक शिमग्याच्या दिवसाला बोंब मारतात मात्र
1: चालू आहे कली योग आला
0: कशी बरी कवी दिया राव राहिला
1: आणि या पापल्या गेली होती निघून घर वाड्याला
0: आनंद सोळा गावरून शिला पुढे काय झालं
1: काय थोड्या दिवसाला
0: पाटगाच्या रे आवाज

0: म्हणून शिंद्या मात्र चालला होता निघून
1: आहारेवर त्या वेळेला
0: जात असताना त्या होळीत बाळराडा लागलेला गावला
1: या कमळून शिंद्याला आवाज ऐकून बर का त्या वेळेला
0: बाळाला कुठल्या मातण टाकलं म्हणून थोडा टाइम थांबायला बाळ घेऊन गेला आपल्या घराला
1: घरवाड्याला जाऊन लागला होता आपल्या मालकिनीला हळी मारायला
0: जसं मालकिनीला दिला तसा मालकिनीला पाटा पाना फुटायला
1: आणि कड्या कुल कडला घेऊन पाना लागली होती पाजायला
0: अशा वेळाला
1: काही झालं त्या टायमाला
0: आनंदाच्या भरात

नारायण नाईक आणि सहकार्यांनी गायलेलं हे लोकगीत होतं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला आणि आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा प्रणिती म्हात्रे यांना सुरुवातीला ऐकूया.

श्रोतेहो, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसेच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कुलाबा इथे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 35 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा येथे 29 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 30 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 77% आणि सांताक्रूज येथे 73%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतो यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

श्रोत्यो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रवाही. रात्रीचे 11:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत देवोप्रिया चटर्जी यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग बिहाग त्यांना तबल्यावर साद केली आहे संतोष मिश्रा यांनी. मध्यलयगत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात देवोप्रिया चटर्जी यांचं बासरीवादन राग बिहाग.

सुतनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात देवप्रिया चटर्जी यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग बिहाग आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संतोष मिश्रा यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात. मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूब वर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आले.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी. ही डी टी एच उपग्रवाही. मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.
1: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य हत्या. लेखक चंद्रसेन टिळेकर. सादरकर्त्या करुणा देव.

0: जी सर,
1: अरे जरा देशपांडे ने बोलो जरा।
0: कोणते देशपांडे पाहिजेत सर? ते नवीन इंजिनियर देशपांडे का मॅनेजर देशपांडे?
1: अरे हो, आता आपल्याकडे दोन दोन देशपांडे झालेत, नाही का? मला आपले ते असिस्टंट मॅनेजर देशपांडे पाहिजे, त्यांना बोलो।
0: हां, ते काय इकडेच येतात.
2: गुड मॉर्निंग सर.
1: मॉर्निंग। बसा देशपांडे,
2: थँक्यू सर.
1: कालच्या सर्व कंप्लेंट्स अटेंड झाल्या?
2: नाही सर, दोन कंप्लेंट्स अजून अटेंड व्हायचे आहेत.
1: नो नो मिस्टर देशपांडे, दिस इज नॉट गुड, रिअली दिस इज नॉट गुड। कॉल मस्ट बी अटेंडेड ऑन द सेम डे। अहो कस्टमर्सना मी जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा सेम डे सर्व्हिस असं आश्वासन देतो, आणि मग कॉल जर असे अटेंड नाही झाले तर माझ्या शब्दाला किंमत काय राहिली?
2: खरंय साहेब, पण गेल्या महिन्यात दोन इंजिनियर सोडून गेलेत. त्यांच्या जागी जे आपण इंजिनियर्स घेतलेत त्यांचं अजून ट्रेनिंग पूर्ण व्हायचंय, आणि ते ट्रेनिंग पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला त्यांना फील्डवर पाठवता येणार नाही. मला वाटतं तोपर्यंत तरी असे एक दोन कॉल पेंडिंग राहणारच.
1: पण मिस्टर देशपांडे, नेहमीच काय मोठे बिघाड असतात असं नाही, केव्हा केव्हा तर नुसता फ्यूज गेलेला असतो। अशा वेळेला कॉल पेंडिंग ठेवण्यापेक्षा तुम्ही त्यांना पाठवायला काय हरकत आहे? जाऊ दे, मला सांगा सध्या आपल्याजवळ किती इंजिनियर्स आहेत?
2: नवीन दोन सोडले तर 10.
1: अच्छा, आणि आपण मुंबई आणि उपनगर यांचे एकूण किती विभाग केलेत?
2: 12 विभाग केलेत सर.
1: ओ आय सी, म्हणजे प्रत्येक विभागाला एक इंजिनियर जरी आपण नेमून दिला ना तरी निदान या घडीला तरी दोन इंजिनियर्स कमी पडत आहेत, असंच की नाही?
2: बरोबर आहे सर.
1: ठीक आहे, हे नवीन दोन इंजिनियर्स तयार होईपर्यंत आपल्या जुन्या चांगल्या दोन इंजिनियर्सना एरिया वाढवून द्या.
2: तसं करायला हरकत नाही सर, पण प्रत्येकाच्या एरियात निदान 40 तरी मशीन्स आहेत, आणि त्यामुळे प्रत्येकाला निदान 3-4 ठिकाणाहून तरी कॉल येतातच. त्यांना त्यांच्याच एरियातले कॉल अटेंड करणं कठीण होऊन बसले साहेब. तेव्हा आणखी एरिया वाढवला तर प्रॉब्लेमच होऊन जाईल.
1: खरं आहे तुमचं म्हणणं, मला वाटतं आपण ट्रेनिंग थोडं लवकर उरकून घेतलं पाहिजे, याशिवाय मला तरी दुसरा मार्ग दिसत नाही. बरं, मी तुम्हाला अशासाठी बोलवलं होतं, पयोष्णा केमिकल्स कोणाच्या एरियात येते?
2: पयोष्णा केमिकल्स ना, केळकरच्या एरियामध्ये.
1: गुड गुड, केळकरांना जमतंय का काम आता?
2: बरंच सर, फक्त काही वेळा पेरिफेरल्समध्ये त्यांना प्रॉब्लेम येतोय.
1: खास करून कोणत्या?
2: मॅग्नेटिक टेप ड्राईव्ह आणि लाईन प्रिंटरची ऍडजस्टमेंट अजून त्यांना तितकीशी जमत नाही, पण तरीही त्यांनी बरंचसं पिकअप केलंय असं मला वाटतं.
1: तसे ते हरवणारे दिसत आहेत. ठीक आहे, त्यांना मी बोलवलंय म्हणून सांगा.
2: बरंच आहे. मे आय कमिंग सर?
1: या या केळकर, बसा.
2: थँक्यू सर.
1: काय केळकर, काम इंटरेस्टिंग वाटतं की नाही?
2: अर्थातच सर, बी होऊन आपल्याला लगेच गणकयंत्रासारख्या क्षेत्रात काम करायला मिळेल असं वाटलं नव्हतं सर.
1: अच्छा अच्छा, पण तुमचा इंटरव्ह्यू चांगला झाला होता केळकर, म्हणून तर आम्ही तुम्हाला संधी दिली.
2: थँक्यू सर, रिअली थँक्यू फॉर दॅट.
1: नाऊ टू द वर्क. केळकर, पयोष्णा केमिकल्स तुमच्याच एरियात येतं ना?
2: येस सर, गेल्या महिन्यातच मी जाऊन आलो तिथे.
1: का, काय ब्रेकडाऊन होता का?
2: नाही, मंथली प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स साठी गेलो होतो.
1: ओ आय सी.
2: पण सर, हे असं दर महिन्याला रेग्युलर चेकअप केलंच पाहिजे का?
1: अगदी डॉक्टरी पेशासारखं बोलताय.
2: कशावरून सर?
1: रेग्युलर चेकअप म्हणालात म्हणून म्हणतो.
2: हो, त्याचं काय आहे सर, वडील डॉक्टर आहेत माझे, त्यामुळे त्यांचे तोंडचे शब्द माझ्याही तोंडात बसले आहेत.
1: दॅट्स ऑल राईट. तुम्ही दर महिन्याला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सची आवश्यकता विचारत होतात ना?
2: हो सर.
1: त्याचं असं आहे केळकर, यंत्र देखील 40 उलटलेल्या माणसासारखं असतं, अर्थातच त्याची वेळोवेळी निगराणी करणं आवश्यक असतं, म्हणून हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. नाहीतरी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हे ऐकलं असेलच तुम्ही.
2: ते बरोबर आहे सर. पयोष्णा केमिकल्सची वॉरंटी माझ्या माहितीप्रमाणे 1-2 महिन्यापूर्वीच संपली आहे. खरं म्हणजे गेल्या महिन्यात मी मशीन सर्व्हिसेस केली नसती तरीही

0: असतं.
1: आपण सर्व्हिस बंद केली नाही हे आपल्या पथ्यावर पडले.
0: ते कसं काय?
1: मार्केटिंग डिपार्टमेंटकडून मला नोट आली आहे, त्यात त्यांनी पयोष्णा केमिकल्सनं मशीनची किंमत अजून पुरी चुकती केली नसल्याचं नमूद केलंय.
0: पण त्याच्याशी आपला कसा काय संबंध येतो? पेमेंट वसूल करणं हे काम मार्केटिंगच्या लोकांचं.
1: ते जरी खरं असलं ना तरी ते लोक मशीन्स विकतात किंवा विकू शकतात, म्हणूनच तुम्हा मंडळींची त्यांना गरज लागते. सेल होईल तरच सर्व्हिसची गरज पडेल ना.
0: ते खरं म्हणा.
1: बरं मग, तेव्हा त्यांना मदत करणं हे अंतिम आपल्याच फायद्याचं आहे. त्या पार्टीनं मुद्दामच पैसे देणं लांबणीवर टाकायचं धोरण अंगीकारलंय.
0: पण केव्हा तरी त्यांना पैसे द्यावे लागतीलच ना.
1: हो, पण तोपर्यंत आपल्या कंपनीला ते पैसे वापरायला उपलब्ध नसतील त्याचं काय? जवळजवळ 80,000 रुपये बाकी आहेत आणि तेही वर्षभर थकवलेत. जस्ट थिंक ऑफ द इंटरेस्ट दॅट वी लूज पर मंथ. आज सकाळी मला आपल्या MD बोलवलं होतं, त्याने ऑर्डर दिली आहे मला.
0: कसली सर?
1: 24 तासात पार्टीला शरण आणण्याची.
0: सर सर, पण ते कसं शक्य आहे? जे लोक महिने महिने दाद देत नाहीत ते काय असं 24 तासात वठणीवर येतील?
1: ते फारसं कठीण नाही आहे केळकर. मार्केटिंग डिपार्टमेंटच्या लोकांना ते लोक जवळ करणार नाहीत, पण मशीनच्या निगराणीसाठी त्यांना आपल्या सर्व्हिस डिपार्टमेंटचेच दरवाजे ठोठावावे लागतील. किंबहुना मंथली प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी ते आपली प्रतीक्षा करत राहणारच. त्याच गोष्टीचा फायदा आपण घ्यावा असं MD सुचवलंय. पयोष्णा केमिकल्स ऑपर हाऊसला, म्हणजे तुमच्याच टेरिटरीमध्ये येते.
0: येस सर.
1: तुम्ही तिथं जायचं आणि मशीन टेस्टिंगचा बहाणा करून मशीन उघडायची आणि संधी साधून बिघाड घडवून आणायचा.
0: पण
1: काम जमेल की नाही?
0: पण
1: नाही, जमलंच पाहिजे.
0: पण सर,
1: आता काय आणखी?
0: सर, वॉरंटी संपून गेली तरी मी दुसऱ्यांदा जातोय. कदाचित यावेळी पार्टी मला मशीनला हात देखील लावून देणार नाही. वॉरंटी नंतर जे सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं असतं तेही त्यांनी अजून केलेलं नाही. साहजिकच ते मला तुमच्या सर्व्हिसेसची आवश्यकता नाही असंही सांगण्याची शक्यता आहे.
1: त्याची चिंता नको. मार्केटिंग डिपार्टमेंटनं धूर्तपणाने माहिती काढून MD दिली. त्यांच्या माहितीनुसार पयोष्णा केमिकल्सचे होल अँड सोल मिस्टर कपाडिया आजच सकाळी दिल्लीला गेलेत. अजून 2-3 दिवस तरी ते निश्चित परत येत नाहीत. तेवढ्या अवधीत हे काम आपल्याला उरकायचं आहे. पयोष्णा केमिकल्स तशी फारशी मोठी फर्म नाही हे तुम्हाला आतापर्यंत समजून चुकलंच असेल.
0: हो, अभिनय इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये छोटीशी जागा आहे त्यांची. त्यातल्या एका कोपऱ्यात एअर कंडिशनर बसवून छोटी कॉम्प्युटर रूम केली आहे. बाहेर एक टायपिस्ट. कॉम्प्युटर रूमच्या बाजूलाच मिस्टर कपाडियांची छोटीशी कॅबिन. संपलं
1: तर तिथं

0: अजून 2-3 दिवस तरी ते निश्चित परत येत नाहीत. तेवढ्या अवधीत हे काम आपल्याला उरकायचं आहे. पयोष्णा केमिकल्स तशी फारशी मोठी फर्म नाही हे तुम्हाला आतापर्यंत समजून चुकलंच असेल.
1: हो, अभिनय इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये छोटीशी जागा आहे त्यांची. त्यातल्या एका कोपऱ्यात एअर कंडिशनर बसवून छोटी कॉम्प्युटर रूम केली आहे. बाहेर एक टायपिस्ट. कॉम्प्युटर रूमच्या बाजूलाच मिस्टर कपाडियांची छोटीशी कॅबिन. संपलं
0: तर तिथं

0: नुकसान होईल त्याला आमची कंपनी जबाबदार राहणार नाही. तेव्हा काही करून मशीन ताब्यात घ्या आणि पुन्हा ताब्यात देताना काहीतरी बिघाड करून द्या, जेणेकरून मशीन नीट काम करणार नाही.
1: सर, समजा तिच्या नकळत हळूच मागच्या बाजूने दोन फ्यूज काढून बॅगेट टाकले तर?
0: वंडरफुल आयडिया, संपूर्ण मशीनच बंद पडेल. गणकयंत्रात मोठा फॉल्ट निर्माण झालाय असं सांगता येईल. तिला पटवून द्यायचं की आतला एखादा PCB दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरवर न्यावा लागेल, संध्याकाळ व्हायच्या आत दुसरा आणून बसवू असं छातेटोकपणे सांगायचं. नाटक व्यवस्थित वठावं अशी गरज पडल्यास माझ्याशी तिच्या समोरून फोनवर बोला. तुमचं ऐकत नसेल तर मी तिच्याशी बोलेन, पण त्याआधी तुमचं चातुर्यपणाला लावा. गरज पडली तरच मला फोन करायचा, समजलं?
1: हो, पण सर.
0: मिस्टर केळकर, पुढल्या महिन्यात इन्क्रीमेंट्स आहेत.
1: येस सर.
0: तसं तुम्हाला अजून वर्ष पुरवायचं आहे, तरी स्पेशल केस म्हणून तुमचा विचार करता येईल म्हणा.
1: हो, थँक्यू सर.
0: पण तांत्रिक ज्ञानाबरोबर तुमचे कस्टमरशी असलेले संबंध, तुमचं वाक्चातुर्य, त्या बळावर एखादी साध्य केलेली कठीण गोष्ट, या सर्व बाबी इन्क्रीमेंट देताना विचारात घ्याव्या लागतात मिस्टर केळकर. आणि मला वाटतं त्या दृष्टीनं यू हॅव गॉट गोल्डन अपॉर्च्युनिटी, मेक यूज ऑफ इट.
1: येस सर.
0: मिस्टर केळकर, संधी न मिळणं हे दुर्भाग्य खरं, पण संधी मिळून तिचा उपयोग न करणं म्हणजे निव्वळ कपाळ करंटेपणा. काय?
1: ते तर खरंच म्हणा.
0: मग करणार की नाही प्रयत्न?
1: आय शेल ट्राय माय बेस्ट सर.
0: देअर यू आर, गुड लक टू यू. काम फत्ते झाल्यावर जमेल तिथून फोन करा.
1: येस सर. मी निघतो आता सर.
0: येस, कॅरी ऑन.
2: सर.
0: येस मिसेस गुप्ते.
2: आपण सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टच्या फाईल्स मागवल्या होत्या ना?
0: येस येस येस,
2: त्या आणल्या आहेत.
0: ओय सी, पुढल्या महिन्यात किती कस्टमर्स आउट ऑफ वॉरंटी होत आहेत, काही कल्पना आहे?
2: हो, पाहिले ना, एकूण 6 कस्टमर्सची वॉरंटी संपते.
0: गुड, म्हणजे 6 × 10 असं एकूण 60,000 सर्व्हिस रेव्हेन्यू जमा झाला पाहिजे मिसेस गुप्ते.
2: येस सर.
0: तुम्ही ताबडतोब 6 च्या 6 कॉन्ट्रॅक्ट आजच टाईप करा आणि आजच्याच रवाना होतील असं पहा.
2: मी प्रयत्न करते सर, पण.
0: पण काय?
2: तुम्ही काल डिक्टेट केलेल्या पत्रांपैकी 4 अजून बाकी आहेत सर, शिवाय थोडस फायलिंगही करायचंय.
0: ठीक आहे, पण निदान उद्या सकाळी सकाळी तरी रवाना होतील अशी व्यवस्था करा.
2: उद्या मी एक दिवस रजा घ्यायचो म्हणत होते.
0: ओ नो.
2: तसं नाही सर, पण थोडस महत्वाचं काम होत.
0: ते ठीक आहे, पण मिसेस गुप्ते, तुम्ही कामाचं स्पीड वाढवलं पाहिजे असं मला वाटतं.
2: येस सर.
0: अहो, आपण नुसतं कॉम्प्युटर क्षेत्रात नव्हे तर कॉम्प्युटर युगात वावरतो आहोत. इथं काळ मिनिटात आणि सेकंदात मोजत नाहीत तर नॅनो सेकंदात मोजतात. नॅनो सेकंद म्हणजे कितीसे सेकंद असतील असं वाटतं तुम्हाला?
2: काय कल्पना नाही सर.
0: मिसेस गुप्ते, सेकंदाचे जर 100 कोटी भाग पडले ना तर त्यातला एक भाग म्हणजे 1 नॅनो सेकंद. आपल्या नेहमीच्या बेरदा वजा बायका गणकयंत्र काही नॅनो सेकंदात करून टाकते. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे 1 सेकंदात लाखो बेरजा वजा बायका पार पाडल्या जातात. तेव्हा असे महान यंत्र तयार करणाऱ्या कंपनीत आपण काम करत आहोत हे विसरून चालायचं नाही मॅडम.
2: खरंय सर तुमचं.
0: येस येस, मी सोमलवारच बोलतो. ओ कोण? केळकर. बोला बोला केळकर, तुमच्याच फोनची वाट पाहतो. तुम्ही काम फत्ते? अ गुड, सुपर्ब. केळकर, तुम्ही कोणता पार्ट काढला? मेमरी बोर्ड. हो, एक्सलंट. इनफॅक्ट इट्स वन ऑफ द कॉस्टलीस्ट बोर्ड्स. हे पाहता वेळ दौडू नका, बोर्ड घेऊन लगेच निघा आणि इथं आल्यावर आपल्या स्टोअर किपरच्या ताब्यात द्या. वेल डन मिस्टर केळकर, वेल डन. यू सर्टनली डिझर्व सम सॉर्ट ऑफ अवॉर्ड. कम सून, आय एम वेटिंग फॉर यू. हा, येस मिसेस गुप्ते.
2: येस सर.
0: जरा इंटरकॉमवर स्टोअर किपर जाधव आहेत का पाहावर?
2: पाहते. हा जाधव? नाही. मग कोण बोलतंय? बरं बरं, सांगते सर. जाधव कॅन्टीनला चहा प्यायला गेले, सारंगधर लाईनवर आहेत.
0: या लोकांना आपली जबाबदारीच समजत नाही, चहा टेबलावर मागवता येत नाही.

0: द्या इकडे तो फोन. ए पा सारंदर, केळकर एक मेमरी बोर्ड घेऊन येतील. जाधवाना सांगा त्याच्यावर पयोष्णा केमिकल्स असं लेबल लावायचं आणि पाठीमागे गुड असं लिहायचं. आणि मी सांगितल्याशिवाय तो बोर्ड कुणालाही द्यायचा नाही, समजलं? नाहीतर आमची सगळी मेहनत पाण्यात जायची. मूर्ख मुलगी असली पाहिजे. खुशाल बोर्ड काढून दिला. एनिवे मिस्टर कपाडिया, नाक मुठे धरून शरण येईल, एम डी खुश होतील. गुड डे, गुड डे
1: सर.
0: तर काय सांगत होतो मिसेस गुप्ते?
1: कोणीतरी बावळट मुलगी मेमरी
0: बोर्ड. नो नो, यू आर नॉट कन्सर्न विथ दॅट. मला वाटतं मी तुम्हाला तुमच्या कामाच्या स्पीड बद्दल सांगत होतो.
1: येस सर.
0: बाय द वे, मी तुम्हाला शॉर्ट हँडचा क्लास जॉईन करायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं?
1: मी सुरू केलाय ना सर.
0: गुड. तुम्ही असं करा, जेवढी जमतील तेवढी कॉन्ट्रॅक्ट आज पाठवा. उरलेली मात्र परवा गेलीच पाहिजेत. ओके.
1: येस सर. वारा येतो. रघु, ती एवढी रिबन बघणार आहे
2: काय झालं बाई?
1: सारखी सारखी बाहेर येते बघ.
2: हा त्याच्या अहो, हे स्पूलच लूज दिसतंय. हे असं जरा दाब
1: सांभाळून रे बाबा, नाहीतर आपलं मेकॅनिकलाच बोलवूया. विनाकारण कामाची खोटी नको.
2: घाबरू नका बाई, चालत्या गाडीला खीळ घालायची सवय नाही आपल्याला. नसेल जमत तर खाक्यावर करू आपण. अहो बाई, यंत्र आहे ते, आपलं पोट आहे त्याच्यावर, आपल्या जीवापेक्षा जपलं पाहिजे त्याला.
1: खरंय रे बाबा तुझ, पण तुझ्यासारख्या साध्या माणसाला समजतं ते शिकल्या सवरलेल्यांना कसं समजत नाही याचंच आश्चर्य वाटतंय.
2: कोणाबद्दल बोलताय बाई तुम्ही?
1: कोणाबद्दल नाही रे, उगीच आपलं काहीतरी बडबडत होते.
2: काय केळकर साहेब, धावत पळत आलेले दिसताय. अगदी घामानं चिंब झालंय नुसते.
3: काय सर,
2: वाघबीक पाठी लागला होता का?
1: अरे लागू दे ना, केळकर काय भीतायत की काय? तेच उलट शिकार करून येतील वाघाची. वाघ येऊ दे नाहीतर हरिण येऊ दे, शिकार म्हणजे शिकार. एकदा शिकाऱ्याचा वेश अंगावर चढवला आणि जंगलात प्रवेश केला म्हणजे समोर येईल त्या चार पायाच्या जनावराला कंठस्थान घालणं हा शिकाऱ्याचा धर्म. मग ते चार पायाचे जनावर वाघ असो, वाघीण असो, नाहीतर एखादी गोजीरवाणी हरिणी असो. एवढंच काय, मार्गात आली तर गरीब गाय का असे ना, पण तिथं माघार नाही, फक्त शिकार, फक्त शिकार.
4: अरे वा, बाईने एखादं सिरियस नाटक बघितल्याचं दिसतंय. कुठल्या थिएटरला गेला होतात?
1: केळकर, नाटक पाहिलं खास थिएटरलाच जावं लागतं असं नाही, अवतीभोवती ते घडतच असत अगदी या क्षणाला.
4: जाऊ द्या बाई, आज तुमचं काही खरं दिसत नाही. साहेब केबिन मध्ये दिसत नाहीत. आता एवढ्यात तर बाहेरून फोनवरून बोललो मी त्यांच्याशी. कुठे आहेत काही कल्पना आहे का?
1: आताच ते मार्केटिंग सेक्शनला गेले, तासाभरातच येतो असं सांगून गेले. बसा ना केळकर. हे हातात काय?
4: छे छे छे, काय नाही काय नाही.
1: केळकर, आज अगदी खुशीत दिसताय.
4: तसंच नाही काही,
1: पण जवळ जवळ तसंच हो की नाही? ते चला आपण कॅन्टीनला झक्कपैकी चहा घेऊया. रघु, जरा लक्ष ठेव, आलोच आम्ही. साहेबांनी विचारलं तर सांग आत्ताच गेलेत म्हणून.
2: बाई, तुमची पण कमाल आहे.
1: कसली रे बाबा?
2: हो आत्ता एवढ्यात तर म्हणत होता की खूप काम पडले म्हणून. नाही तुम्ही म्हणत असाल तर कॅन्टीनवाल्याला इकडेच चहा पाठवायला सांगू का?
1: नको नको, सकाळपासून एका जागी बसून पाठ अगदी धरून आले बघ. हे टायपिंगचं काम म्हणजे उतार वयात नक्कीच पाठीचं दुखणं लागणार पाठीशी. चला हो केळकर, पटकन जाऊन येऊया.
2: लवकर हो, नाहीतर साहेब उगाच बोंबा बोंब करायचे.
1: अरे बाबा, हे आत्ता गेलो लागली चालो बघ.
4: बाई, आज काहीतरी विशेष दिसतंय. आपण हुन चहाची ऑर्डर देत आहात, एरवी तुम्हाला बोलायला सुद्धा फुरसत नसते. काही खास इन्क्रीमेंट, प्रमोशन?
1: अहो केळकर, आम्ही काय बोलून चलून कारकुनी पेशाची माणसं, सरळ सोपं आयुष्य आणि म्हणूनच तितकंच कंटाळवाणं. तुम्ही काय इंजिनियर मंडळी, तुमचं तसं नाही, एकदम मध्येच इन्क्रीमेंट.

0: रोशन, हे सारे मान मरा तब तुम्हा मंडळींसाठी.
1: बाई, आज तुम्हाला आमची गंमत करायची लहर आलेली दिसते. आता एक मात्र खरं आहे,
0: काय
1: एखाद्या अवघड बिघाडामुळे मशीन बरेच दिवस बंद असावं आणि ते आपल्या बुद्धी कौशल्यानं आणि खडतर परिश्रमानं व्यवस्थित चालू व्हावं याच्यासारखा दुसरा आनंद नाही. अर्थात फॉल्ट छोटा असो किंवा मोठा असो, यंत्र सुरू झाल्यानंतर अर्थातच आनंद होतो.
0: खरं सांगताय तुम्ही हे?
1: म्हणजे काय, प्रश्नच नाही बाई. एखाद्या दृष्टीनं पुनर्जीवन असते. जसा पुनप्रत्ययाचा आनंद, नवनिर्मितीचा आनंद, तसाच पुनर्जीवनाचा म्हणूनही काही आनंद असतोच की.
0: का हो केळकर, मग यंत्र सुरू झाल्याचा जसा आनंद असतो तसा तो बंद पडल्याचाही असू शकतो का हो?
1: काहीतरीच काय बोलताय बाई तुम्ही.
0: नाही म्हटलं, आनंदाचे एवढे विविध प्रकार सांगितलेत तेव्हा तोही एखाद्या वेळेस आनंदच असेल, नाहीतर तुम्ही एवढ्या घाईगर्दीने साहेबांना भेटायला आला नसतात. खरं की नाही?
1: म्हणजे म्हणजे बाई, तुम्हाला कल्पना आली आहे तर?
0: मला कल्पना आले, मगाशी साहेब तुमच्याशी फोनवर बोलताना ऐकलंय मी.
1: काय काय म्हणाले साहेब फोन ठेवल्यावर? खुश झाले असतील.
0: अर्थातच म्हणाले, मिस्टर केळकर डिझर्व्ह डबल प्रमोशन.
1: नक्की सांगताय ना? अर्थात तुम्ही सांगतात म्हणजे खरंच असणार. तुम्ही साहेबांच्या सेक्रेटरी, आमच्या आधी तुम्हालाच समजणार.
0: करेक्ट. पण मग आम्हाला मोठी पार्टी पाहिजे.
1: ऑफकोर्स, नो प्रॉब्लेम. मिळू द्या तर खरं, जंगी पार्टी देऊ एखाद्या 3-स्टार हॉटेलमध्ये.
0: पण केळकर, मला मात्र एक शंका आहे.
1: कसली?
0: मी ऐकलंय तुमचे वडील डॉक्टर आहेत.
1: हो, मग
0: समजा त्यांच्या हातून कळत अथवा नकळतही एखादा पेशंट दगावला तर ते देखील अशीच पार्टी देत असतील का?
1: काय वाटतील ते काय बोलता बाई. अहो, डॉक्टरांचं काम जीवन देणं, जीवन घेणं नव्हे.
0: अरे वा, मग हे तुम्हाला लागू नाही वाटत?
1: मी? अहो, माझा काय संबंध त्याच्याशी? माझे वडील डॉक्टर आहेत, मी थोडाच डॉक्टर आहे.
0: डॉक्टर नसला तरी इंजिनियर तरी आहात ना?
1: आहेच मुळी.
0: मग इंजिनियर हा यंत्राचा डॉक्टर नसतो वाटत?
1: उपमा म्हणून ठीक आहे.
0: मिस्टर केळकर, ही उपमा नाही आणि उत्प्रेक्षाही नाही, ही आहे वस्तुस्थिती. खरं म्हणजे मी कित्येक वेळा ऐकलंय की जो फॉल्ट सिनियर इंजिनियरनं काढता आला नाही तो नव्याने भरती झालेल्या इंजिनियरने सहज काढलेला आहे. आम्ही सर्वसामान्य माणसं यालाच हाताला गुण येणं असं म्हणतो.
1: बाई, तुम्ही म्हणजे कमालच करताय. अहो, आपला अभ्यास व्यवस्थित असला, नॉलेज अप टू डेट असलं, निखळ तर्कसंगती वापरली म्हणजे यंत्रामध्ये नेमका कोणता दोष आहे हे कळून येतं. अर्थात एखाद्या वेळेस अवघड फॉल्ट असेल तर तो काढायला थोडा अधिक वेळ लागतो एवढंच. थोडक्यात, आपली बुद्धी शाबूत असली की सर्व व्यवस्थित होतं.
0: फक्त बुद्धी?
1: अर्थातच निव्वळ बुद्धी.
0: मिस्टर केळकर, बुद्धीने प्रश्न सुटतातच असं नव्हे तर अनेक वेळा ते सोडवताना दुसरे प्रश्नही निर्माण होतात. त्याचं काय? आणि ते प्रश्न केवळ निखळ बुद्धीने सुटत नाहीत, त्यासाठी लागते ती भावना, सहृदयता. आणि मिस्टर केळकर, ती ही एक प्रकारची बुद्धीच. तिचंच नाव सत्सद विवेक बुद्धी. ती तुमच्या प्रखर बुद्धीपेक्षाही सहस्त्रपटीने श्रेष्ठ असते.
1: असेल ही एखाद्या वेळेस, पण त्याचं इथे काय? म्हणजे मला असं म्हणायचंय की या विषयावर कशाला हवाय वादविवाद.
0: हो, तेही खरंच म्हणा.
1: मग चला भाऊ, लवकर, साहेब माझी वाट पाहत असतील. लेट्स गो.
0: थांबा केळकर, माझं काम संपलेलं नाही अजून.
1: काम?
0: हो, काम. केळकर, आता जे मी तुमच्याशी बोलते ना, ते ऑफिसमधल्या कोणाशीही बोललेलं नाही. तुम्हाला ठाऊक नसेल केळकर, आज माझं वय 30 वर्ष आहे. गेल्याच वर्षी माझं लग्न झालं.
1: म्हणजे 29व्या वर्षी?
0: हो, 29व्या वर्षी.
1: थोडस लेटच वाटत नाही?
0: थोडस का, बरस.
1: माफ करा बाई, थोडस फ्रीली बोलतो.
0: बोला ना.
1: तुम्ही तशा गुड लुकिंग आहात. तेव्हा तुमचं 25 च्या आसपास जमायला काहीच हरकत नव्हती. मला खात्री आहे तुम्हाला भरपूर मागण्या आल्या असतील.
0: अजिबात नाही.
1: तुम्ही खोटं बोलताय बाई.
0: माझाच कमीपणा सांगायला मला आनंद होतोय असं का वाटतंय तुम्हाला?
1: मग
0: सांगते. BA झाल्यानंतर 1.5-2 वर्ष केवळ अर्ज खरडण्यात गेली माझी. त्यानंतर काही महिन्यांनी कशीबशी मला एक नोकरी मिळाली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर मला मागणी येऊ लागली. तसं मला कोणी पगार विचारला नाही, पण मुलीला नोकरी आहे हीच गोष्ट अनेक स्थळांना पुरेशी होती. 1-2 ठिकाणाहून होकारही आले होते आणि तेवढ्यात माझी नोकरी गेली. तुम्हाला खरं वाटणार नाही केळकर, पण माझ्या नोकरीबरोबर आलेले होकारही गेले.
1: काय सांगता?
0: तर काय, ऐन वेळी कोणी

0: पत्रिकेची सभा पुढे केली तर कोणी वयात न आलेल्या बहिणीचं कारण सांगितलं, कोणी आणखी काही तर कोणी आणखी काही. शेवटी मी ठरवलं आपण टायपिंग शिकायचं, एवढंच काय. पण त्याबरोबर टेलिफोन ऑपरेटरचाही कोर्स केला, काही अर्जांमध्ये शॉर्ट हँडचा कोर्स जॉईन केलाय असंही दडपून लिहिलं. कदाचित त्याचा परिणाम म्हणूनही असेल, पण पुन्हा तब्बल 4 वर्षांनी मला नोकरी मिळाली तुमच्या या कॉम्प्युटर कंपनीत. आणि काही दिवसाच्या आतच नोकरीवाली सून म्हणून माझं गुप्त्यांच्या घरात स्वागत झालं.
1: हो आय सी, नोकरी एवढी आवश्यक असते म्हणजे स्त्रियांना, हे ठाऊक नव्हतं मला.
0: केळकर, तुमच्याप्रमाणे सर्वच मंडळी सुखवस्तू नसतात.
1: नाही तसं नाही, पण
0: तसंच आहे केळकर. बेकारमुळे आत्महत्या केल्याचं ऐकलं असेलच तुम्ही.
1: अधूनमधून बातम्या येतात वर्तमानपत्रात,
0: त्यात पुरुषांचं प्रमाण आतापर्यंत अधिक दिसून येतंय खरंय, पण यापुढे अशाच कारणानं अनेक स्त्रियांच्यावरही हीच पाळी येणार आहे हे लक्षात ठेवा.
1: पण अहो, पण अर्थार्जन करणं ही जबाबदारी खरं म्हणजे पुरुषाची.
0: पण हे चित्र बदलत चाललंय हे तुम्ही पाहिलेलं दिसत नाही. मी तुम्हाला मुद्दाम माझं स्वतःचं उदाहरण दिलं, त्यावरून तरी तुम्ही बोध घ्यायला हवा. मला सांगा, पयोष्णा केमिकल्स मधल्या ज्या निरागस मुलीने तुमच्यावर विश्वास ठेवून मशीन तुमच्या हवाली केली, त्या निरागसतेच्या बदल्यात, त्या अपार विश्वासाच्या बदल्यात तुम्ही तिला काय दिलं? तुम्ही येताना तिच्या पुढ्यात कोणतं ताट मांडून ठेवलं आहे याची कल्पना आहे तुम्हाला?
1: कोणतं?
0: तुमचा कार्यभाग उरकून तुम्ही प्रमोशनसाठी डोळे लावून बसणार आहात, पण 1-2 दिवसात, कदाचित आजच, संध्याकाळपर्यंत पयोष्णा केमिकल्सचे मालक येतील. आपल्या गैरहजेरीत मशीनचा पार्ट काढून नेण्यात आला आणि तोही आपल्या ऑपरेटरच्या साक्षीनं, हे कळल्यावर पहिला बळी जाईल तो त्या अजाण निष्पाप मुलीचा. अर्थात अजाण निष्पाप हे शब्द आपल्यासाठी, मालकांच्या दृष्टीने त्या शब्दाचा अर्थ असेल हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा. पगाराची एक कपरदिकही तिला न मिळता तिची तत्काळ हकालपट्टी होईल. हातात पडलेलं लेटर ओढून सांगत असेल, युअर सर्व्हिसेस आर टर्मिनेटेड विथ इमिजिएट इफेक्ट.
1: ओ माय गुडनेस,
0: मोठ्या मुश्किलीनं तिला ही नोकरी मिळालेली असेल. ती मिळाल्यावर तिने अनेक मनोरथ रचले असतील, पण तुम्ही मात्र तिच्या साऱ्या आशा आकांक्षांवर क्षणात पाणी फिरवून आलात.
1: पण मी आज्ञेचं पालन केलं. आय मस्ट ऑबे माय सुपिरियर.
0: पैसे घेऊन वार करणारे मारेकरी सुद्धा आज्ञेचंच पालन करीत असतात.
1: बाई,
0: सुपारी घेणं हा वाक्प्रचार ऐकला असेलच तुम्ही. तुम्ही सुद्धा अगदी तशीच सुपारी घेतलीत, फरक एवढाच, त्यासाठी तुम्हाला काम झाल्यावर लगेच पैसे न मिळता महिन्याच्या महिन्याला मिळतील, कदाचित वाढवून.
1: तुमचं म्हणणं काय बाई? मी साहेबांच्या तोट्यावर सांगायला पाहिजे होतं का मी हे काम करणार नाही म्हणून? मला माझी नोकरी महत्वाची नाही का?
0: केळकर, इंजिनियर तुम्ही, आमच्यासारखे कारकून नाही आहात. फार तर 1-2 महिने घरी बसावं लागलं असतं, तेवढ्यानं तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार होता? पण या उलट तुम्ही तुमच्या या कळणीनं 1 नव्हे 2 खून पाडले.
1: 2 खून?
0: होय, 2 खून. पहिला यंत्राचा आणि दुसरा त्या निरपराध मुलीचा.
1: हे म्हणजे फारच होते बाई.
0: मिस्टर केळकर, कल्पना करा, आज किंवा उद्या तिला नोकरीवरून काढून टाकल्यावर ती तशा विमनस्क उद्विग्न अवस्थेत घरी निघाली असेल. कुणास ठाऊक ती घरी निर्वेदपणे पोहोचेल की नाही. कदाचित ती समुद्र जवळ करेल, किंवा विचाराच्या तंद्रीत एखाद्या गाडीखाली.
1: नो, माय गॉड, नो.
0: ती आत्महत्या नसेल केळकर, तर सरळ सरळ हत्या. आणि यंत्राचं म्हणाल तर मी तुम्हाला सांगायला नको, पण झाडाझुडपांप्रमाणे यंत्रालाही भावना असतात असं सिद्ध होऊ लागले. ते आपल्याला समजत नाही तेवढंच, तेव्हा यंत्र बंद पाडणं हाही खऱ्या अर्थानं खूनच.
1: ओ गॉड.
2: केळकर, ओ केळकर साहेब, अरे झाला की ना चहा पिऊन? अजून तिकडे सोमलवार साहेब पार हात घायला आलेत, मला म्हणाले केळकर असतील तिथून त्यांना ताबडतोब बोलून आण. आणि बाई, तुम्हाला पण विचारत होते, मी जातो पुढे, तुम्ही येताय म्हणून सांगाला, पण लवकर या बरं का?
3: या या केळकर. वेल डन माय बॉय, वेल डन. पाहू पाहू द बोर्ड.
1: सर मी तो बोर्ड आपल्याला देऊ शकत नाही.
3: व्हॉट नॉन सेन्स आर यू टॉकिंग? गिव्ह मी दॅट बोर्ड.
1: मी तो बोर्ड पुन्हा मशीनमध्ये फिट केला.
3: बट वाय? का?
1: माफ करा सर, आय एम ए डॉक्टर ऑफ मशीन अँड नॉट अ मर्डर. मी यंत्राचा खून करणार नाही. उपाशी राहिलो तरी चालेल, पण यंत्राची हत्या माझ्याकडून होणार नाही.
3: मिस्टर केळकर, शुद्धीवर आहात का तुम्ही? तुम्ही माझी ऑर्डर पाळली नाही. आय विल डिसमिस यू. युअर सर्व्हिसेस कॅन बी टर्मिनेटेड विथ इमिजिएट इफेक्ट.
1: त्याची काही एक गरज नाही सर, मी राजीनामा लिहून आणलाय.
3: व्हाट?

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नभोनाट्य हत्या. लेखक चंद्रसेन टिळेकर, सहभागी कलाकार मॅनेजर रमेश चौधरी, रघु नरेंद्र गोरे, देशपांडे देवीदास शहापूरकर, मिसेस गुप्ते प्रगती मयेकर, केळकर किरण कुळकर्णी. सादर करते करुणा देव. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

सर नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:31 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

तो नमस्कार, आप अनेक तहत AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी रात्रीचे 1 वाजलाय कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत तृप्ती मुखर्जी यांचं गायन. त्यांनी गायलेला राग दरबारी. त्यांना तबल्यावर साथ केली दिलशाद अहमद यांनी. विलंबित गत झपतालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात तृप्ती मुखर्जी यांचं गायन राग दरबारी.

श्रुतवनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होता तृप्ती मुखर्जी यांचं गायन. त्यांनी गायलेला राग दरबारी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती दिलशाद अहमदीने. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोतो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी. ही DTH उपग्रह आहे. रात्रीचे 1:30 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मालिका विशेष. कार्यक्रमात ऐकणार आहोत भोवळा आणि आदिवासी लोककला या कार्यक्रमाचा भाग 9.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत भोवळा आणि आदिवासी लोककला. आज ऐकूया भाग 9 लग्न गीत आणि उखाणे. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगी.
2: श्रोते हो नमस्कार. आणि दिनेश तुलाही नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो. कांचन तुलाही नमस्कार. कांचन, आदिवासींचा भोहाडा आणि त्यांच्या लोककलांचं निरीक्षण या ध्वनिमुद्रणाच्या निमित्ताने करत असताना आपल्याला त्यांची एकूण जी जीवनशैली आहे, जीवन पद्धती आहे, त्यांचा दिनक्रम कशा प्रकारे असतो याची सुद्धा झलक बघायला मिळाली अनायसे, नाही का?
2: बरोबर. ते कोणकोणती कामं करतात, कोणकोणत्या वेळा ती करतात, ती कशी कशी करतात. मग अशी पाहिलंस तू घरासमोर लाल मातीचं चिखल घेऊन अंगण चोपण्याचं काम चालवतो. या मोरुभाटी गावामध्ये आपण जेव्हा आलो तेव्हा शेतामध्ये भाताची कापणी होऊन त्या भाताची मळणी झालेली आणि ते जे मळलेलं भात आहे ते त्यातला कोंडा काढून टाकायचं काम सुरू होतं. फार सुंदर दृश्य होतं.
1: शिस्तबद्ध पद्धतीने हे काम चालू होतं. आणि एकूण यांच्या ज्या म्हणजे सामाजिक जडणघडण आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघ, त्याच्यामध्ये सण उत्सव आहेत किंवा त्यांच्या परंपरा आहेत की पिढ्यान पिढ्यांपासून त्या त्यांनी जपलेल्या आहेत, त्याचं महत्व याच्यामध्ये खूप मोठं आहे.
2: आणि त्यांची दैवत, त्यांच्या पूजा विधी किंवा आपण त्यांना म्हणू की त्यासाठी त्यांनी केलेली भक्ती, हे सगळं काही वेगळं आणि विशेष आहे.
1: आणि आणखी एक खूप महत्वाचं तू विसरलेस कांचन, लग्नविधी.
2: अरे हो, की त्याचा संस्कार समाज मनावर होतो आणि प्रत्येक जण या लग्नविधीमध्ये अतिशय समरसून असा भाग घेत असतो. कदाचित दुसऱ्या तिसऱ्याच्या नाही पण आपल्या आप्तस्वकीयांच्या विवाहामध्ये तोच भाग या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतो.
1: म्हणजे कुठे लग्न विघ्न आहे का, चल जाऊया आपण.
2: आता तर नाही आहे ते, पण इथे जर असेल लग्न तर मला नक्की यायला आवडेल या लग्नाच्या कार्यक्रमात.
1: याचं कारण कांचन तुला सांगतो की तू जे म्हणालीस ना की फक्त आपलं लग्न असेल, म्हणजे हा शहरातला एक भाग झाला की आपल्या लग्नाच्या त्या विधीमध्ये आपण समरस होतो, पण आदिवासी मंडळींमध्ये संपूर्ण गाव त्याच्यामध्ये सहभागी झालेलं असतं. आणि कांचन, लग्न म्हटल्यानंतर त्या लग्नामध्ये साग्र संगीत आपण ज्याला म्हणतो की नाही, त्याच्यामध्ये संगीत हा खूप महत्वाचा भाग.
2: अगदी.
1: म्हणजे लग्नाच्या संदर्भातली वेगवेगळी गाणी या आदिवासींची जी आहेत,
2: म्हणजे ते अगदी कांडण दळण करण्यापासूनची गाणी ओव्या इथल्या स्त्रिया गातात. हळद लावणं आहे किंवा देवदर्शनासाठी मारुतीला जाणं आहे किंवा गावाला पाचारण करणं आहे, हे सगळं मी लक्ष्मण भांगरे यांच्याशी बोलताना ऐकलं. बरं का, पण आता या गावामधल्या महिला जमलेल्या आहेत, आपण आता त्या सगळ्यांची ओळख करून घेऊया. इथे सगळ्या बसल्या आहेत. मला तुमचं नाव सांगाल?
3: मंजुळा राऊत, नर्मदा महाले.
4: राधाबाई नारायण गोतरणे.
5: तुळसाबाई गोविंद गोतरणे.
6: गंगूबाई करवारे.
7: राधाबाई लक्ष्मण गोतरणे.
8: सगुणाबाई राऊत.
9: सोमाबाई जिहिराम डोकफोडे.
10: पार्वती धवळ भये.
1: चला ताई, आता आपण तुमच्याकडून कांडणाच्या ओव्या ऐकूया.

0: पार्वताबाई, तुम्ही आता ह्या ज्या ओव्या म्हटल्या ना, तर ते लग्नघराच्या ठिकाणी ती म्हणायची आहेत गाणी की एरबी पण म्हणतात
1: लग्न कार्य निघत थोड्यात बोलत.
0: हा लग्न कार्यात तुम्ही हे म्हणता, पण एरबी जे मुसळनी कांडायचं काम आहे, भात कांडता, पोहे बनवता, है ना, तर त्यावेळेला काही अशी गाणी तुम्ही म्हणत
1: नाही? नाही असं नाही कधी होत, फक्त लग्न घात असं करत.
0: बर, लग्नाच्या वेळेला ही कांडण दळण हे सगळं काही होत असतं.
2: बरोबर.
0: आपण जात्यावरच्या ओव्या सुद्धा, गंगूबाई येतात का जात्यावरच्या ओव्या? हा म्हणा बरं.
1: आत्मा माझा सुंदर.

0: या ओव्यांच्या विशिष्ट लयीमध्ये काम करत असताना मला असं वाटतं कष्ट जे होत असतात आपल्याला ते हलके करणं हा सुद्धा एक उद्देश आहे का त्याच्यामध्ये?
1: नक्कीच आहे, नक्कीच. कारण त्यामध्ये आपण गुंगून जातो. बघ, पूर्वीच्या काळी जात्यावर दळण घालून स्त्रिया ज्या ओव्या रचत असत तर ते त्यांच्या मनातलं दुःख असे, सुख असे, सांसारिक प्रपंचातल्या अडचणी असत, विषय कोणताही असेल जो त्यांच्या आवडीचा, त्यांच्या निकटचा, त्यांच्या जवळचा असा असायचा, आणि तो त्या दळणाच्या त्याची सुद्धा एक लय आहे, ध्वनी आहे, सूर आहे, आणि त्या सुरामध्ये स्वतःचा सूर मिळवून जेव्हा गायलं जायचं तेव्हा ते श्रम नक्कीच तिथे कमी होत असत. आणि आजही तोच अनुभव या स्त्रिया सुद्धा आपल्याला देतात.

0: तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही?
1: गंगूबाई तरवारे.
0: हा, तुमचं नाव सांगा.
2: विमल सीताराम राऊत.
0: हा विमल ताई, तुम्ही मला एक सांगा की आता ही जी ह्यांनी ओव्या गायल्या तर त्याच्यामध्ये काहीतरी कथानक आहे. ती जी सासरू अशीण आहे ती सगळं सांगते की ती पाणी आणायला जाणार आहे, ती धान कुटते आहे, तिला हे सगळं काही करावं लागतंय. याविषयी तुम्ही काही सांगा की हे काय आहे.
2: ते म्हणजे असं लग्नात हे गाणं म्हणतात ते म्हणजे कथा कथेवरूनच गाणं म्हणतात असं. गाण्यामध्ये तो ती बाई पाण्याला जाते, मग तिला आडवा मुश्या फिर येतो, मग तिच्या डोक्यावरती माठ चुंबळ पाहून तो खाली पडतो, मग ती त्याला उठवते
3: मग तो तिचा भरतार होतो ना. मग ती काय सांगते का लग्न आता जोडा माझा जन्म जाऊ दे, मला राज बा बसून खाऊन दे. ही तर गोष्ट बरोबर ना.
0: म्हणजे ही सुद्धा दिनेश पहा एक गमतीशीर गोष्ट आहे की हा जो एक नर्म श्रृंगार आहे की कुठेतरी
3: आपला भरतार जर आहे हा, कधी आपला भरतार हारल्यावर आपला सगळा उतरतना, मग ते आरती पहा माझा लग्नाचा जोड आहे, ते आरती मला जन्मपर्यंत टिकून देस, माला राहतेचा बसून खाऊन दे. ही तर बरोबर गोष्ट ना. मग काय सांगायचं आता.
0: नाही, बरोबर सांगितलं तुम्ही, पण मी जे म्हणत होते हे की दुपारच्या वेळेला किंवा मुसाफिर समोर येतो आणि चुंबळ आणि घागर हे दोन्ही तिच्या डोक्यावरून खाली पडतं किंवा ती ते उचलून पुन्हा ठेवते, हे सगळं काही कुठेतरी सांकेतिक आहे.
4: सांकेतिक आहे आणि एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करणार आहे सगळं जे गाणं आपण ऐकलं. आणखीन कुठली कुठली गाणी आहेत अशी?
5: आता ये फटुकर फटुकर ते आहेत ना.
4: काय ते कशासाठी आहे फटुकर फटुकर? कशासाठी?
5: ते लग्नातच.
4: पण केव्हा गातात लग्नामध्ये? केव्हा गायलं जातं? जसं आता हे हळदीचं तुम्ही सांगितलं
5: ना, हे आता होळीचं येतील ना, होळीचा महिना येईल
4: बर,
5: मग ती होळी सरली ना काय मग लग्न कार्याच्या तयारी झाली ना काय मग
4: तयारी झाल्यावर लग्नाची तयारी झाल्यानंतर ही गाणी म्हणतात. म्हणा ना, मग हे गाणं म्हणून दाखवा.
5: हा,

0: लहान लहान गाणं लहान
1: लहान ही लहान लहान गाणी जी असतात यांना काय म्हणता तुम्ही?
2: फटुक्र
1: म्हणजे लहान लहान गाणी पण ही सगळी लग्नाच्या वेळेसच गायली जातात.
2: लग्नाच्या
1: वेळेस. बर
3: बायांनो, तुम्ही जी गाणी गाताय ना ती इतकी विलक्षण मोहक आहेत, खूप आवडताय आम्हाला. आणि आणखीन एखादं गाणं म्हणून दाखवा ना.

0: कंचन तू ऐकतेस का?
1: काय
0: काय या बायकांचे आवाज आहेत?
1: काय या बायकांचे आवाज आहेत
0: म्हणजे? अगं एका सुरात अगदी सलगपणे आणि असा टिपेला आपण म्हणतो ना स्वर असा लावून.
1: पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं ना तर माझ्या अंगावर असा काटा चालला.
0: अक्षरशः
1: शहरले मी एकदम.
0: आणि तासन तास हे गायन त्यांचं चालू असतं हे विशेष.
1: खुल्या आणि खड्या आवाजात या बायका गातात. त्याचा त्यांना असं कुठलाही अभिनिवेश नाहीये. जो आपण एखादं गाणं जर म्हणायचं असेल, आता मला जर तू म्हणालास की एक गाणं म्हण तर मी मग मी खूप विचार करेन.
0: मग मी म्हणेन की राहू दे राहू दे राहू दे.
1: पण या ज्या स्त्रिया आहेत ना त्या अतिशय मोकळ्या गळ्यांनी गातात आणि तेच त्यांचं त्यांच्या गायनाचं वैशिष्ट्य आहे की त्या आपल्या हृदयाला आकर्षून घेत आहेत.
0: त्यांचा शब्दन शब्द आपल्याला ऐकू येतो म्हणजे कदाचित त्या शब्दाचा अर्थ प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही.
1: बरोबर टिपलास. कारण ही जी त्यांची भाषा आहे ही एक मिसळ भाषा आहे त्यामुळे त्यांच्या भाषेतले काही शब्द आपल्याला लक्षात येत नाहीत.
0: मगाशी तू म्हणालीस कांचन की या लोकांमध्ये दिवसेंदिवस म्हणजे 4 ते 5 दिवस असा प्रदीर्घ लग्न सोहळा चालतो. म्हणजे आता कदाचित ते कमी झालं असेल थोडस ती प्रथा पण त्यांच्या परंपरा मात्र आजही टिकून आहेत. याच्यामध्ये संबळवाद्य आणि सनईवादन हा एक खूप महत्वाचा भाग.
1: चाळा आणि सार असतो. मी आता एक शोधून काढलं की चाळा म्हणजे चाल आणि सार म्हणजे सूर. आणि त्याच्यासोबत मग संबळ आहे, ढोलकी आहे, हे ज्याला आपण रिदम म्हणतो ते येतं.
0: आणि विशेष म्हणजे हे चाळा मारुतीचा चाळा आहे किंवा गावदेवीचा चाळा आहे, राजाचा चाळा सुद्धा आहे. हे वाजवल्यानंतर मगच हळद समारंभ या ठिकाणी पार पडतो.
1: पार्वताबाई, तुम्ही प्रत्यक्ष हळद ज्या वेळेला लागते त्यावेळेचं गाणं आहे ना ते आम्हाला ऐकवणार आहात बरं का? पण ते जरा नंतर. कारण काय दिनेश, की मला उत्सुकता आणखीन एका वेगळ्या गोष्टीची आहे.
0: कोणत्या गोष्टीची?
1: अरे ते संबळ आणि सनई आणि हे आपण आलो त्यावेळेला ते लोक तयारी करत होते वादनासाठी.
0: त्यांनी आपलं स्वागत त्या संबळ वाद्यानेच केलं. तुला आठवत असेल तर तारपा होता, संबळ होता आणि सगळी ती वाद्य त्यांचं संगीत यांनी त्यांनी स्वागत केलं आपलं. आणि आताही मंडळी या ठिकाणी दिसत आहेत. आपण त्यांच्याशी आधी बोलूया का?
1: हो बोलूया आणि ऐकूया सुद्धा त्यांचं वादन.

0: ही जशी लग्नाची गीतं आहेत ना, तसं मला असं वाटतं ते लग्नाची वाद्य आहेत.
1: हो,
0: लग्नासाठी काही विशेष ते काही वाजवतात का तेही
1: विचारूया.
2: नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय?
3: पोपट किसन बोरसे.
2: हा पोपटी, मला असं सांगा की आता लग्न म्हटल्यानंतर वाजंत्री ही आलीच नाही का?
3: हो.
2: तर लग्नाच्या वेळेस तुम्ही जी वाजंत्री वाजवता ती कशी वाजवता, काही वेगळी वाजवता का?
3: मग ते नाचणाऱ्याच्यावर आहे. आपण जेव्हा म्हणजे बाया नाचतात लग्न लागल्यानंतर, मग त्यांचे जो आवडीचा चाळा राहिला, त्यांनी सांगितलं आम्हाला हा चाळा पाहिजे, मग त्यांनी सांगितलं, मग ते पद्धतीने आपण वाजवायचे.
2: नाही पण आता तुम्ही कार्यक्रमात जे वाजवता ते आणि लग्नामध्ये जे वाजवता त्याच्यामध्ये काही फरक असतो का?
3: हो, फरक राहतो. जे वेळेस अशी मंडळी जर बसली तेवढ्या आपण मग शास्त्रीय गाणं म्हणायचं,

0: एखुंदी गवळण म्हणायची, आणि ज्या वेळेस नाचायला आपली वरात निघते तेवढेच मग नाचायचं चाळा लावायचं नाचून.
1: पण मग तुम्हाला अशी फरमाईश करतात का की आता हे गाणं वाजव?
0: हो सांगतात ना. जर त्यांना चांगलं नाचायचं म्हटलं तर मग डबल तेच गाणं लावायला लावतात ते.
1: आणि ही लग्नामध्ये जी तुम्ही वाजवता वाजंत्री, ही सुरुवात कधीपासून होते साधारण?
0: म्हणजे हळदीपासून सुरुवात होते.
1: म्हणजे आदल्या रात्रीपासून तुम्ही तिथे असता लग्नाच्या ठिकाणी, ते लग्न लागेपर्यंत?
0: लग्न लागेपर्यंत.
1: त्यानंतर जी वरात निघते त्याच्यामध्ये पण?
0: वरात मग रात्रभर चालूच राहते आमच्याकडे.
1: म्हणजे 2 दिवसाची सुपारी थोडक्यात असते?
0: हा 2 दिवसात.
1: आणि अशी किती लग्न एका सीझनला साधारण होतात?
0: एका सीझनला तरी 4-5 तारखा होत्या आमच्या.
1: आणि मग जेव्हा लग्नाचा सीझन नसतो त्यावेळेस
0: ते मग वेळेस काहीच नाही, मग घरचा काम धंदा करायचा.
1: मग जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ असतो त्यावेळेस तुम्ही नवीन नवीन गाणी तयार करता का?
0: हो म्हणजे असं मग संध्याकाळी बसलो ना मग आपल्याला वाजवाज एखादं गाणं चांगलं शिकायचं आहे, मग गावातच बसून वाजवायचं, मग ते प्रॅक्टिस करून ठेवायची, दुसऱ्या दिवस मग पोरांना नाचायला लावायचा त्याच्यावर. जमतं का बुवा आपल्यातून, त्याच्यात जमतं का पावलातून, ते जमलं का मग एकूण ठिकाणी सोपारी असली लग्नाची तिथे जायचं, तेच गाणं म्हणायचं. म्हणजे चांगली प्रॅक्टिस होत.
1: आता वाजून दाखवा थोडंसं.

0: कंचन, खरंच हे वादन ऐकताना ना मला असं वाटायला लागलं की आपणही मस्तपैकी नाचावं या तालावरती.
1: कारण काय आहे की लग्न म्हणजे उत्साह, आनंद, आणि त्या आनंदात जर सहभागी व्हायचं असेल तर पाय थिरकणारच, नाचावंसं वाटायला लागणारच. आता या ठिकाणी लग्नविधी नाहीये कोणाचा, पण ती वाद्य, ती गाणी आपण ऐकतो आहोत, त्यामुळे तुला तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे.
0: नाचू की नको?
1: नको रे. म्हणजे आपण यांना विचारू का, मी यांना नाचू दे का आणि तुम्ही वाजवता का म्हणून?
0: त्यापेक्षा त्यांना आपण त्या वाद्याविषयी विचारू.
1: वाद्याविषयी आपण तर विचारतोच आहोत. ते मग अशी काहीतरी हळदीविषयी सांगत होते, ते आपण पुढे ऐकूया.
0: कारण लग्नाच्या अगोदर जो हळदीचा समारंभ असतो तो सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. हा भाऊ सांगा ना तुम्ही.
2: आता भाऊ आपल्याला हळद लावायची आहे, मग परत वाजंत्री घेऊन गावात जायचं, मंदिरासमोर जायचं, मारुतीचा ताळा लावायचा, मग पूर्ण गावात हटकन द्यायचं, पंच लोक न्यायचा हळदीला, मग तिथे पंच वाजवत जायचं, आपण गावकरी मागून आपण पुढे वाजवत जायचं, ताळा वेगळा लावायचा.
0: लग्नामध्ये जसे विधी असतात त्याप्रमाणे ती तुम्ही चाल बदलता.
2: हा चाल बदलतो. गावकरी जर आपल्याला न्यायचं असलं मग त्यांची चाल लावायची, राजेची चाल लावायची.
0: त्याला तुम्ही काय म्हणता? चाळा.
2: हा चाळा, राजेचा ताळा लावा.
0: हा, माझा कुठला तुम्ही वाजवताय चाळा? एक दोन वाजवून दाखवा छोटे छोटे. हा

0: दिनेश, हे संबळ, सनई आणि हे सगळं वेगवेगळे त्यांचे चाळे ऐकताना, म्हणजे चाळा, आपण चाळे म्हटलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो, हा तर चाल, चाली, वेगवेगळ्या चाली ऐकताना खरोखरच इथे एक विवाहाचं वातावरण निर्माण झालं आहे,
1: एक माहोल सा छा गया.
0: आणि ऐकन नीट जरा लक्ष देऊन ऐक,
1: काय सांगतेस तू,
0: मांडवाच्या दारी, मांडवाच्या दारी येऊन उभा आहे दिनेश.
1: थांब, म्हणजे तू काही उखाणा वगैरे घ्यायचा विचार आहे की काय?
0: आता ऐक की, मांडवाच्या दारी येऊन उभा आहे दिनेश, हातात मायक्रोफोन घेऊन बोलणे छान छान हा याचा विशेष.
1: अरे वा, खूपच छान.
0: तर आपण इथे मांडवाच्या दारी असं म्हणून अशी सुरुवात करून बऱ्याच पुरुषांचे उखाणे ऐकले,
1: खूप मजा आली ती उखाणे ऐकताना. आणि मलाही उखाणा सुचला होता तेव्हा, तसा तुला आधी उखाणा सुचला आणि आता मला वाटतं त्या महिलांना तू उखाणे घ्यायला सांगणार आहेस. म्हणजे तू त्यांना प्रेरणा दिलीस थोडक्यात उखाणे घेण्याची, तर आपण आता ऐकूया त्यांचे उखाणे.
0: हो, आणि ते मला पुन्हा पुन्हा आठवतंय बघ, की एक एक त्यांचा उखाणा घेणं आणि ते थयथयाट करून ते नाचणं.
1: पण ह्या बायकांचे उखाणे मात्र अशा पद्धतीचे नाही आहेत, किंबहुना त्या थोड्याशा लाजत आहेत.
0: बघ, काय काय उखाणे ऐकवा तरी आम्हाला.

0: किशन पाटील आहे भारताचे नकाशे.
1: अरे वा वा वा वा. कडीमुडीचा केला घोडा त्यावर बसला कृष्णा येडा.
2: वा वा.
3: छान.
0: नैची वाळू चाणेट चाळू उठा उठा कसिराम पाटला पुलगावरती गजीपाना खेळ.
2: बर.
0: काय एवढी नावाची भिषा मंगळ्या पाटील माझे खिशन.
2: मजा आली.
3: खूपच छान खूपच
0: छान. मांडवा दारी होती चूल चुलीवर होता खाता. मांडवा दारी होती चूल अजून पाटलाचे मुखावरती गुलाबाचा फुल.
4: सगळा तपान खडानन ह्या धवळ्या मावर हाड.
2: मग सांगला ना धर बसा धन्ना सांग.
5: पेरू देते कापून केळ देते सोलून संत्रीची काढते साल जीरम पटलाची नावाने कुकू लावते लाल. सासू माझी मयाळ उदेर माझा हावशी जीराम पटलाचं नाव घेते पुऱ्यांचे दिवशी.
2: पुऱ्या पुऱ्या.
5: हजाराची शेलू पाचशेचा पदर किती ठेवली नदर तरी आहे डोकीवर पदर.
2: छान छान छान.
3: खूप छान.
2: तुमचे हे उखाणे ऐकून खूप मजा आली. आणखीनही तुमच्याजवळ खरं तर उखाण्यांचं भांडार असेल पण तुम्ही लाजताय खूप. हरकत नाही, पुन्हा केव्हा तरी आणखी उखाणे तुमच्याकडून ऐकू आम्ही नक्कीच. पण यासोबत तुम्ही जी लग्नाची गाणी आम्हाला ऐकवलीत ती सुद्धा खूपच छान खूपच छान मजा आली.
3: कांचन, या लग्नाच्या गाण्यांमध्ये खरंच आपण अगदी गुंग झालेलो आहोत,
2: रमलो आहोत. पण आता आपण आपल्या वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आज इथेच थांबूया. आपण पुन्हा ऐकूया हीच गाणी आणि याविषयी बरंच काही
3: याच मालिकेत.
2: पण हीच गाणी असं नाही म्हणता येणार, गाणी आणखीन वेगळी वेगळी असतील, वेगवेगळ्या वेळी गायली जाणारी असतील. तर पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात. आज निरोप द्या, निरोप घ्या. नमस्कार.
3: नमस्कार श्रोते हो. बोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग नववा आपण ऐकलात. लग्न गीतं आणि उखाणे. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. आजच्या भागात सहभागी झालेले कलाकार विमल राऊत आणि सहकारी आणि सैनाबाई दरोडे आणि सहकारी. बाह्य ध्वनिमुद्रण निनाद वेंगुर्लेकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. बोहाडा आणि आदिवासी.

श्रोतो नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही डी टी एच उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक महान संस्कृत पंडित, विचारवंत, धर्मशास्त्रज्ञ आणि मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक होते. आजच्या संस्कृतवाणी कार्यक्रमात डॉ सरोजा भाटे यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे स्मरण तर्कतीर्थांचे.
1: गेल्या शतकाच्या पूर्वार्धातला महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास हा वैचारिक घुसळणीचा इतिहास आहे. एकीकडे पारतंत्र्यामुळे आलेली हतबलता, त्यामुळे होणारी घुसमट आणि दुसरीकडे धार्मिक सामाजिक परंपरांमधल्या काचणाऱ्या रूढीमुळे

समाजात पसरलेली अस्वस्थता यांच्यामुळे निर्माण झालेल्या या घुसळणीमधून नव्या क्रांतिकारक विचारांचं नवनीत काढणाऱ्या विचारवंतांपैकी एक होते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. त्यांच्या लोकोत्तर कार्याचं हे स्मरण. साधारणपणे 100 वर्षांपूर्वी कृष्णाकाठच्या वाई या शहरात प्राज्ञपाठशाळा मंडळ या संस्थेत केवलानंद सरस्वती या प्राच्यविद्या पंडितांनी भारतीय विद्यांच्या अध्यापनाला सुरुवात केली. या पाठशाळेत दाखल झालेल्या लक्ष्मण जोशी या विद्यार्थ्यानं वेद, वेदांत, व्याकरण, मीमांसा इत्यादी विद्यांचं पांगत अध्ययन केलं. नंतर विनोबांच्याकडे जाऊन इंग्रजीचे धडे घेतले आणि त्यानंतर काही काळ वाराणसीमधल्या विख्यात शास्त्री पंडितांकडून न्यायशास्त्र आत्मसात करून कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयाची तर्कतीर्थ ही पदवी संपादन केली. तेव्हापासून पुढे आयुष्यभर तर्कतीर्थ हीच त्यांची ओळख बनली. इतकंच नव्हे तर ती त्यांच्या जीवित कार्याचं व्यवच्छेदक लक्षण बनली. ज्यावेळी इतर पाठशाळांमध्ये वेदपठण आणि घटपटांची खटपट चालू होती त्यावेळी प्राज्ञपाठशाळेमधले विद्यार्थी राष्ट्रसेवेचे आणि सामाजिक क्रांतीचे धडे गिरवत होते. गुरु केवलानंद सरस्वती यांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनाखाली तर्कतीर्थांनी पाठशाळेतून अंधश्रद्धा निर्मूलनाची तुतारी फुंकली. धार्मिक परंपरेच्या खतपाण्यावर पोचलेली सामाजिक विषमता त्यांना अस्वस्थ करू लागली. दीर्घ व्यासंगानं आपल्या भारतीय ज्ञानपरंपरेची पाळमुळं त्यांच्या हाती लागली होती. तितक्याच दीर्घ व्यासंगानं आत्मसात केलेल्या तर्कशास्त्राच्या कसोटीवर हाती लागलेलं ज्ञान घासून त्यांनी त्याचं यथार्थ स्वरूप समजून घेतलं आणि अशा यथार्थ स्वरूपात जाणलेल्या शास्त्रांचं शस्त्र हाती घेऊन ते सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्यात उतरले. आपल्या गुरूंबरोबर अनेक शास्त्रार्थ सभांमध्ये आपलं मत निर्भीडपणे मांडून ते पटवण्याचा त्यांनी कसोशीनं प्रयत्न केला. एकदा शेकडोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या एका सनातन पंडितांच्या भर सभेत वेद अपौरुषेय नाहीत, ते माणसांनी रचले आहेत असं परंपराविरोधी मत मांडून तर्कतीर्थांनी अवघ्या ब्रह्मवृंदाचा रोष ओढवून घेतला. पण आपल्याला कळलेल्या सत्यापासून ते कधीही हटले नाहीत. जे अनुभवाला पटलं, तर्काच्या कसोटीला उतरलं, त्या सत्याशी बांधिलकी राखताना त्यांनी कधीही तडजोड स्वीकारली नाही. प्रसंगी चपला आणि धोंड्यांचा मारा सहन करावा लागला. स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतल्यानंतर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. एकदा भूमिगतही व्हावं लागलं, पण आपल्या विचारांशी ते ठाम राहिले. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीच्या दरम्यान धर्मशास्त्राच्या आधारे अस्पृश्य कुणाला म्हणायचं हे समजून घेण्यासाठी तर्कतीर्थांना बोलवून घेतलं. तेव्हा तर्कतीर्थांनी आज ज्यांना अस्पृश्य म्हणता येईल अशी जातच अस्तित्वात नाही असं ठामपणे सांगून अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला शास्त्राधार दिला. आंतरजातीय विवाह ही आज तितकीशी गंभीर समस्या नाही, पण 100 वर्षांपूर्वी ती फारच गंभीर होती. अशावेळी महात्मा गांधींचे चिरंजीव आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची कन्या यांच्या आंतरजातीय विवाहाचं पौरोहित्य करून तर्कतीर्थांनी एका नव्या सामाजिक चळवळीचा श्रीगणेश केला. नुकतीच गुजरातमधल्या सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराची

तरी साजरी झाली. या जीर्णोद्धाराच्या इतिहासातल्या फारशा प्रसिद्धी न मिळालेल्या परंतु अतिशय महत्वाच्या अशा ऐतिहासिक घटनेचे शिल्पकार आहेत तर्कतीर्थ आणि त्यांचे गुरु केवलानंद सरस्वती. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करायचा निर्णय घेतला. त्यावेळी गांधीजींनी त्यांना हे मंदिर हरिजनांसाठी खुलं करायची सूचना दिली. ती कळल्यावर त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या धर्मकार्यावर सगळ्या सनातन वैदिकांनी बहिष्कार टाकला. मग राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तर्कतीर्थांना या कामासाठी विचारणा केली. तर्कतीर्थांनी आपले गुरु आणि काही वैदिकांच्या समवेत सोमनाथला जाऊन विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. आपल्याला मिळालेल्या दक्षिणेतला फक्त 1 रुपया स्वीकारून उरलेली रक्कम त्यांनी देणगी दिली. अशा तऱ्हेनं परंपरा आणि नवता यांची सांगड घालत, परंपरेला आधुनिकाशी जोडून घेत तर्कतीर्थ धर्मसुधारणेच्या द्वारा सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवरचा प्रवास आयुष्यभर चालत राहिले. त्यांचे गुरु त्यांच्या या कार्यात त्यांचे प्रेरणास्रोत होते, त्यांचं त्यांना अनुमोदन होतं, ही बाबही आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याकाळी परंपरावादी कर्मठांचा बालेकिल्ला असलेल्या वाई शहरात कर्मवीर शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेतही तर्कतीर्थांनी भाग घेतला. इतकंच नव्हे तर सगळ्यांच्या भोजनाची सोय केली. त्याही पुढे जाऊन त्यांनी दलितांसाठी एक वसतिगृह सुरू केलं आणि त्यावेळीही त्यांना वाईकर सनातनी पंडितांचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. काही काळ तर्कतीर्थांनी सक्रिय राजकारणातही भाग घेतला. विशेषत गांधीजींचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी अनेक सभांमधून भाषणं दिली. परंतु शेवटी आपला पिंड बुद्धिनिष्ठ सत्यशोधकाचा आहे हे ओळखून त्यांनी एका क्षणी चालून आलेली सत्ता आणि सत्य यातून सत्याची निवड केली आणि आपलं परिवर्तन आणि प्रबोधनाचं काम चालू ठेवलं. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना मार्क्सवादी विचारवंत आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांचा उल्लेख भारतीय प्रबोधनाचे प्रतिनिधी असा केलेला आहे. तर्कतीर्थ हे खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. जसा कर्मयोग हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठळक पैलू आहे, तसाच दुसरा पैलू म्हणजे लेखन. 93 वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांनी अफाट लेखन केलं. हे सगळंच लेखन त्यांच्या चौफेर वाचनाची आणि सखोल चिंतनाची साक्ष देतं. पारंपरिक विद्यांच्या अध्ययनाबरोबरच त्यांनी विनोबांच्या मार्गदर्शनाखाली मिल, गिबन आणि शेक्सपियर यांचंही वाचन केलं. अलीकडेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं त्यांचं समग्र वाङ्मय 18 खंडात प्रकाशित केलं आहे. प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्राध्यापक सुनील कुमार लवटे यांनी या खंडांचं संपादन केलं आहे आणि या खंडामध्ये तर्कतीर्थांचं जे काही वाङ्मय सामावलेलं आहे ते सुमारे 10,000 पानांचं आहे असाही उल्लेख त्यांनी त्यांच्या मुलाखतीत केला आहे. या खंडांवरून एक नजर फिरवली तरी तर्कतीर्थांच्या बहुमुखी प्रज्ञेचा प्रत्यय येतो. तर्कतीर्थांनी संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून लेखन केलं. वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी शुद्धी सर्वस्वम या संस्कृत लघुनिबंधानं त्यांची लेखन कारकीर्द सुरू केली. त्यांच्या इतर संस्कृत लेखनापैकी त्यांनी बरंच संस्कृतमधूनही लेखन केलं, पण त्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या त्यांनी संस्कृतमधून केलेल्या अनुवादाचा विशेष उल्लेख करायला हवा.
डॉक्टर मंगलदेव शास्त्री या विद्वानाच्या मदतीनं हा अनुवाद राष्ट्रपतींच्या सूचनेवरून त्यांनी केला आणि 2 वर्षात हे जटिल काम पूर्ण करून त्याची प्रत वाईच्या मुद्रणालयात छापून शासनाच्या हवाली केली. महात्मा ज्योतिबा फुले यांचं ज्योतिनिबंध या नावाचं चरित्र, जडवाद अर्थात अनिश्वरवाद असं एक निबंध आणि आनंद मीमांसा असा आणखीन एक निबंध, यांसारखे आणखीनही काही उद्बोधक निबंध आणि हिंदू धर्माची समीक्षा यांसारखे अतिशय अभ्यासपूर्ण आणि चिंतनपर असे ग्रंथही त्यांनी लिहिले. वैदिक संस्कृतीचा विकास या शीर्षकाच्या त्यांच्या व्याख्यानांच्या संग्रहामध्ये वेदकालीन तसंच वेदोत्तरकालीन भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंची त्यांनी केलेली मीमांसा, त्यांच्या प्रदीर्घ व्यासंगाची आणि मूलगामी चिकित्सेची साक्ष देते. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, मराठी भाषेतल्या साहित्याला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. वैदिक संस्कृतीचा मूलाधार आध्यात्मिक चिंतन असून विश्वसंस्कृतीचं पोषण करण्याचं सामर्थ्य या संस्कृतीमध्ये आहे असा विचार मांडून या संस्कृतीच्या बलस्थानांची तसंच उणीवांचीही परखड चिकित्सा या ग्रंथामध्ये केलेली आढळते. या ग्रंथाचा विद्वानांनी खूप गौरव केला आणि या ग्रंथाचे पुढे हिंदी, इंग्रजी आणि आता अलीकडे ओडिया भाषेमध्ये सुद्धा अनुवाद झालेले आहेत. आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धांत या शीर्षकाचंही एक पुस्तक तर्कतीर्थांनी लिहिलं, तोही व्याख्यानांचा संग्रहच आहे. त्यांनी त्यामध्ये मराठी साहित्याच्या समीक्षेची समीक्षा केली आणि भारतीय सौंदर्यशास्त्रामधल्या रससिद्धांतांचं सविस्तर विवेचन केलं. मराठी साहित्याची समीक्षा संस्कृत साहित्यशास्त्रामधल्या रससिद्धांताच्या आधारे करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे असा एक इशाराही त्यांनी या समीक्षेमध्ये दिलेला आहे. तर्कतीर्थांनी साहित्य संमेलनं, ग्रंथ प्रकाशन, सत्कार समारंभ अशा वेगवेगळ्या व्यासपीठांवर भाषणं दिली, तीही अतिशय अभ्यासपूर्ण आहेत आणि त्यांचाही समावेश त्यांच्या समग्र वाङ्मयाचे जे खंड प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये केलेला आहे. त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्र, पुस्तकांच्या प्रस्तावना आणि पत्र यामध्ये सुद्धा त्यांच्या सखोल ज्ञानोपासनेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. या सगळ्यांचं संकलन त्या साहित्यांच्या खंडामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. अखिल मराठी साहित्याला ललामभूत ठरेल असं त्यांचं महत्वाचं कार्य म्हणजे मराठी विश्वकोशाची रचना. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करण्याच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं मराठी विश्वकोश तयार करायचं ठरवलं. 1962 या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाली. जवळजवळ 30 वर्षांहून अधिक काळ प्रधान संपादक म्हणून काम करतानाच तर्कतीर्थांनी विश्वकोशासाठी जवळजवळ 160 नोंदी लिहिल्या. त्यांनी ह्या ज्या नोंदी लिहिल्या त्यामध्ये वेदांपासून वेब पर्यंत आणि अब्राकाडब्रापासून आदिशक्तीपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती लिखाण केलेलं आहे. या सगळ्या नोंदींवरून सुद्धा एक नजर जर फिरवली तर त्यांच्या प्रज्ञेच्या अनिर्बंध संचाराची कल्पना येते. एखाद्या विषयावरची सर्वंकष आणि आशयघन अशी नोंद मोजक्या आणि नेमक्या शब्दात अचूक कशी लिहावी याचा वस्तुपाठ म्हणजे या नोंदी. विश्वकोशातल्या लेखनाच्या निमित्तानं त्यांनी अनेक नवे पारिभाषिक शब्द मराठीला दिले. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध व्हावी हा विश्वकोश निर्मितीच्या मागचा एक प्रधान उद्देश असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी स्वतःही खूप प्रयत्न केले. आणखी एका आगळ्या वेगळ्या कोशाच्या निर्मितीचं श्रेय तर्कतीर्थांकडे जातं, तो म्हणजे धर्मकोश. प्राज्ञपाठशाळा मंडळात केवलानंद सरस्वतींनी जवळजवळ 100 वर्षांपूर्वी या कोशाची पायाभरणी केल्यानंतर तर्कतीर्थांनी त्याच्या प्रधान संपादकपदाची धुरा सांभाळली आणि या कोशाचे 25 खंड संपादित करून प्रकाशित केले. आतापर्यंत
या कोशाचं अर्ध अधिक काम संपलंय आणि तो अजूनही चालूच आहे.

0: कोशासाठी सुमारे 250 ग्रंथातून धर्मविषयक वचनांचा संग्रह करून त्या वचनांची कालक्रमानुसार मांडणी करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये देशकाल परिस्थितीनुसार परिवर्तन झालं आहे या विचारावरती आधारित या कोशाची संकल्पना असून या कोशाच्या निमित्तानं भारताच्या संदर्भात धर्म या शब्दाची व्याप्ती विशाल असून त्यामध्ये राजनीती कायदा यासारख्या विषयांचाही समावेश होतो हे तर्कतीर्थांनी पहिल्यांदाच दाखवून दिलंय. त्यांच्या जीवन कार्यातल्या काही प्रमुख घटनांचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा आहे. एक तत्वचिंतक व्यासंगी विद्वान ज्ञानयोगी आणि धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणणारे प्रबोधनाचे पायिक कर्मयोगी ही त्यांची आपल्याला आतापर्यंत झालेली ओळख खरं तर अपुरी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन खोलवर जाऊन वेध घेतला तर त्यांचे अनेक वेगवेगळे पैलू हाती लागतात. एक विद्वान त्यांना आधुनिक सनातनी म्हणतात. परंपरा आणि परिवर्तन, जडवाद आणि आत्मवाद, श्रद्धा आणि चिकित्सा, शास्त्र कर्कशता आणि काव्य कोमलता अशी अनेक द्वंद्व असे अनेक विरोधाभास त्यांच्या ठाई नांदत होते. नवमानवतावाद हे त्यांच्या जीवित कार्याचं अधिष्ठान होतं. असं एक लोकोत्तर व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेलं हे महाराष्ट्राचं खरोखर भाग्य आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्मरण तर्कतीर्थांचे डॉक्टर सरोजा भाटे यांचं भाषण ऐकलत. आता आपण यानंतर ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकणार आहोत. स्वर आहे वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, आताच आपण ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकलात. स्वर होता वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा. याचबरोबर श्रोतेहो, संस्कृतवाणी हा कार्यक्रम आम्ही इथंच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं वंशिका पोवार यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोतो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी डी टी एच उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2:23 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: म्हणतात मला ग बाजीराव.
1: अरे हट सर माग पोरा ना माझा तारा हे येऊ दे वारा. अरे हट अरे
0: बापरे
1: अरे.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाडीचे 4 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संदीप आपटे यांचं सतारवादन. यांनी सतारवर वाजवलेला राग भैरव बहार आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्रांनाच ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात निशा पारसनीस यांचं गायन. त्यांनी गायलेला राग बैरागी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली ती मिलिंद जोशी यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत अर्धा तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: ई गायिका जिनकी सोंधी आवाज में है सुकून, जिन्होंने अपनी बेमिसाल गायकी के जरिए हासिल किया सर्वश्रेष्ठ गायिका का राष्ट्रीय पुरस्कार. उन्होंने संगीत सरिता कार्यक्रम को नई ऊंचाइयां दी.
3: संगीत सरिता के श्रोताओं को RD बर्मन साहब, गुलजार साहब और मैं आशा भोसले हम नमस्कार कर रहे हैं.
2: छाया गांगुली जानी मानी गायिका छाया गांगुली से एक आत्मीय बातचीत. 2, 3 और 4 जून 2026 को सुबह 10:02 पर सिर्फ FM रेनबो 107.1 MHz पर.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार. हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

सो तो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.